0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती

भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा. थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, निज ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात 29 जून 2026.

आजचं नक्षत्र आहे मूळ नक्षत्र। आज वटपौर्णिमा आहे। आज वटपौर्णिमेचा उपवासाचा दिवस। उत्तर रात्री 5:26 वटपौर्णिमा आहे। आज कुलधर्माचा दिवस। संत कबीरांची आज जयंती आहे। वृषभ पूजनाचा आजचा दिवस आहे। आज कर्नाटकी बेंदूर। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भारतीय आध्यात्मिकता आणि तत्वज्ञान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे यावर स्वामी विवेकानंदांचा विश्वास होता। आधुनिक वेदांताची कल्पना त्यांनी लोकप्रिय केली। वेदांमधलं तत्वज्ञान त्यांनी सुस्पष्टपणे जगासमोर मांडलं आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात ध्येय, निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण केला। हिंदू धर्मकल्पना पाश्चात्यांच्या धर्मकल्पनेपेक्षा किंवा संस्कृतीपेक्षा रतिभरही कमी नाही हे त्यांनी उदाहरणासहित पटवून दिलं। त्यामुळे हिंदू धर्माविषयीचा आदरभाव सर्वत्र वाढीला लागला। पण हिंदू धर्मातली दोषस्थळं वेचून बाहेर काढायला हवीत आणि मानवतावादी दृष्टिकोन उराशी बाळगून नेहमी कार्यरत व्हायला हवं असं नेहमी विवेकानंद सांगत असत। स्वामी विवेकानंदांच्या कार्यामुळे हिंदू समाजातले सनातनी आणि सुधारक यांचा समन्वय साधला गेला। राष्ट्राला आलेलं दौर्बल्य नष्ट करून भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यावरही त्यांनी भर दिला। धर्म आणि समाज सुधारणा ह्याबरोबरच राष्ट्राला राजकीय दृष्ट्या बळकटी आणण्याचं महत्त्व प्रतिपादन करून त्यांनी राष्ट्रवादाची दीक्षा समाजाला दिली। धार्मिक आणि सामाजिक सुधारणा हे साध्य नसून प्रबळ राष्ट्राची पायाभरणी करण्याचं ते साधन आहे ह्याची जाणीव त्यांनी भारतीयांना आपल्या भाषणातून आणि लिखाणातून सतत करून दिली। सर्व समाजाला आपल्या ज्ञानाने उजळून टाकणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी हिंदू समाजाच्या एकजुटीचा प्रखर संदेश दिला। आज ह्या एकजुटीची हिंदू समाजाला अत्यंत गरज आहे।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. गायली आहे पंडित भीमसेन जोशी यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रीराम 29 जून पुण्यतिथी कशी

साजरी करावी? सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो, म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचं नाही असं आधीच ठरवा। नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथं आल्यासारखं काही केल्याचं श्रेय तरी मिळेल। इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावं असं मला वाटतं, पण तुम्हीच दार लावून ठेवलं तर मी काय करणार? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलंच नाही तर तो काय करणार? तसं विषयात राहून दारं बंद करून ठेवू नका। नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही। आता कली मातत चालला आहे, त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा। कोणीही काहीही सांगितलं तरी नाम सोडू नका। जसं पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसं तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही। समर्थांनी नामाच्या समासात सांगितलं आहे तसं नाम हेच रूप आहे असं समजून नाम घेत चला, म्हणजे रूप दिसेल। भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणं हेच खरं हिताचं आणि कायमचं असतं। डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणं, काहीतरी तेज दिसणं, दृष्टांत होणं इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात। एखादा अशक्त हडकोळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असं म्हणाला तर ते वेड्यासारखं होईल। याच्या उलट त्याने नीट औषध घेतलं तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचं शरीर मात्र घट्ट होईल। तसंच परमार्थाच्या अनुभवाचं आहे, आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी। नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचं प्रेम येईलच येईल। प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचं स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या वगैरे असतात। खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत, पैसा, लौकिक, मुलं, मित्र, आप्त वगैरे सर्व पाशच आहेत। अशा अनेक पाशांमध्ये नाम आवडीने घेणं किती कठीण आहे। त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे। नामाच्या मागे भगवंताचं अस्तित्व आहे, म्हणून नामात सत्संगतीही आहे। मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचं आजच्या दिवसापासून ठरवा। संतांचं अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने

0: श्री स्वामी समर्थ। समर्थांची कीर्ती आता सर्व दूर पसरली होती, लोकांची गर्दी वाढतच होती, सर्व प्रकारचे आणि विविध वृत्तीचे लोक समर्थांना भेटायला येत होते। चोळाप्पा स्वामींच्या भोवती सावलीसारखा वावरत होता। त्याचा परिणाम असा झाला की काहींना चोळाप्पाविषयी असूया वाटू लागली। त्यांना वाटायचं की ते चोळाप्पापेक्षा सर्व दृष्टीने श्रेष्ठ आहेत। आपण सुद्धा स्वामींची सेवा करतो, मग आपल्याला स्वामींचा निकट सहवास मिळायला हवा असं त्यांना वाटू लागलं। स्वामींनी हे अंतर्ज्ञानाने ओळखलं। ह्या मंडळींना त्यांची योग्य ती जागा दाखवावी असं समर्थांना वाटलं। त्यांनी त्या महत्वाकांक्षी लोकांना बोलावलं। सर्वांना आनंद झाला। शेवटी स्वामींनी आपल्या निष्ठेची दखल घेतली याची त्यांना खात्रीच पटली। स्वामी समर्थ सर्वांना म्हणाले, आपण जरा बाहेर जाऊया। सर्वजण स्वामींबरोबर जायला निघाले। चोळाप्पा तर स्वामींच्या मागूनच चालू लागला। स्वामींच्या चालण्याचा वेग वाढला। चोळाप्पा सोडला तर त्या वेगाने कोणालाच चालता येईना। मंडळी दमली। त्यांच्या मनात विचार सुद्धा आला की आपण स्वामींच्या फंदात उगीच पडलो। स्वामी चालता चालता अचानक थांबले, तसे सर्वजण थांबले। समोर निवडुंगाचं काटेरी बन होतं। स्वामी समर्थ त्या काटेरी बनावरून चालू लागले। चोळाप्पा सुद्धा त्यांच्या मागून चालू लागला। बाकीच्या कोणीही ते धाडस केलं नाही, परंतु लोकांना आता चोळाप्पाच्या थोरपणाची खात्री पटली। आश्चर्य म्हणजे स्वामींच्या पायाला एकही काटा बोचला नाही की चोळाप्पाच्या पायात काटा मोडला नाही। सर्वांच्या गर्वाचं हरण झालं। सर्वांनी स्वामींची स्तुती केली। स्वामी पुन्हा चोळाप्पाच्या घरी आले। लोकसुद्धा स्वामींपाठोपाठ आले। प्रचंड गर्दी जमली। लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला। चोळाप्पाने नैवेद्याची तयारी केली। सर्वांना पोटभर जेवायला घातलं। लोक जेवून तृप्त झाले। चोळाप्पा हा स्वामींचा आदर्श शिष्य होता, म्हणून तर स्वामींनी चोळाप्पावर कृपा केली। चोळाप्पाने आपला प्रत्येक श्वास स्वामींना अर्पण केला होता। तो स्वामीमय होऊन गेला होता।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी सांगतो की जे संतांजवळ वावरत राहतात त्यांच्या आयुष्याचं कोट कल्याण होतं। भगवंताचं अधिष्ठान त्यांना प्राप्त होतं। जे संतांची आज्ञा पाळतात, त्यांच्या अर्ध्या वचनात राहतात, त्यांना भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। संत हे तुम्हाला परमार्थाचं मार्गदर्शन करतात। तुमच्या आयुष्याच्या वाटचालीत संत तुमच्या हातातला दिवा होतात। म्हणून तुम्हाला सांगतो की ह्या अप्रतिम अशा संत संगतीला पर्याय नाही। परमेश्वराचं स्वरूप ओळखण्यासाठी संत संगतीची आवश्यकता असते। एक ध्यानात ठेवा की संतांपाशी खूप प्रचंड अशी आध्यात्मिक ताकद असते। ते बोलतात ते खरं होतं। त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यामुळे आपल्या सर्व कामना संत पूर्ण करतात। अर्थात हे खरं आहे की सद्भक्ताला एका परमेश्वरी दर्शनाव्यतिरिक्त कुठलीही कामना नसते।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो प्रतिभानुजी यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

निर्वाण षटकम या प्रकरणामध्ये आचार्य या श्लोकामध्ये सांगतात की पंचकोश सुद्धा आपण नाही, अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय हे पाच प्रकारचे कोश आहेत। कोश म्हणजे आवरण झाकण, जसं कणसाला सुद्धा काय असते झाकण असते, त्याला असे लांब लचक लटकण असते मऊ मऊ आणि वरून वरून ती सालपट असते, तर ती सालपट म्हणजे काय आहे आवरण आहे कोश आहे एक प्रकारचं। हिरवी कोश कीटकाची आपरी जो आपण पया आपण वैरी आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी। मौली सांगतात की हा जीव सुद्धा कसा आहे, जसं कोसल्याचा किडा स्वतःभोवतीच वेष्टन तयार करतो आणि सगळे दार बंद करून टाकतो, घर करतो आणि सगळे दार बंद करून टाकतो आणि गुदमरून गुदमरून गुदमरून मृत्यूला पावतो, तर त्याच्या मृत्यूला कारण कोण आहे? तोच आहे। तसं जीवाच्या दुःखाला कारणीभूत कोण आहे, त्याच्या अधःपतनाला त्याच्या घाताला कोण कारण आहे? तोच आहे। आप आपना घात करू शत्रू झालो मी दावेदारू, आपणच आपले शत्रू आहो। कारण लक्ष 84 कशामुळे आहेत, एका देहाला मी म्हटल्यामुळे, म्हणजे मरणाऱ्या देहाला मी कोण म्हटलं, जो न मरणारा आहे त्यानं मरणाऱ्या देहाला मी म्हणलेलं आहे, ती कबुली दिलेली आहे। मग ते विवेकानं लक्षात घ्यायला पाहिजे की हा देह मी नाही, हा देह अन्नमय कोश आहे। कारण असा जोपर्यंत आपण विचार करत नाही, आचार्यांनी जे सांगितलेला मार्ग आहे हेच भवरोगाचे औषध, हे काय आहे, हे भवरोगाचं औषध आहे। जन्म जरा तुटे व्याध, म्हणजे जन्म मृत्यू आणि दुःख ह्याचा सगळ्यांचा नाश करणारी ही काय आहे व्यवस्था आहे। आणि नोहे काही बाध, मग कुठंच बाधार होणार नाही। जसं घराला काय करते ते नजर लागू नये म्हणून बांधते, ऐक नाही, तसं ह्या जीवाला कोणाची नजर लागलेली आहे? जीवाला नजर कोणाची लागली, तर ह्याला मायेची लागलेली आहे, अज्ञान, स्वस्वरूपाचं अज्ञान। आणि ते अज्ञान करण्यासाठी हा जो मार्ग दाखवलेला आहे, करील वध षड वर्गा, म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार हे जे षडवर्ग आहेत, तर ह्या साही विकारांचा नाश होणार आहे। हेच भवरोगाचे औषध, हेच भवरोगाचं काय आहे औषध आहे। जसं स्वप्नीचिया घाया ओखद चिवची धनंजया, अर्जुना स्वप्नामध्ये जर घाव लागलेला आहे आणि त्याला जर काही विलाज करायचा असेल उपचार, तर त्याला औषध रामबाण उपाय एकच आहे की त्याला जाग करणं। तसं ह्या जीवाला अनादिकालापासून आविद्येची निद्रा लागलेली आहे, झोप लागलेली आहे, हा स्वस्वरूपावर झोपलेला आहे आणि त्याला साधू संत आचार्य जाग करतात, हे विवेकाचं शस्त्र घ्यायला सांगतात। म्हणून हा देह जो आहे तो अन्नमय कोश आहे। ह्याच्यामध्ये म्हणजे रक्त लाळ मूत्र घाम वीर्य केस कातडी नाड्या मांस हाडं हा पृथ्वीचा भाग आहे, रक्त लाळ मूत्र घाम वीर्य हा पाण्याचा भाग आहे, आणि याच्यामध्ये जी काही जठराग्नी आहे पोटामध्ये खूप भूक लागली म्हणजे जठराग्नी प्रदीप्त झालेला आहे, मेंदूमध्ये सुद्धा काय आहे अग्नी आहे, हे गरम असते। रक्त कसं असतं गरम, आणि रक्त जर नसलं तर हे काय आहे गार आहे, ओलंय नाही, कारण हाडं मांस हे भिजलेले आहेत रक्तानं भिजलेले आहे। म्हणून ओले मृतिकेचे मंदिर आत सहाजन उंदिर गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा, म्हणजे तुम्ही याचा स्वीकार करू नका। हे सहा उंदरं तुम्हाला आतल्या आत काय करायला लागलीत पोखरायला लागलीत, उंदरं ती घुस काय करत असती सगळं घर पोखरून टाकते, तसं ते हे पाच उंदरं काय करायला लागलेत सगळं, हे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच विषय आहेत,
आणि हे पाच विषय इंद्रियाद्वारे कळतात. डोळ्याद्वारे रूप कळतं, कानाद्वारे शब्द कळतो, नाकाद्वारे गंध कळतो, त्वचेद्वारे स्पर्श कळतो आणि जिभेद्वारे रस कळतो. हे पाच इंद्रियाद्वारे हे पाच प्रकारचा माल मधात यायला लागला. हे गोदामात आणि ते गोदाम फुल झालं, हाऊस फुल, नो व्हॅकन्सी. म्हणजे आता जागाच नाही म्हणे याच्यामध्ये. आता कुठं ठेवायचं हे माल? तर हे जे इंद्रियाद्वारे विषयाचं अंतकरणामध्ये येणं आहे, त्याचे संस्कार व्हायला लागले. हा सगळा गर्दा संस्काराचा आहे आणि ह्या संस्काराला आपण जाणणारे आहोत. म्हणून मन म्हणजे काय आहे? माऊली सांगतात, वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावे. ही काय आहे? केवळ कल्पना आहे. मन म्हणजे एक कल्पनेचा गठ्ठा आहे आणि कल्पना कोणी केलेली आहे? सत्यानं केलेली आहे. म्हणून त्याला संकल्प म्हटलेला आहे. सत्यानं केलेली कल्पना याला काय म्हणायचं? संकल्प. एका जनार्दनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. ज्यानं अविवेकानं देहाला मी म्हणण्याची, जगाला सत्य म्हणण्याची कल्पना केलेली आहे आणि देवाहून मी वेगळा आहे अशी कल्पना केलेली आहे. तर त्यानं आता साधू संतांच्या सद्गुरूच्या संगतीत आल्यानंतर आपला विवेक प्रखर करायचा. आणि सद्गुरू सांगतात की हा देह आहे आणि हा तू आहे. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुन हा पहा सूर्य आणि हा पहा जयद्रथ, उचला धनुष्य आणि उडवा त्याचं मुंडकं. कारण प्रतिज्ञा होती ना अर्जुनाची की सूर्यास्ताच्या पूर्वी जयद्रथाचं मुंडकं उडवणार, नाहीतर मी अग्निकाष्ट घेणार, प्रवेश करणार अग्निमध्ये. आता भगवंताला काळजी होती. धर्मराजाचा हरी न सांगता काम करी. आता त्याच्या प्राणाची चिंता देवाला लागली. म्हणून ज्यावेळेस भक्त प्रल्हाद नरसिंह अवतार झाला आणि देवानं बाळाला मांडीवर घेतलं आणि त्याला असं चाटू लागले प्रेमाने, त्यावेळेस भक्त प्रल्हादाला विचारलं की तुला कशाची भीती वाटते? प्रल्हाद सांगतात, देवा हे तुझं जे अक्राळ विक्राळ रूप आहे, डोळ्यातून धगधगत्या ज्वाळा निघायला लागल्या, ती सिंहासारखी नखं येतं, आहे का नाही, पण त्याची मला भीती वाटत नाही. ही अक्राळ विक्राळ रूप पाहून तर मला भीती वाटते ती जन्म आणि मृत्यूच्या दुःखाची. आणि दुसरी गोष्ट, तुला अजून काय वाटतं असं भगवंतांना विचारलं तर त्यावेळेस भक्त प्रल्हाद सांगतात की माझ्या वडिलांनी तुम्हाला जन्मभर आयुष्यभर विरोध केलेला आहे, तर कृपा करून तुम्ही त्यांना नरकामध्ये घालू नका. त्यावेळेस भगवंतानं दिलेलं उत्तर, हे प्रल्हाद, अरे ज्यांना आयुष्यभर माझ्या नावासाठी वडिलांचा समाजाचा जगाचा विरोध पत्करला, इतक्या अडचणीत येऊन सुद्धा त्यानं माझं नाव घेणं सोडलं नाही, तर त्या भक्ताच्या वडिलांना मी नरकामध्ये कसं घालू? ती व्यवस्था आम्ही आधीच करून ठेवली म्हणजे त्याचा उद्धार करून टाकला. अशा पद्धतीनं भगवंत त्याला प्रेमानं हाक मारा की क्रोधानं हाक मारा, पण हाक त्यालाच मारा. हाका रोणी सांगे तुका नाम घेता राहू नका. म्हणून देवाला आळवायला पाहिजे. म्हणून इथं सांगतात की हा जो प्रपंच आहे आणि ह्या प्रपंचाची जी कल्पना केलेली आहे, कारण साधू संत काय सांगायले, प्रपंच हा नाही जाणा एकाकार वृत्ती झाली. प्रपंच हा नाही जाणा आणि आपण त्याला खरा मानला. मानला का जाणला? मानणं वेगळं आणि जाणणं वेगळं. म्हणजे मानणं हे अविचारणं आहे आणि जाणणं हे विचारपूर्वक आहे. म्हणून हे अन्नमय कोश आहे आणि या अन्नमय कोशाला तू जाणणारा आहे, या कोशाहून वेगळा आहे. म्हणून बाळ शिष्य असा तुझ्या बुद्धीमध्ये तू निश्चय कर. यानंतर हा सुखदुःख आणि त्याचा अनुभव रूप भोगाचं एक स्थान आहे, हे मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये सगळे जे उत्पन्न झाले ते नष्ट होणार आहे. 100 वर्षापूर्वी याच्यातली एक तरी मूर्ती होती का? आणि 100 वर्षानंतर याच्यातली एक तरी मूर्ती राहणार आहे का? मग आताच ह्या मूर्त्या दिसायला लागल्यात तर ह्या खऱ्या आहेत का?
असा याचा मागचा पुढचा सविस्तर जर विचार केला तर आदि मध्य अंती अवघा हरी एक एकची अनेक एक है एकच हरी अनेक रूपान आपल्याला प्रत्ययाला यायला लागला। म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवी उरु खुण बाणली कैसी। हे अनंत रूप अनंत वेश हे कोणाचे आहे? एका हरीचे आहे, एकच हरी नटलेला आहे। कुंभाराच्या घरी जे काही गाडगे मडके बोळके रांजणे आहेत ते मग रांजण म्हणजे आजोबा आहे आणि बोळक म्हणजे पंतू आहे असं काही आहे का? परळ म्हणजे नातू पंतू आहे का? असं काही असं काहीच नाही। ते सगळे एकच माती, एकची माती नाना भिंती, रांजण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उगडे। एकची तंतू नाना पटू, साड्या आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उगडे। मग माहेरची साडी एक सासरचं धोतरे ती माहेरची साडी नाही सासरचं धोतर नाही, उघड उघड काय कापूस आहे। तस तंतू पाहता वस्त्र न दिसे ही नजर आहे, म्हणून नजर सोनारासारखी असायला पाहिजे। एका भक्तानं 5 किलोचं कुत्र नेलं आणि 1 किलोचा विठ्ठल नेला, ते म्हणे लावा म्हणे ह्याचा हिशोब। तर त्यांनी सांगितलं हिशोबानं काय आहे ते, काय भाव असेल तर 50,000 कुत्र्याचे आणि 5,000 त्या विठ्ठलाचे। ती म्हणे तुम्ही काय माणसं आहेत, तुम्ही देवाची किंमत इतकी कमी लावली आणि भक्ताची किंमत जास्त लावली। ते म्हणले हे पा माऊली, ते भक्त आणि ते देव ते तुमच्या नजरेने, आमच्या नजरेनं केवळ सोनं आहे। तसं आपली दृष्टी कशाची पाहिजे? अधिष्ठानाची पाहिजे। हे कल्पनेतच अडकलं, ही सोन्यावर गेलेली कल्पना आहे। तसं ही आणि ही जी जीवानं केलेली कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये अडकलं ना। आणि जनाबाई काय सांगतात? तंतू पाहता वस्त्र न दिसे, तंतू पाहिल्यानंतर वस्त्रच नाही, कारण आडवे आणि उभे दोरे आहेत आणि त्या दोऱ्यावर कपड्याची कल्पना केलेली आहे। मग ते दोरे आडवे आणि उभे दोरे जर आपण पाहिले तर त्या कपड्याचा बाद झाला आणि त्याच्यातला एक दोऱ्यातला जर पीळ उघडला तर काय उघड उघड कापूस आहे। हीच गोष्ट किती साधी सोपी आणि स्पष्ट आहे, याच्यात काही झाकलेलं आहे का? कोणाचा फसवा फसवी आहे का? नाही ना। हे उघड उघड आहे, तंतू पाहता वस्त्र न दिसे, आत्मा लक्षिता जगचे नसे, हा सिद्धांत आहे। की तुम्ही जर आत्मस्वरूपाकडेची नजर जर घेतली तर जगत सिद्ध होत नाही, कारण हे जगत जर सत्य म्हणावं तर तिन्ही काळात असावं। आहे का हे भूतकाळामध्ये? आहे का भविष्य काळामध्ये? आता वर्तमान काळात दिसायला लागलं तर ते खरं नाही, कारण आधी मध्ये अंती हे लक्ष नाही सत्याचं। मग तसं जगताची प्रतीती आधी होती का आणि नंतर राहणार आहे का? आता मधातच या जगाची आणि शरीराची प्रतीती व्हायला लागली तर त्याला सत्य का मानायचं? कारण आपल्याला थोडा विचार करता येतो ना, याचा मागचा पुढचा आढावा घेता येतो। म्हणून हे शरीर आता दिसायला लागलं पण हे मागं नव्हतं आणि पुढं राहणार नाही असा याचा निकाल आहे, म्हणून हे आताच खरं नाही। हे कोणी ठरवायचं? तुम्ही ठरवायचं, तुमच्याच विवेकानं ठरवायचं, कारण तुमच्याकडे विवेक आहे। सद्गुरु काय सांगतात? मज हृदयी सद्गुरु। बाळ शिष्य सांगतो की माझ्या हृदयामध्ये सद्गुरु आहे, सद्गुरु सांगतात ठीक आहे, पण तू तुझ्या ठिकाणी असलेल्या विवेकाचा उपयोग कर। मज हृदयी सद्गुरु का? जेणे तारिलो संसार पुरु, ज्यानं या संसाराच्या जन्म मृत्यूच्या चक्रातून मला पार पाडलं तर त्यांचा माझ्या अंतकरणामध्ये आदर आहे, ठीक आहे। म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी, म्हणून विशेष आदर कशावर ठेवायला लावला सद्गुरूंनी? विवेकावर, कारण विवेक प्रत्येकाकडे आहे। आत्मा अनात्मा विवेक ज्ञानम ज्ञानम भवति निर्मलः, जगाच्या पाठीवर याच्या इतकं पवित्र निर्मळ सहज सोपं ज्ञान, स्पष्ट ज्ञान कुठंच पाहायला मिळत नाही। मी कोण आहे आणि मी कोण नाही हेच आचार्य सांगतात। न च प्राण संज्ञो न वै पंच वायु न वा सप्त धातुर्न वा पंचकोश, हे 5 कोश मी नाही, हे 5 प्राण मी नाही, 5 उपप्राण मी नाही, हे 7 धातू मी नाही आणि हे 5 कोश सुद्धा मी नाही।
मग अन्नमय कोश म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता हा जो प्राणमय कोश आहे ते पाहू. म्हणजे पंच कर्मेंद्रिय आणि पंच प्राण यांना मिळून काय होतं, हा प्राणमय कोश आहे. मग प्राणाचा स्वभाव काय आहे, क्रिया, हा त्याचा धर्म आहे. म्हणून श्वासोच्छ्वासाची ही जी क्रिया आहे, 21,600 श्वास येतात आणि जातात. मग येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला तुम्ही जाणलं का, तुम्ही त्याच्यासोबत आले गेले? येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला तुम्ही जाणलं, तुम्ही स्थिर आहेत आणि श्वास अस्थिर आहे. म्हणून शरीर आपल्याला स्थिर वाटतं आणि श्वास अस्थिर वाटतं. आता श्वास जर अस्थिर आहे तर शरीर स्थिर असेल का बरं? जर पायाच हलणारा आहे, गाडीचे चाकच हलणार आहे, तर गाडी ठी स्थिर आहे का? ती गाडीसुद्धा पळायला लागली, गाडी चाकाच्या वेगानं पळायला लागली. मग एक जण गाडीमध्ये बसला आणि गाडीतच पळू लागला. ती म्हणे मला लवकर जायचं. अरे लवकर जायचं पण गाडी थांबल्याशिवाय कसं? गाडी स्टेशनवरच थांबणार आहे आणि स्टेशन अजून आलं नाही, गाडी पळायला लागली. मग यानं आरामानं बसावं का यानं बी गाडीसोबत पळावं? गाडीतच बसलं आणि गाडीतच पळायला लागला. म्हणजे ही जी जीवाची धावपळ आहे तर ही कशी आहे, प्रकृतीला धरून आहे. आणि प्रकृतीत कशी आहे, व्हॅरिएबल आहे, म्हणजे बदलणारी आहे. कॉन्स्टंट कुठे? कारण ह्या शरीराचा पायाच बदलणार आहे. क्या खूब बनाया बंगला, अंदर नारायण है सोया, उसे हमें जगाना. म्हणून आपल्याला वाटतं जग स्थिर आहे आणि मन फार चंचल. वा वा. आता चंचल मनाला घेऊन जर आपण जगाकडे पाहायला लागलो तर कसं वाटणार मग ते? ऐक नाही, पण आपल्याला वाटतं की जग स्थिर आहे आणि मन फार चंचल आहे. हो महाराज, काय करावं, पोतीत बसलं तरी मनच लागत नाही, ते पटकन घरी जाऊन येते. मन वढाय वढाय, म्हणजे ते इथं बसलं तिथं बसलं कुठेही बसलं तरी ते त्याचं फिरणं चालूच आहे. मग शरीरानं स्थिर असावं का मनानं स्थिर असावं? म्हणून ध्यान कशामुळं सांगितलं की त्या मनाला एके ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणं, लक्ष एक लक्ष लावून राहा गोविंदू गा. म्हणून क्षण एक मन स्थिर करून, क्षणभर आपण या मनाला स्थिर करून विचार करायला पाहिजे की हे शरीर अन्नमय कोश आहे आणि प्राणमय कोश म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण. त्याच्यामध्ये वाणी म्हणजे वाक म्हणजे काय आहे, वाणी आहे. पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय आणि गुद म्हणजे उपस्थ. गुद आणि उपस्थ म्हणजे मलमूत्र विसर्जनाची जागा. तर हे 5 कर्मेंद्रिय आहे कारण या कर्मेंद्रियाद्वारे क्रिया होत असते, हातानं देण्याघेण्याची क्रिया होते. तर इथं पंचीकरणामध्ये श्रीराम गुरु सांगतात की वाणी म्हणजे याचं कार्य काय आहे, वचन बोलणं, आणि याची देवता आहे अग्नी. वाणीची देवता अग्नी आहे. पाणी म्हणजे हात, हातानं देणं घेणं होते, देवाणघेवाण. तर याची देवता इंद्र आहे, हाताची देवता इंद्र आहे. पाद म्हणजे पाय आहे, म्हणजे गमनागमन, येणं आणि जाणं. याची देवता उपेंद्र आहे. आणि यामध्ये जे मलमूत्र विसर्जनाचं जे कार्य आहे तर ते वेगवेगळं आहे, याला शिष्ण म्हणतात. तर याचं कार्य आहे आनंद म्हणजे रतिभोग घेणं, आणि याची देवता प्रजापती आहे. आणि शेवटची जी कर्मेंद्रिय आहे ते गुद, म्हणजे याचं काम मल विसर्जन करणं, मल त्याग विसर्ग विसर्जन करणं काय, तर त्याची देवता यम आहे. म्हणून ह्या देवताला जाणणारे आपण, ह्या क्रियेला जाणणारे आपण, या कर्मेंद्रियाला जाणणारे आपण ह्या सगळ्याहून कसे आहोत, वेगळे आहोत. आत्ता इथं कोण सगळे ह्या कर्मेंद्रियाला जाणून याच्या क्रियेहून आपण वेगळे आहोत. आणि 5 प्राण आणि 5 उपप्राण काल आपण पाहिलं ना, प्राण अपान व्यान उदान समान हे 5 प्राण, आणि उपप्राण कुर्म कृकुल देवदत्त धनंजय आणि नाग
हे पाच उपप्राण ह्या प्राणाच्या क्रियेला जाणून आपण प्राणाहून वेगळे आहोत. हा झाला प्राणमय कोश. आता मनोमय कोश आहे, तर मनोमय कोशामध्ये हे पाच ज्ञानेंद्रिये आणि एक मन येतं, म्हणजे कल्पना येतं. हे कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ आहे ना, आणि म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पाच ज्ञानेंद्रिये म्हणजे विषय जाणण्यात येणारे आहेत. इंद्रिय विषय जाणण्याचे द्वार आहेत आणि अंतकरण हे विषय जाणण्याचं ठिकाण आहे, सेंटर आहे. हे विश्व म्हणजे सर्कल आहे आणि हे सगळे विषय जाणण्याचं ठिकाण, सेंटर, केंद्रबिंदू अंतकरण आहे. कारण कुठलाही विषय कोणाला जर कळाला असेल तर कुठं कळाला? मनात कळाला, अंतकरणात कळाला. सीता मातेला हरणाचं जे रूप दिसलं ते कुठं कळालं? मनात कळालं. आणि कशानं दिसलं? डोळ्यानं दिसलं. आणि काय दिसलं? रूप दिसलं. म्हणजे युग बदलले तरी सुद्धा हे सूक्ष्म देहाचा ढाचा जशाला तसाच आहे. काय कळणार? विषय कळणार. कशानं कळणार? इंद्रियाद्वारे कळणार. कशात कळणार? मनात कळणार. आणि कोणाला कळणार? तर अंतकरणात प्रगट असलेले तुम्ही, त्या तुम्हाला कळणार. म्हणून हे सूत्र आहेत, हे गणित आहे, हे कधी बदलत नाही. कोणालाही केव्हाही कुठंही कधीही आवाज ऐकू आला तर कानाद्वारे अंतकरणात ऐकू आला. म्हणून शब्द कशाला म्हणायचा? शब्द जो कानानंच ऐकू येतो त्याला शब्द म्हणायचं. कशाला म्हणायचं कान? ज्याच्यानं शब्दच ऐकू येतो त्याला कान म्हणायचं. कशाला म्हणायचं मन? ज्याच्यामध्ये सगळ्या विषयाचं ज्ञान होतं त्याला काय म्हणायचं? मन. आणि कोणाला म्हणायचं मी? ज्याला सगळं इंद्रियाद्वारे अंतकरणात विषयाचं ज्ञान होतं त्याला म्हणायचं मी. आता हे प्रत्येकाची डेफिनेशन झाली ना, व्याख्या. मग आता याच्यामधलं मी कोण आहे हे निवडायचं. आणि हे निवडून निवडून निश्चित करायचं की मन म्हणजे कल्पनेचा गठ्ठा आहे, शरीर हाडामासाचा गठ्ठा आहे, प्राण श्वासांचा गठ्ठा आहे, आणि मी ह्या सगळ्याला जाणणारा पठ्ठा आहे. बरोबर आहे की नाही? देह हाडामासाची मुळी आणि त्याला मी म्हणून कवटाळी, त्याला आपण कोटाळलं, आलिंगन दिलं, मी समजून पकड केलं. आणि ही पकड सुटायला पाहिजे. ही पकड सुटली की लक्ष 84 आताच सुटली. कारण हत्ती कवट खातो ते हिरवगार असतं आणि ते त्याच्या जठराग्नीमध्ये जाऊन भाजून निघते. त्याची आता जठराग्नी म्हणजे कशी असेल? त्याचं पोट केवढं आहे का? मग ते ज्यावेळेस कवट सोडतं ते जशाला तसं सोडतं. पण आता मात्र त्या कवटामध्ये उगवण शक्ती नाही. तसं सद्गुरूच्या संगतीत आल्यानंतर हे मन रूपानं राहत नाही. कारण हे मन लक्ष 84 घालणारं बीज आहे आणि हे बीजच जळून जातं. म्हणून तुकोबराय सांगतात, बीज भाजूनही केली लाही आम्हा जन्म मरण नाही. आम्हाला याच देहात याच डोळ्यानं आम्ही मुक्तीचा सोहळा भोगणार. आम्हाला मुक्त व्हायचं नाही. याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. हा सोहळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून स्वर्गी जे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा का. आता ते जसं एसटीमध्ये बसलेले काय करतात? पैसे देऊन गप बसते. त्याला बोलता येतं का? आता काहीच बोलता येत नाही. आणि ते ड्रायव्हर घंटी वाजवते, पैसे गोळा करते. कंडक्टर पैसे बी गोळा करते आणि घंटी बी वाजवते. तसं मृत्यूलोकातला जीव काय करतो? विवेक बी करतो, कर्म बी करतो, उपासना बी करतो, सगळंच करतो. आणि ह्याला गप बसायचं आहे का? आहा, हे कारण ही व्यवस्थाच अशी आहे की नाशिवंत देता ब्रह्म येते हाता. ऐशियाची कथा पुराणात, हे जरी शरीर नाशवान असलं तरी या नाशवान शरीरामध्ये अशी एक खूबी आहे की मी अविनाश परमात्मा आहे, ब्रह्मरूप आहे, असं लक्षात घेता येतं. म्हणून भगवान सांगतात, या विनाशी व्यवस्थेमध्ये तू अविनाश परमात्मा आहे. विनश्यत्स्व अविनश्यंती इह पश्यती सह पश्यती, असं जो जाणतो अर्जुना तोच खरं जाणतो. नाहीतर बाकीचे सगळे जे ज्ञान आहेत ना त्याला ज्ञान म्हणता येत नाही. ते खरं ज्ञान काही वेगळंच आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी आठी आणावी तरी संताया भजावी सर्वस्वसे. तर या संताला
सर्व तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ म्हणून मनोमय कोश तुम्ही आहेत का तुमचा आहे हे तुम्ही नाही आणि तुमचा नाही तुम्ही याच्याहून वेगळे आहात। आता यापुढे विज्ञानमय कोश आहे म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी। आता गंमत काय झाली की आधी इंद्रियाला घेऊन ज्या विषयावर मनाने कल्पना केली त्या विषयावर बुद्धी विचार करते आणि ती शिक्कामोर्तब करते की हे खोटे आहे। शरीर हाडा मासाच्या रचनेला तुम्ही मानव समजता म्हणजे मानवपणाची ही कल्पना आहे आणि व्यवहारामध्ये हाडं मास खरे हे बुद्धीनं निवाड्या केलेलं आहे। कारण कोणाचंही शरीर काय आहे हाडं आणि मासच आहे ना। म्हणून आचार्य काय सांगतात स्थूलो मांसमयो आशुची आत्मा ज्ञानमय पुण्य स्थूल शरीर मांसमय आहे अपवित्र आहे घाण आणि आत्मा ज्ञान स्वरूप आणि पवित्र आहे तयोर ऐक्यम प्रपश्यंती आणि त्यालाच आपण एक करून टाकलं किंवा ज्ञानमतः परम जगाच्या पाठीवर याच्या इतकं मोठं अज्ञान कोणतं असू शकतं की आपण सूर्याला अंधार समजत नाही आपण पृथ्वीला मात पाणी समजत नाही आकाशाला पृथ्वी समजत नाही ते म्हणते जमीन आसमान का अंतर आहे जमीन आसमान का अंतर अरे जमिनीला कळत नाही आणि आसमानाला कळत नाही आमच्या दृष्टीनं दोन्ही एकाच मापात बसले बरोबर आहे की कुठं आहे अंतर ते म्हणते आकाश पृथ्वी जमीन आसमान का फरक आहे म्हणते कुठे आसमानात आणि जमिनीत फरक हिला कळत नाही त्याला कळत नाही आपल्या दृष्टीने दोघं एकाच कोटीत बसले न जाणणाऱ्याच्याच कोटीत बसले मग तसं देह हाडा मासाची मुळी आणि आचार्य काय सांगतात स्थूलो मांसमय आशुची आपण मांसाला श्वास नाही समजलं बरं बरं श्वासाला वासना नाही समजले बरं वासनेला मांस नाही समजले आणि ज्ञानालाच मांस कसं काय समजलं म्हणजे ही चूक झाली का नाही हे किती मोठं अज्ञान आहे आणि या अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागतं। कारण ही बुद्धी निश्चय करते बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी अहर्निशी शब्दाचा अर्थ दिवसा जागृतीमध्ये आणि रात्री स्वप्न सुषुप्तीमध्ये ही काय निश्चय आहे आपला बुद्धी निश्चय आत्मज्ञान। बुद्धीनं निश्चय केला की हे शरीर पंचमहाभूताचे भौतिक आहे भूतापासून निर्माण झालं म्हणून भौतिक म्हणायचं याला मग शरीराची निर्मिती झाली आणि आपण त्याला जाणलं म्हणजे आपण त्याच्याहून वेगळे आहोत। शरीर इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय आहे आणि आपण त्याला इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणणारे आहोत। म्हणून आत्ता इथं सगळेच आपण काय आहोत देहाहून वेगळे आहोत असा निश्चय बुद्धीमध्ये करायचा आणि हा विज्ञानमय कोश आहे या हा कोश सुद्धा आपण नाही आणि आपला नाही आपण याच्याहून वेगळे आहोत। आता यानंतर आनंदमय कोश आहे याबद्दल आचार्य सांगतात की पुण्यकर्म भोगकाळी कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्मुख होत असते। पुण्यकाळात जो काही भोग आहे कारण ज्यावेळेस कारण हे संचित म्हणजे काय आहे पुण्य आणि पाप या दोन्ही कर्माचं फळ भोगण्याचं काय आहे हे कर्माचा साठा आहे आणि ज्यावेळेस पुण्यकर्माचा उदय होतो त्याचा भोग आणि त्या काळामध्ये

अशी म्हणतात. त्याला उदाहरण काय आहे, वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय कोश क्षणिक आणि कदाचित होणार आहे, कधी मधी होणार आहे. जसं आकाशामध्ये वीज चमकावं नेहमी चमकती का, तसं हा आनंद कदाचित होणार आहे. आणि मी सर्वदा स्थित असल्यामुळे नित्य आहे, मी सदा सर्वदा आहे. आपल्या जीवनातला एक क्षण सांगा की या वेळेला मी नव्हतो, असं आठवतं का आपल्याला? नाही आठवत, कारण मी इथं नाही तर गावाला होतो, पोतीत नव्हतं तर घरी होतो, शेतात होतो, बसस्टँडवर होतो, रेल्वे स्टेशनला होतो, कुठंतरी होतो ना, पण होतो. मी नाही असा एक क्षण सांगता येतो का आपल्या जीवनातला? अहम अस्मी सदा भामी कदाचिन्नाहम अप्रियः, मी मला कधीच आवडत नाही, असं कधी झालं का? मी मला नेहमीच आवडतो, सुखात आवडतो, दुखात आवडतो, पापात आवडतो, पुण्यात आवडतो, रोगात आवडतो, निरोगी अवस्थेत आवडतो, कोरोनात आवडतो. कोण आवडायला? मास्क कशामुळं? आपल्याला आपण प्रिय आहे म्हणून. सगळ्यात परम प्रीतीचा विषय कोण आहे तर ज्याला तोच आहे. म्हणून याज्ञवल्क्य मुनी आपल्या पत्नी मैत्रीला सांगतात, हे मैत्री आत्मानस्तु कामायम सर्वम प्रियम भवती, की मी जे तुला आवडतो ना तर ते माझ्यामुळं नाही तुझ्यामुळं, आणि तू जे मला आवडते तर ते तुझ्यामुळं नाही माझ्यामुळंच. म्हणजे परम प्रीतीचा विषय ज्याला तोच आहे प्रत्येकाला. मग शरीर शरीर प्रिय का? शरीरापेक्षा प्राण प्रिय, पैशापेक्षा शरीर प्रिय, शरीरापेक्षा प्राण प्रिय, प्राणापेक्षा इंद्रिय प्रिय, इंद्रियापेक्षा आपण प्रिय. कारण आपण सगळं आहे, सगळं गेलं तर जाऊ द्या बाबा, पण आपण वाचलो पाहिजे, है की नाही? म्हणून सगळ्यांनी आपली संरक्षण करून ठेवलेले आहे. म्हणून सगळे कसे येतं, स्वतःलाच स्वतःवर प्रेम करणारे आहे. परम प्रीतीचा विषय आपणच आहोत. म्हणून हीच गोष्ट परम प्रेमास्पद, परम प्रीतीचा विषय. म्हणून हा जो आनंदमय कोश आहे तो काय आहे, कारण देहरूप आहे, तो आपण नाही आणि आपला नाही. याचं सविस्तर वर्णन पंचीकरणामध्ये श्रीराम गुरु काय करतात, आपल्या आवडत्या पदार्थाला पाहिल्याने जो आनंद होतो त्याला प्रिय असे म्हणतात. आवडती वस्तू आहे ना, आता एखाद्याला ठेसा आवडतो ते असलं तर त्याला आनंद होतो, आणि त्या आपल्या आवडत्या पदार्थाला त्याचा लाभ झाल्यामुळं जो आनंद होतो त्याला प्रमोद म्हणतात. हे शास्त्रीय भाषा, त्याला काय म्हणायचं, प्रमोद. आवडणारी वस्तू प्रिय आणि त्याचा भोग झाला तो प्रमोद, आणि तो भोगल्यानं जो आनंद होतो त्याला प्रमोद म्हणतात. अशा रीतीने विषयाच्या संबंधापासून प्रिय, मोद, प्रमोद रूप तीन प्रकारची जी वृत्ती होती तिला आनंदमय कोश म्हणतात. म्हणजे आवडत्या पदार्थाचा लाभ झाल्यानं जो आनंद होतो त्याला मोद असं म्हणायचं. आवडती वस्तू मिळाली, त्याचा भोग झाला, तर त्याच्यामुळं जो आनंद होतो त्याला मोद म्हणायचं. आणि आपला आवडता पदार्थ भोगल्यानं जो आनंद होतो त्याला प्रमोद म्हणायचं. आपला आवडता पदार्थ जो भोग घेतला आपण त्याला प्रमोद म्हणायचं. आणि ह्या तिन्हीला प्रिय, मोद आणि प्रमोद रूप तीन प्रकारची जी अंत्यकरण वृत्ती आहे तिला आनंदमय म्हणतात. परंतु त्या विषयजन्य आनंदाच्या योगानं शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही, ह्या वृत्तीनं आत्मा जाणला जात नाही, आणि तो कोशात झाकलेला असल्यामुळं ती प्रियादी तीन प्रकारच्या वृत्तीपासून झालेल्या आनंदाने संयुक्त अशी जे अविद्येतले मलिन सत्व असते त्याला आनंदमय कोश म्हणतात. म्हणजे ही अंतकरण वृत्ती आनंद आहे परंतु विषयाच्या संबंधातून निर्माण झालेला आहे म्हणून ती मलिन वृत्ती आहे, आणि हिलाच काय म्हणायचं, आनंदमय कोश. म्हणून वृत्तीरहित जे चैतन्य आहे ना ते आपलं अस्तित्व आहे. दोन लाटामधलं जे अंतर आहे का, पहिली लाट उठली आली आणि ती अजून दुसरी उठायची, ह्याच्यामधलं जे अंतर आहे ना तितक्यात दुपटी मारून घ्यायला पाहिजे, बुडी मारून घ्यायला पाहिजे, स्नान करून घ्यायला पाहिजे,
कारण दोन वृत्तीमधलं जे अंतर आहे ते आपलं वास्तविक

स्वरूप आहे, म्हणजे वृत्तीरहित चैतन्य, त्याला ब्रह्मचैतन्य म्हटलेलं आहे. म्हणून वृत्ती हे निवृत्त झाली जण न दिसे तेथे. अशा पद्धतीनं हा आनंदमय कोश सुद्धा तू नाही, तुझा नाही. म्हणून बाळ शिष्या, तू पंचकोशाहून सुद्धा कसा आहे, वेगळा आहेस, असं आपल्याला सद्गुरू लक्षात आणून देतात.

अशा पद्धतीनं तुम्ही हात नाही, पाय नाही, कान नाही, नाक नाही आणि हे पंचकोशसुद्धा तुम्ही नाहीत. असं आचार्य आपल्या आत्मस्वरूपाचं वर्णन करतात आणि सद्गुरु काय सांगतात, मी तू पणाची थोर आली भुली. हे मी आणि तू ह्या दोन्हीचं आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. एक तर ईश्वरही कळाला नाही आणि मी सुद्धा यथार्थ रूपानं कळालेला नाही. म्हणून मी येथे कोण ओळखी मोडली, मी इथं कोण आहे ही ओळखच काय झाली, मोडून गेली. अहम विवेके काया जड झाली आणि ह्या अहम रूपानं काय झाली, काया जड झाली. आता कसं करावं, आता काहीच समजणं म्हणे. हे तर सांगायला लागलेत की लई सोपं आहे, पण आता आपल्याला मरण नाही हे कसं निश्चित करावं. आता हे असं वाटतं ना, आता प्रत्येकाला मरण नाही हे खरे, कुणीच मरणारे नाही हे खरे, आणि न मरणं आपल्याला आवडतं, पण हे खरं आहे का कसं आहे अजून काय होत नाही. विश्वास बसत नाही आणि विश्वास बसण्यासाठी ह्या वचनाची सेवा करावा लागते, याचा अभ्यास करावा लागतो. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. निधी ध्यासन म्हणजे काय, आता ते लेकरू काय करत असते, मला भावली पाहिजे, मला भावली पाहिजे, असं करू करू करू ते रडते, खांद्यावरच रडता रडता झोपते. जत्र्यामध्ये अख्ख्या जत्रामध्ये ते झोपते एवढ्या गोंगाटात, आणि परत उठलं की ते परत मला भावली पाहिजे ते रडणं. मग ते मधात झोपलं होतं का रडणं चालूच होतं, चालूच होतं, पण ज्याच्यामध्ये रडायचं ना ते मन अज्ञानात लीन होतं. म्हणजे त्याचा ध्यास होता ना. तसं विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, म्हणून जप व्हायला पाहिजे, पण कोणाचा, विष्णूचा. ओम विश्वाम विष्णू म्हणजे हे सगळं काय आहे, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणून भेद खोटा आहे म्हणजेच वास्तविक अभेद आहे, आणि हेच आचार्यांनी अद्वैत तत्वज्ञानाची स्थापना जगाच्या पाठीवर चारी दिशेला चार पीठावर केलेली आहे. राहिलेला विषय आपण नाही. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकणार आहोत मोग रांगणेकर यांची गीतरचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाचे श्लोक बघणार आहोत. आपण मनाचे श्लोक म्हणत असतो, पाठही करत असतो, काही काही करत असतो, तथापि खऱ्या अर्थाने मनाचे श्लोक कळलेत का असं जर विचारलं तर बहुतेक कळलेले नसतात. त्याचं कारण हा कुठलाही ग्रंथ जर कळायचा असेल तर त्याला साधना पाहिजे आणि साधना करायला गुरुकृपा पाहिजे. हे जर नसेल तर तोपर्यंत फक्त वरवर शब्दाचा अर्थ कळतो, पण त्यातला खोल अर्थ जर कळायचा असेल तर खोलात जाऊन जे शब्दाची टरफलं काढून आतला ब्रह्मरस जो आहे तो सेवन करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जसं म्हणतात वाच्यांश काढायचा आणि त्यातला लक्षांश घेता आला पाहिजे, तर ते साधनेनेच कळतो. आणि त्यामुळे आपण थोडा थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यामध्ये दोन प्रकाराने आपण विवरण करू शकतो. एक तर एकेका श्लोकावर विस्तृत विवरण करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक श्लोकाचा थोडा थोडा परिचय करून घेत जाणं. तर त्यातला आज आपण माझ्या दृष्टीनं श्लोकांचा परिचय करून घेऊ आणि मग त्यातल्या काही निवडक श्लोकांच्यावर तर खोलात जाऊन काही विचार करता आला तर बघूया. त्या तऱ्हेनं आज आपण प्रत्येक श्लोकाचा थोडा थोडा परिचय करत घेत जाऊया. हरी. आता हे जे समर्थांचे मनाचे श्लोक, त्याला मनोबोध असंही म्हटलेलं आहे. तर दासबोध जसा आहे, दासानी केलेला बोध किंवा दासांना झालेला बोध, तसा इथं मनाला केलेला बोध आहे. समर्थांनी मनाला जो बोध केला तो ह्याच्यामध्ये आपण घेतो आहोत. तर हा मनोबोध असं म्हणतात की समर्थांनी एका रात्रीत हे सगळे मनाचे श्लोक सांगितले आणि कल्याणांनी ते लिहून घेतले आणि हे 205 श्लोक आज मनोबोध किंवा मनाचे श्लोक ह्या स्वरूपात आपल्यासमोर आहेत. आता विचार केला तर असं मनात येतं की मनाचे श्लोक म्हटल्यानंतर किंवा मनोबोध म्हटल्यानंतर मनालाच बोध का केला बरं? बुद्धीला केला असं म्हणत नाहीत, देहालाही म्हणत नाहीत. तर देहाला बोध असा संबोधत नाही आणि बुद्धी सत्वगुणी आहे, ती फारशी व्याप करत नाही. परमार्थ साधनेमध्ये व्याप जर काही करत असेल तर ते मन व्याप करतं. वस्तुत आत्मज्ञान आपलं आपल्याजवळच स्वयंसिद्ध आहे असं असताना आड जर काही येत असेल तर ते मन आड येतं. आपण सगळ्या ग्रंथात नाहीच बघितलं की मन हे नाथिले, मन हे नाही आहे, पण तरी देखील रजोगुणाच्या फांदी तरळत असे. रजोगुणाचं काम आहे आत्मसागरावरून जे आते विकार विचाराचे तरंग येतात त्याला मन म्हटलेलं आहे. मग आपल्याला साधनेनं ते तरंग जे आहेत ते तरंग त्याचा लोप कसा होईल ते बघायचं, मन शांत कसं होईल ते बघायचं. आणि म्हणून मन शांत होण्यासाठी मुख्यत्वे करून अंतरंग साधना जी ध्यान आणि नाम ही जी सांगितली आहे ही करायला पाहिजे. ह्या साधनेनीच तत्त्वम पदार्थ चिंतन हेही आहे, पण त्यात देखील चिंतन आहे पुन्हा. आणि ध्यानानामामध्ये चिंतन नाही, ध्यानात तर अजिबातच चिंतन नाही. मन पूर्णपणे निस्तरंग झालं पाहिजे, कुठलाही विचार नाही, विकार नाही, अशी मनाची स्थिती प्राप्त करून घ्यायची. त्याला उपयोग म्हणून तत्चिंतनम तत्कथनम याचा होतो किंवा नामस्मरणाचा उपयोग होतो, पण नामस्मरणाने देखील आपल्याला ध्यानातच जायचं आहे हे लक्षात घ्यायचं. आणि त्यामुळे समर्थांनी इथं नामाचं महत्त्व सांगितलं असलं तरीसुद्धा ते जे काही खोलात जाऊन सांगतात तेव्हा लक्षात येतं की ध्यानाचीच प्रक्रिया, त्यामुळे ती समजून घेतलं पाहिजे. दासबोधात देखील बघितलं तर 17:5 समासामध्ये संबंध ध्यानाची प्रक्रिया सांगितली, थोडक्यात सांगितलेली आहे, पण ती सगळी ध्यानाची प्रक्रिया आहे. तर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर इथंसुद्धा मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगताना 205 श्लोकात काही एक 10-11 विचार असे आहेत की ते त्यांनी प्रत्येक श्लोकाचा चरण, शेवटचा चरण जो आहे तो त्यांनी संपवलेला आहे. उदाहरणार्थ उपेक्षी कदा रामदासा अभिमानी, मना सज्जना राघवी वस्ती की जे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, तुटे वाद संवाद तो हितकारी. वादविवाद नको इथे, वाद संवाद व्हायला पाहिजे. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, जुने ठेवणे मीपणे आकळेना, मना संत आनंत शोधून पाहे, आणि सदा संगती सज्जनाची धरावी, आणि परिसंग सोडून सुखे राहावे. हे 10 चरण जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 5-5 श्लोक, 10-10 श्लोक असे घेतले आहेत, आणि तो सगळा त्याच्यामध्ये भरून शेवटी या चरणामध्ये त्यांनी तो महत्त्वाचा चरण धरलेला आहे. तो आपण जसे ओघाने येतील तसे आपण बघूया. आता आपण जर का त्याचा थोडा थोडा परिचय करून घ्यायचा म्हटलं तर ह्या मनाचं श्लोक छोटंसंच, आकाराने छोटं पण विचाराने फार खोल असं आहे, महत्त्वाचं आहे. काही समजलं नाही आपल्याला, नुसतं मनाचे श्लोक जरी नीट समजले तरी देखील आपल्याला साधना समजेल. त्याला असं म्हटलं जातं उपनिषदांचं सार सगळंच्या सगळं सगळं ह्याच्यामध्ये आलेलं आहे, पण सोप्या भाषेमध्ये, शब्द सोपे आहेत. कुठे मोठे मोठे पांडित्यपूर्ण शब्द, वेदांताची भाषा, परिभाषा अशी काही वापरली नाही, साध्या शब्दातून पण ते समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यात देखील पहिला श्लोक थोडासा अवघड वाटतो, नंतर पुढे पुढे जरा सोपे वाटतात. जसं ज्ञानेश्वरीला ओम नमो जी आद्या सुरू केलं की तिथंच आपण अडतो, कारण त्याचाच अर्थ पटकन कळत नाही, काय म्हटलं आहे कुणाष्ट, पुढे गणेशाचं रूपक, मग पुढे त्यामाने थोडं थोडं कळायला लागतं. तसं इथंसुद्धा या ग्रंथाचा प्रारंभ जो केला आहे तो गणेशाला शारदेला वंदन करून केलेला आहे. कारण कुठल्याही ग्रंथाला प्रारंभ करताना मंगलाचरण करण्याची पद्धत आहे, त्यानंतर देवदेवतांना नमन करायचं आहे, त्या ग्रंथात काय सांगितलेलं आहे, विषय काय आहे, त्याचाही थोडासा परिचय द्यायचा आहे. तसं या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे आणि गणेशाला वंदन केलं आहे. आणि मंगलाचरण करतानासुद्धा किंवा कुठल्याही आपल्याला एखाद्या काही चांगलं कार्य करायचं असेल तर बहुधा आपण गणेशाला वंदन करतो. त्याचं कारण तो विघ्नहर्ता आहे, सर्व सामर्थ्यवान आहे, आणि म्हणून जे काही आपण करायला घेतलेलं असेल त्याच्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून गणेशाला म्हणायचं तुझी कृपा असावी. आणि शब्दाच्या अंगाने काही सांगायचं असल्यामुळे शारदेची कृपा असावी, सरस्वतीची कृपा असावी. म्हणून या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे, हे गणाधीश जो ईश सर्वागुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. हा गणाधीश इंद्रियांचा स्वामी आहे गणपती, हा इंद्रियावर ज्याचा ताबा चालतो असा आहे. आणि गणाधीश जो ईश सर्वागुणांचा, आणि सर्व जे गुण आहेत, त्रिगुण आहेत, ते ह्याच्या ताब्यात आहेत. सामान्य मनुष्य त्रिगुणाच्या ताब्यात जातो आणि हा गणपती जो आहे त्याच्या ताब्यात त्रिगुण आहेत. जसं परमेश्वराच्या ताब्यात त्रिगुण असतात आणि सामान्य जीव हा त्रिगुणाच्या ताब्यात जाऊन त्या गुणाप्रमाणे त्याचे आचार विचार होत असतात. म्हणजे तर गणाधीश जो ईश सर्वागुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मूळ स्वरूप काय आहे? निर्गुण आहे. विश्व निर्माण झालं तेव्हासुद्धा ब्रह्मदेवाला प्रश्न पडला आहे, काय सगळं काही कळे ना, म्हणून पहिला शब्द आहे तो ओंकार. त्यामुळे ओंकार रूप गणेश जो आहे तिथून त्या निर्गुणातून सगुणाला यायला प्रारंभ झाला. म्हणून आपल्याला सुद्धा नेहमी सांगितलं जातं कुठलाही मंत्र म्हणायचा असला ओंकाराने सुरुवात करा. नुसतं रामकृष्ण हरी देखील नाही, ओम रामकृष्ण हरी, अ उम ह्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळं साठवलेलं आहे. नुसतं ओम ओम म्हटलं तरी देखील चालेल, किंवा नमः शिवाय म्हणायचं असेल ओम नमः शिवाय म्हणायचा. त्यामुळे अशा तऱ्हेनं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून मंत्र जो आपण जपतो, बीज मंत्र म्हणतो, त्याचा प्रारंभ ओमने करायचा. आणि हा ओंकार रूप गणेश आहे. तर इथं मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा असा जो गणेश आहे त्याला ते नमन केलेलं आहे. आता नमो शारदा, ही शारदा ही देखील कशी आहे, चार वाणी ज्या आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा, या चार वाणीची अधिष्ठात्री देवता शारदा आहे. तर तिची कृपा झाल्याशिवाय लिहिणार काय, जायचं आहे ते आपल्याला चारी वाणींच्या पलीकडे, परेच्या पलीकडे, परंतु ते जाताना शब्दांचा उपयोग करूनच पलीकडे जायचं आहे. म्हणून ते शब्द समजण्यासाठी आपल्याला सरस्वतीची उपासना करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, एका ओळीतच त्याला फार वा वाव दिलेला नाही आहे. हां, कारण मंडळी मग काय होतं, त्याच्यातच गुंतात शब्दामध्ये आणि मूळ ठिकाण बाजूला राहतं. म्हणून त्यांनी एकाच शब्दात म्हटलं आहे, तू विश्वमोहिनी माया आहेस, तुला नमस्कार करून पुढं जायचं. तसं इथेही म्हटलं आहे, नमू शारदा मूळ चत्वार वाचा. आणि चौथ्या चरणामध्ये विषय काय ह्या विषय ग्रंथाचा, तो इथं सांगितला आहे, गमू पंथ अनंत या राघवाचा. हा अनंत राघव जो आहे, केवळ देव्हाऱ्यात बसवलेला राघव राम आपला नव्हे, सर्व विश्वात भरून अनंत राघव आहे. त्याच्या जाण्याकडे, त्याच्याकडे जाण्याचा जो पंथ आहे तो गमू, म्हणजे आपण जाऊया, असं म्हटलं नाही तुम्ही जा त्या मार्गाने, हा रस्ता आहे तुम्ही जा असं म्हणत नाही, आपण जाऊया. म्हणजे आपल्याला बोटाला धरून नेतात ते हळूहळू, हे कसं जायचं आहे, हे ठिकाण पोचायचं आहे. आपण इथं आहोत, कुठे आहोत, देवभावावर आहोत, पोचायचं आहे आत्मभावावर, त्या राघवाच्या ठिकाणी. मग जायचं आहे कसं आहे, चला मार्ग दाखवतो, म्हणून ते दाखवत आहे. आणि म्हणून हा पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी विषय सांगितला आणि मंगलाचरण केलं. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: संगीतकार राम कदम यांचं गीत ऐकूया. गीत आहे मा उ पेठकर यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया श्री गोंदवलेकर महाराज यांची पदरचना, संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन अध्यात्म

आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1:00।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आजचं नक्षत्र आहे मूळ नक्षत्र। आज वटपौर्णिमा आहे। आज वटपौर्णिमेचा उपवासाचा दिवस। उत्तर रात्री 5:26 वटपौर्णिमा आहे। आज कुलधर्माचा दिवस। संत कबीरांची आज जयंती आहे। वृषभ पूजनाचा आजचा दिवस आहे। आज कर्नाटकी बेंदूर। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भारतीय आध्यात्मिकता आणि तत्वज्ञान हे जगात सर्वश्रेष्ठ आहे यावर स्वामी विवेकानंदांचा विश्वास होता। आधुनिक वेदांताची कल्पना त्यांनी लोकप्रिय केली। वेदांमधलं तत्वज्ञान त्यांनी सुस्पष्टपणे जगासमोर मांडलं आणि प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात ध्येय, निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण केला। हिंदू धर्मकल्पना पाश्चात्यांच्या धर्मकल्पनेपेक्षा किंवा संस्कृतीपेक्षा रतिभरही कमी नाही हे त्यांनी उदाहरणासहित पटवून दिलं। त्यामुळे हिंदू धर्माविषयीचा आदरभाव सर्वत्र वाढीला लागला। पण हिंदू धर्मातली दोषस्थळं वेचून बाहेर काढायला हवीत आणि मानवतावादी दृष्टिकोन उराशी बाळगून नेहमी कार्यरत व्हायला हवं असं नेहमी विवेकानंद सांगत असत। स्वामी विवेकानंदांच्या कार्यामुळे हिंदू समाजातले सनातनी आणि सुधारक यांचा समन्वय साधला गेला। राष्ट्राला आलेलं दौर्बल्य नष्ट करून भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यावरही त्यांनी भर दिला। धर्म आणि समाज सुधारणा ह्याबरोबरच राष्ट्राला राजकीय दृष्ट्या बळकटी आणण्याचं महत्व प्रतिपादन करून त्यांनी राष्ट्रवादाची दीक्षा समाजाला दिली। धार्मिक आणि सामाजिक सुधारणा हे साध्य नसून प्रबळ राष्ट्राची पायाभरणी करण्याचं ते साधन आहे ह्याची जाणीव त्यांनी भारतीयांना आपल्या भाषणातून आणि लिखाणातून सतत करून दिली। सर्व समाजाला आपल्या ज्ञानाने उजळून टाकणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी हिंदू समाजाच्या एकजुटीचा प्रखर संदेश दिला। आज ह्या एकजुटीची हिंदू समाजाला अत्यंत गरज आहे।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: अरे मारुतीराजांनी गाठ पडलेली आहे, वाली सुग्रीवांची कथा आलेली आहे. मारुतीने सांगितलं की म्हणे वाली सुग्रीव दोघं भाऊ आहेत, पण दोघांच्या मध्ये प्रचंड भांडण चाललेलं आहे. तो सुग्रीव सांगतो की वाली म्हणे महाबलवान राम म्हणतो एका बाणात वालीला मारेन मी, काय अवघड त्याच्यामध्ये. तेव्हा ती म्हणते बाबा रे तसं नाही म्हणे, वाली काय सामान्य नाही आहे, वाली महाबलवान आहे. वालीच्या बलवत्याची एक गोष्ट सांगतो म्हटले तुम्हाला, का वाली किती बोलवाला माहिती का म्हणले, रावणाने त्रैलोक्य जिंकलेलं बरं का, त्रैलोक्य विजय रावण आहे. दंडकारण्य राक्षसांचं राज्य आहे, दक्षिणेत त्यांचं राज्य आहे, मध्ये किष्किंधेमध्ये मात्र हे माकडांचं राज्य होतं. तेव्हा रावणाला वाटलं हे राज्य आपण घेऊन टाकावं, हे माकडं मारून टाकावी. वाली मुख्य राजा, वालीला मारण्याचं राज्य आपल्या ताब्यात आलं, म्हणून वालीला मारलं पाहिजे म्हणून रावण एकदा त्या ठिकाणी आला. वालीचा रोजचा नियम होता त्रिकाल स्नान संध्या करायची. बघा बरं बल कशा द्या, संध्येमध्ये बल आहे. रामायण काळातली माकडं तीन वेळा संध्या करत होती. माकडं बरं का, माणसं ब्राह्मण म्हणत नाही तुम्हाला, मी माकडांची कथा सांगतोय. रामायण काळातली माकडं त्रिकाल संध्या करत होती. वालीचा रोजचा नियम होता पूर्वेला जगन्नाथपुरी जायचं, तिथं स्नान करायचं, परत संध्या तिथं करायची आहे. माध्यान संध्या रामेश्वरला करायची आणि सायं संध्या द्वारकेला करायची, असा रोजचा त्याचा नियम होता. त्याप्रमाणे वाली जगन्नाथपूरला गेलेला आहे, जाऊन त्या ठिकाणी स्नान संध्या उपस्थान करत उभा आहे, असं हातवर करून सूर्याला उपस्थान करत उभारलेला आहे. हा रावण म्हणतो हीच वेळ योग्य आहे म्हणले, वाली जप करत उभारलेला आहे, जाऊन मागून हल्ला करून त्याला पकडून मारून टाकावं. म्हणून रावण दबकत दबकत मागून यायला लागलेला आहे. माकडा शेपट्यानं लगेच चावून लागते, शेपू वळव करायला लागलं. तेव्हा तो वाली म्हणतो शेपट्याला गब्बस म्हणले मी ध्यान करतो सूर्याचं, मध्ये वळवू नकोस, कोण असेल ते नंतर बघू म्हणजे काय असेल ते, आता शांत बस. म्हणून शेपट्याला शांत केले. रावण मागून आला आणि वाली उडी मारली. त्याने उडी मारल्याबरोबर रावणाने आपल्या खाके, त्या वालीने रावणाला खाके दाबून धरलेले आहेत, असंच सूर्याचं उपस्थान केलं, जपवर केलं, दिशावंदन केलं आणि खाके दाबून धरले विसरलो. तिथून तसाच उडालेला आहे. माध्यान संध्या केली त्याला घेऊनच, सायं संध्या केलेली आहे आणि संध्याकाळी घरी आला. आणि घरी आल्यानंतर आपल्या बाळाला घेण्याकरता म्हणून त्याने पाळण्यातनं मूल उचलले, त्यामुळे रावण खाली पडला खाकेतून. सांगायचं तात्पर्य असं आहे, वाली इतका बलवान आहे त्रैलोक्य विजय रावण, पण त्याला खाके दाबून धरलं होतं, आपल्या पाळण्यावर त्याने टांगून ठेवलं मुलाच्या, इतका बलवान वाली आहे रामा, त्याला मारणं सोपं नाही आहे. तरी पण राम म्हणतो मी त्याला मारेन, कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. वाली सुग्रीवाचं युद्ध झालं आणि एकच बाण घेऊन रामाने वालीला मारून टाकले. वालीला मारल्याबरोबर बाण घुसल्याबरोबर वाली मागवळून बघितलं, बघतो तो काय रामप्रभूंचा बाण आहे तो. वालीने पहिल्यांदा दूषण दिलेलं आहे, रामा मागून का बाण मारलास, पुढे काय युद्ध केलं नाहीस, मागून काय तुझी युद्धनीती अशी आहे का वगैरे वगैरे रामाला बोललो. तर रामप्रभू म्हणतात बाबा रे नीतिमत्ता मला शिकवू नकोस म्हणले, स्वतःच्या भावाच्या भावाच्या बायकोला पळवून तुरुंगात ठेवणार तू, तू काय नीतिमत्ता शिकवतो मला म्हणले, आणि माकडांचे काय युद्ध करायचं का म्हणले, माकडांचे मी शिकार करतो म्हणले. वाघ सिंह कोल्हे दांडगे असून माकडं हे शिकारी वस्तू आहे म्हणले, शिकारलं का असं बंधन नाही समोर युद्ध केलं पाहिजे म्हणून. तू माकडेच म्हणले शाखा मुर्ग तू, तुझे काय मला कशा नीती शिकवतोस. पण रामांचं दर्शन झालं मात्र आणि रामांचा बाण आज घुसलेला आहे. झालं वालीची चित्तवृत्ती पालटली एकदम, आणि सुग्रीवाला त्यांनी बोलावलेलं. सुग्रीवा इकडे म्हणले, म्हणले बाबा तुझ्या माझ्यावर मोठे उपकार झाले. सुग्रीव म्हणतो काय उपकार केले मी, बाबा मी तुझ्याशी अपकार केलं, तुझी पत्नी पळवली, तुला राज्याबाहेर हकलून दिलं तुझ्या मंत्रासहित, तुला ऋषभ पर्वतावर राहावं लागलं, राज्य उपभोग तुला काय मिळालेलं नाही आहे, तुझ्याशी क्रूरपणे मी मागलो, पण तू मात्र माझा सख्खा भाऊ ठरलास म्हणले, माझं कल्याण केलंस. काय कल्याण केलं, अंतकाळी मला राम दाखवलास तू. चित्त शुद्ध झालं बरं का, रामाचा बाण आत घुसलेला आहे, रामप्रमुख दर्शन झाल्याबरोबर चित्त शुद्ध झाली आणि अहंकार सगळा गळून गेला. त्याला गर्व जो होता बलाचा, तो बलाचा गर्व निघून गेला अहम ममत्वाद व्यपहाय सर्व सगळं अहम ममत्व निघून गेलं, रामप्रभू दर्शन झालेलं आहे आणि म्हणतो बाबा रे तू माझं कल्याण केलंस, मला अंतकाळी राम दाखवलास, बाकी सगळं मिळालं असतं, अंतकाळी राम मिळणार नाही आहे, अंतकाळी मला राम दाखवलास, माझ्या आयुष्याचं कल्याण केलंस बाबा रे सुग्रीवा, माझ्यावर मोठे उपकार केलेस. ताराधाची पत्नी महापतिव्रता ती म्हणते महाराज मी तुमच्यावर सतीय नाही म्हणून तारा सतीयाला निघालेली आहे, तू वालीने उपदेश केलेला आहे, हे तारे मग देह जाणू नकोस म्हणले, माकडावर सतीहून तुला काय मिळायचं म्हणले, याच्यापेक्षा अक्षरात रामप्रभू समोर आहेत बाई, त्यांचं दर्शन घे, त्यांचं सेवा कर, आयुष्य उरले आयुष्यात, त्याच्यात तुझं उद्धार आहे. बघावर का एक माकड द्यार सांगते अंत काही मरायच्या वेळेला. रामचरित्र हे अशा प्रकारचं दिव्य चरित्र आहे. पाहिल्याबरोबर निरंकार वृत्ती व्हायची, रामाचा बाण म्हणजे मुक्तिप्रद बाण आहे तो. रामचरित्रात अशा अनेक कथा आहेत की ज्या प्रत्येक कथेतून तुमची वृत्ती ही ब्रह्मज्ञानाकडे जाते. असे चरित्र कोणी केलं नाही आहे. रामांचा अनुग्रह कुणावरती आहे? गिधाडांच्यावर अनुग्रह आहे, दगडावर अनुग्रह आहे, माकडांच्यावर अनुग्रह आहे, मारुतरांच्यावर अनुग्रह आहे आणि ज्यांना ज्यांना मारलं त्या सगळ्यांच्यावर अनुग्रह आहे. मोठा अनुग्रह केला असं रामचरित्र दिव्य आहे की जे राम नाम घेतले असताना तत्काळ मुक्ती मिळते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज उपदेश केला आहे, रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम जप. बाबानो बाकी काही जीवनात करू नका, फक्त राम राम राम राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. रामाने दगडांचा उद्धार केला आहे, माकडांचा उद्धार केला, भिल्लांचा उद्धार केला आहे, गिधाडांचा उद्धार केला आहे, तुम्ही तर माणसात. म्हणून राम नामाशिवाय राहू नका, सदा देता घेता उठता बसता सारखं मुखातून श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम एवढंच म्हणा, बाकी काही करू नका. संसारातून उद्धाराचा मंत्र आहे, कलीतून तरुण द्यायचा कलिसंतरणोपाय मंत्र म्हणून हा श्रीरामाचा मंत्र आहे, हा सिद्ध मंत्र आहे. म्हणून रामदास स्वामींनी हाच मंत्र उपदेश केला, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, बाकी काही करू नका. रामचरित्रामध्ये सर्व प्रकारची प्रेरणा आहे. रामाचं राज्य हे मोठं विलक्षण आहे. रामाने रावणाला मारून टाकलं, सीतामायला मुक्त केलेलं आहे. पुढचा मुख कथा कुठे आलेला आहे? सीता गे सीतेला पळवून नेलं आणि त्यामुळे सगळ्या लंकेचा उच्छेद झाला. लक्ष्मीला हात आवल्याबरोबर सगळ्या लंकेचा उच्छेद झालेला आहे. महालक्ष्मी म्हणते मी कुणाजवळ राहणार? मी फक्त रामाजवळ राहू शकते, विष्णूजवळ राहू शकते, माझा अभिलाष जग करतील त्यांचा मी नाश करेन. उलट जगन्माता म्हणून तुम्ही सेव तिचे पूजन करा, ती संतुष्ट आहे. महालक्ष्मीचा अभिलाष करायचं नाही आहे, महालक्ष्मी माता म्हणायची आहे. तुझा अनुग्रह कृपा अनुग्रह असू दे म्हणून तिचं पूजन करायचं आहे, तिचा अभिलाष करायचं नाही. हा मोठा फरक आहे बरं का, अभिलाष आणि अनुग्रह करून घेणं हा मोठा फरक आहे. म्हणून आपल्या दिवाळीमध्ये आपण महालक्ष्मीचं पूजन करत असतो. ती आपली माता आहे, जगन्माता आहे, तिचा अभिलाष करायचं नाही आहे, तिचा अनुग्रह मागायचा आहे, ती कृपादृष्टी तुमच्या सगळ्यांच्यावर देणारच आहे. सीतेला मुक्त केलेलं आहे, सीतेला घेऊन आलेलं आहे. पुढे सीतेने अग्निप्रवेश केलेला आहे, सीता शुद्धी केली पाहिजे. अग्निप्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी दोन सीता आल्या एकदम. म्हणजे दोन सीता कुठल्या आल्या वाट ठिकाणी? अग्नीला विचारलं, तो अग्नी म्हणतो म्हणे रामा ही खरी सीता आहे ना, ती मायाजवळ आहे म्हणले. जेव्हा लक्ष्मण त्या रेंग मारून लक्ष्मण निघून गेला होता, ती अग्निरेखा होती, ती ओलांडताना प्रगट झालो होतो मी आणि खरी सीता माझ्याजवळ ठेवली आहे आणि छायारूप सीता प्रगट करून ती रावणाजवळ दिली होती म्हणले. खरं सीते रावणा हात लावलं तर रावण तिचं भस्म झाला असता म्हणे. म्हणून पुढचं लीला व्हायला पाहिजे म्हणून ती खोट्या सीतेला, ही छायारूप सीता जी आहे ही लंकेमध्ये गेलेली आहे आणि जेव्हा सीतेने अग्निप्रवेश केला तेव्हा ही सीता प्रकट झाली. म्हणून खरी सीता जी आहे ही घे बाबा, आजपर्यंत सामान्य सांभाळलेलं आहे म्हणून ती पवित्र सीता ही तुझी, तुला घे म्हणून तुला परत घेऊन परत दिली. तेव्हा ती छाया सीता म्हणायला लागली, आता मला कोण स्वीकारायला म्हणले? आता मी राम नाम घेत घेत माझी मुक्ती आलेली आहे. रामपर्वत म्हणतात मी एकपत्नीवर धारण केलंय, तेव्हा आता माझा उद्धार कोण करणार? तेव्हा रामप्रभू म्हणले बाई तू असं कर, भगवान शिवांजवळ जा म्हणले, त्यांची उपासना कर म्हणले, तुला मार्ग सांगतील ते. मग त्याप्रमाणे ती छाया सीता जी होती ती कैलास पर्वतावर गेलेली आहे, मानस सरोवर स्थानावर केलेलं आहे आणि ओम नम शिवाय म्हणून भगवान शिवांची आणि पार्वतीची उपासना केली आणि तिने मागितलं म्हणे पतिंदेही पतिंदेही पतिंदे असं पाच वेळा तिने मागितलं शिवांजवळ. भगवान शिव म्हणत आहेत तथा असतो तथा असतो तथा असतो असं पाच वेळा अनुभव भगवान शिव म्हणाले. जा म्हणले आता पुढल्या जन्मामध्ये तू पुन्हा अग्नीतून प्रगट हो म्हणले, तू अग्नीतून आगले आहेस, ह्या जन्मात तू अग्निनारायण तुला सांभाळ केलं आहे म्हणून पुढल्या जेव्हा द्रुपदराने यज्ञ केला त्या यज्ञातून ही द्रौपदी प्रगट झालेली आहे, तीच पुन्हा त्या ठिकाणी आलेली आहे आणि सगळ्या कौरवांचा विनाश तिने केलेला आहे. बाबा रे तू पाच वेळा मला मागितलेस पतिदे पतींदे पतींदे म्हणून शिव मोठ्या रसिक आहेत, त्याने अनुग्रह सांगितलं जा म्हणे तुला पाच पती मिळतील. म्हणून द्रौपदीला पुढल्या जन्मात पाचपती मिळालेले आहेत वगैरे, त्या छायासीतेचा असं पुढल्या पुढचं कथाभाग महाभारतामध्ये गेलेलं आहे. अशा प्रकारचं हे दिव्य असणारं ब्रह्मवैवर्त पुराण आहे की जेणेकरून सगळ्यांच्या चित्ताला मलाना आनंद येणार आहे, मनाची वृत्तवृत्ती अंतर्मुख करणार आहे परमेश्वराकडे चित्तवृत्ती लावण्याकरता. म्हणून ह्या सगळ्या कथा दिव्य कथा श्रवण करायच्या आहेत. पुढे या ठिकाणी सावित्रीचं आख्यान आलेलं आहे. आपण सर्वजण वटपौर्णिमेत उत्सव करतो, त्याचं मूळ कारण काय, कुठून सुरुवात झाला उत्सव, त्या ठिकाणी सावित्रीचं आख्यान आलेलं आहे. अश्वपती नावाचा राजा होता, मोठा सम्राट चक्रवर्ती राजा होता. यथाओग्यकाली विवाह झालेला आहे पण काही पुत्र कन्या पुत्रच नाही त्यांना, काहीच नाही, कन्या नाही पुत्र नाही. राजाची इच्छा होती की आपल्याला पुत्र व्हावा, राणीची इच्छा होती आपल्याला कन्या व्हावी. दोघेजण पुष्कर क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सावित्रीची आराधना केली. ब्रह्मा आणि सावित्री या दोघांची खूप आराधना केली. बरीच वर्ष निघून गेल्यानंतर सावित्रीच्या आराधनेने भगवती सावित्री साक्षात प्रगट झाली. राजा म्हणतो बाई माझ्या मनातलं मनोगत जाणतेस आहेस, तेव्हा मी निराळा काय सांगणार तुला. राणी पण म्हणते भगवती तू माता आहेस, सर्वांच्या अंतर्यामी तू स्थित आहेस, बुद्धीला प्रेरणा करणार तूच आहेस, आमच्या मनात दोघांचे तू जाणते आहेस, तर आम्हाला दोघांना इष्ट असं वर दे. तर त्यावेळी म्हणले ठीक आहे तुमच्या दोघांची इच्छा पूर्ण होते म्हणून सांगितले त्यांनी. क्रमशः तुमच्या दोघांची इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला सावित्रीनी आणि ती अंतर्धान पावली. पुढे सावित्रीच्या कृपाप्रसादाने सावित्रीच्या कृपा अनुग्रहातिशयाने पहिल्यांदा कन्या जन्माला आली. अरे सावित्रीचा अनुग्रह तिच्यावरती, त्यामुळे अतिशय देखणी अतिशय स्वरूप बुद्धिमती हुशार आणि बालपणीच तिला तपश्चर्याचं वेळ लागलेलं आणि तिने पण खूप ब्रह्मदेवाची सावित्रीची खूप आराधना केली. पुढे तिच्या विवाहाचा प्रस्ताव आलेला आहे तेव्हा राजा म्हणला बा तिला जो वर पसंत असेल त्याच्याशी तिला वर विवाह करू दे. ती म्हटली मी सत्यलोकातनं आलेली आहे, जो सत्य वाहणार असेल त्याच्याशीच मी विवाह करणार. पण पृथ्वीवरचे अनेक राजे लोकांचे हिंडत हिंडत हिंडत हिंडत चालली होती आणि हिंडता हिंडता अरण्यामध्ये दुमत्सेन नावाचा एक राजा होता. तोही मोठा राजा होता पण त्याच्या नातेवाईकाने राज्य हिसकावून घेतलेलं आहे आणि त्याला अरण्यात घालवून दिलं. हा अरण्यात राजावरून बसलेला आहे. आपल्या आईवडिलांचं राज्य गेलेलं आहे. त्याने एक पुत्र सत्यवान नावाचा पुत्र होता. सत्यवान म्हणजे काय, सत्याप्रमाणे वागणारा, सत्य ज्याच्या आश्रयाने राहिलेला आहे तो सत्यवान. आपण म्हणतो हा मनुष्य बुद्धिवान आहे म्हणजे काय, अतिशय ग्रहण सामर्थ्याने युक्त असलेली बुद्धीनी युक्त आहे तो बुद्धिमान. हा धनवान आहे म्हणतो म्हणजे धन त्याच्यावर खूप आहे म्हणून तो धनवान. हा विद्यावान आहे, अनेक प्रकारची विद्या ज्याच्याजवळ आहे तो विद्यावान. तसा हा सत्यवान आहे, सत्य ज्याच्या हृदयात प्रतिष्ठित झालेलं आहे, सत्याला सोडून तो कधी वागलेला नाही. आणि सत्य काय, तो म्हणतो ह्या वयामध्ये आई वडिलांची सेवा करणं कर्तव्य आहे. आई वडिलांचं राज्य गेलेलं आहे, धन गेलेलं आहे, म्हणून आई वडिलांना टाकून देणं हा धर्म नाही आहे, उलट आई वडिलांचं सेवन केलं पाहिजे, त्यांना आपली आवश्यकता आहे हे जाणून हा सत्यवान आपल्या माता पित्यांची सेवा करण्याकरता म्हणून त्या अरण्यात जाऊन राहिलेले. रोज लाकडाची मोळी आणायची, बांधून आणायची, जे काय अरण्यात फळं मुलं असते ती आणायची, पाणी आणून द्यायचं. आणि ते आईवडील कसे आहेत, दोघे अंध झालेले आहे, त्यांचं राज्य गेलेलं आहे, अशा अवस्थेत त्यांची सेवा करायची. आणि सेवक त्या ठिकाणी बसलेले आहे. आणि एकदा सावित्री त्या ठिकाणी हिंडत हिंडत अरण्यातून चालली होती आणि हा सत्यवान पाणी घेऊन येत होता तेव्हा त्याने बघितलं. त्याला बघितल्याबरोबर ती म्हणते हा पुरुष कसा आहे, हा सत्य लोकातला पुरुष आहे, सत्य वागणार पुरुष आहे आणि मी पण सत्य लोकातली ब्रह्मलोकातून आलेली आहे, तेव्हा सत्यवान जो असेल त्याच्याशी मला विवाह करायचा आहे. म्हणून सगळी चौकशी केली त्यांनी कोण आहे काय. तेव्हा त्याने सांगितलं बाबा रे हा एक मुलगा आहे अरण्यात राहणारा. हा तो भिल्ल्याने सांगितलं हा कोण आहे आम्हाला माहीत नाही पण अरण्यामध्ये ह्या ठिकाणी असतो आणि मोठा धैर्यशाली पुरुष आहे, आई वडिलांनी सेवा करतो एवढी बातमी कळली. तेव्हा त्याला आनंद वाटला की आपल्या माता पित्यांना हा काय समजतोय, हा परमेश्वर समजतोय. आई वडिलांची सेवा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मातृदेवा भवा पितृदेवा म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे सत्याप्रमाणे शास्त्राप्रमाणे आपलं जीवन जगणारा मनुष्य आहे. आणि तिने सांगून टाकलं वडिलांना की मला म्हणे सत्यवानाशी विवाह करायचा आहे. त्यामुळे सगळे हसायला लागले. म्हणले हा वेळा मनुष्य काय, वेडीस काय म्हणले तू, काय करत म्हणजे भाऊ करू, हा अरण्यात राहतो म्हणले तुला अरण्यात राहावं लागेल, हा लाकड तोडून आणतो त्याला तुला मदत करावं लागेल, इथं फळमुळं काय मिळतो नाही सांगता येत नाही आहे, आणि तू मोठी राजकन्या आहेस, तुला मोठे मोठे राजे लोक मागणी घालतायत, सौंदर्याला बघून सगळ्या भारतवर्षात लोक तुझ्या पायापासून उभे आहेत, बाई ते सगळं टाकून हे काय करतेस तू? तेव्हा तिने सांगितलं नाही नाही म्हणले, हा सत्यवान आहे आणि ह्याच्याशी मला विवाह करायचा आहे. शेवटी त्या मुलीच्या आग्रहाने त्या सत्यवानाचा आणि त्या सावित्रीचा दोघांचा विवाह झाला. त्या धुमत्सेन राजाला पण मोठा, अशोकती राजाला पण मोठा आनंद झाला की आपल्या मुलाचा विवाह झालेला आहे आणि आपला मुलगा सेवा करतो आणि त्याच्या मदतीला ही सून पण आलेली आहे. पण त्या धुमत्सेन राजाने सांगितलं, बाई तू म्हणतेस ही गोष्ट खरी आहे, विवाह करतेस ही गोष्ट खरी आहे, पण तुला एक ज्योतिष सांगतो म्हणले. म्हटलं काय ज्योतिष आहे? हा मुलगा म्हणले तरुण वयात जाणार आहे असं आम्हाला बालपणी एका ज्योतिषाने सांगितलेलं आहे, ह्याचा विचार करून तू विवाह कर. ती म्हटली ते काय नाही, हा सत्यवान वागतोय ना तेव्हा याच्याशी विवाह मी करणार, ह्या निश्चयाने ठरवलं दिन आणि त्याच्याशी विवाह केला. पण तिला माहिती होतं की कालांतराने आपल्या नवऱ्याचा मृत्यू येणार आहे, कारण ज्योतिषाने सांगितलेलं आहे, ब्रह्ममुखातून वाक्य आलेलं आहे, असत्य होणार नाही आहे. झालं विवाह झालेला आहे आणि तिला तो दिवस कळला की आपल्या पतीचा मृत्यूचा दिवस उगवलेला आहे आणि तो म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा हा आपल्या पतीचा मृत्यू दिवस आहे हे तिला कळलं. आणि त्या सासूसर विचारते, म्हणे महाराज मी पण आज त्यांच्याबरोबर अरण्यात जाते. ते म्हणतात, बाई तो एकटा चाललेला आहे, आमचं तू एकटी आम्हाला सोडून कसं जाणार, आम्ही दोघे आंधळे आहोत, डोळे दृष्टी नाही आहे, आणि तू गेला तर आम्हाला कोण बघणार? पण ते सासू म्हणते, अहो जाऊ दे म्हटले, आजपर्यंत काही सोन्याने कधी आग्रह धरलेला नाही आहे, अरण्य त्याच्या मदतीत जाते म्हणते आहे तेव्हा त्याला जाऊ दे, त्या दोघांनी जाऊ दे. त्याप्रमाणे हे दोघं जण निघालेले नेहमीप्रमाणे त्यांनी काय इंधन गोळा केलेलं आहे, फळं फळं सगळी तोडलेली आहेत, पाणी भरून ठेवलं आहे, आता म्हणजे आपल्या आईवडिलांना घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे. इतकं सगळं करता करता एक मोठा वटवृक्ष होता, तो म्हणतो मी दमलेलो आहे आणि मला दम लागले, धाप आलेली आहे, तो आम्ही आता झोपणार आहे. ती म्हणते झोपा म्हणाली आणि स्वतःच्या मांडीवर घेऊन पतीदेवाला झोपले. पण ती मात्र जागी होती, कारण तिला माहिती होतं आजचा दिवस साक्षात यमधर्मराज येणार आहेत आणि आपला पतीदेवांचा मृत्यूचा दिवस आहे. तेव्हा स्वतः पुण्यकव्रत करून बसलेली आहे आणि तिला न्यायला कोण यमदूत नाही, बरं का, साक्षात यमधर्मराज त्या ठिकाणी आलेले आहे. अति पुण्यवान जे असतील त्यांना दर्शन घडतं यमधर्मराजांचं, कारण साक्ष ते कसे आहेत, ते धर्मराज आहेत. ते आल्याबरोबर ही सावध होती आणि तिने बघितलं, तो म्हणतोय मला चक्कर आलेली आहे, मूर्छा येते आहे असं तो म्हणतोय, आणि ती मूर्छावून खाली पडल्याबरोबर ती घाबरलेली आहे आणि बघतो तो समोर यमधर्मराज साक्षात दिसायला लागलेली आहे. त्याबरोबर ती उठलेली आहे, हात जोडून प्रार्थना केली आहे, यमाय धर्मराजाय मृत्यवेच अंतकाय च वैवस्वताय कालाय सर्वभूत क्षयाय च औदुंबराय गद्धाय नीलाय परमेष्ठिने रुकोदराय चित्राय चित्रगुप्ताय ते नमहा. म्हणून 14 नावं घेऊन तिने प्रार्थना केली आणि सांगितलं, बाबा हे जी नावं घेतील त्यांना तू दीर्घायुष्य देतोस असं पुराणामध्ये व्यासाने लिहून ठेवलेलं आहे. तू कसा आहेस? सर्व संयमनात यमहा, सगळ्यांना संयमन करणार तू आहेस, म्हणून तुला यमास संज्ञा आहे. सगळ्यांच्या हृदयात तूच अंतर्यामी आहेस, तू धर्मराजा आहेस, तू कधी कोणावर अन्याय करणार नाही आहेस, धर्मानेच चालणार आहेस. आपल्याला म्हणते पांडवांच्या मध्ये धर्मराजा होते, धर्मराजा कोण होते? ते साक्षात यमापासून झालेले पुत्र होते, यमांचे मानसपुत्र होते, म्हणून ते पण धार्मिकच होते. साक्षात धर्म धर्म म्हणतात तू तुझ्या आश्रयाने राहिलेला आहे. मृत्यवे सगळ्या प्राणी मात्रांना त्या संसार सागरातून सोडवणारा तूच आहेस. अंतकायच सगळ्या विश्वाचा अंत करणारा तूच आहेस. मोठं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहेत. बाकी पुष्कळ लोक म्हणतात आम्ही त्याला मारलं याला मारलं, कौरवांचा अंत केला पांडवांचा अंत, सगळे लोक म्हणत असतात, पण खऱ्या अंत कोण आहेस? तूच आहेस. तू याला सहाय्य होतोस त्यांना विजय मिळतो म्हणले, बाकी त्यांना विजय मिळत नाही. वैवस्वताय तू कसा आहेस? साक्षात आत्मरूप असणाऱ्या विवस्वानाचा पुत्र आहेस. विवस्वान म्हणजे भगवान सूर्यनारायण. तेव्हा सूर्याचं तेज, सूर्याची आत्मरूपता, सूर्याची समता हे सगळी तुझ्या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रकारे तिने स्तुती सुरू केली. अंतकाय सगळ्यांचा अंतकाय तू दर्शन देणार आहे. कालाय कालस्वरूप तू आहेस. कालाची कधी घटना होत नाही आहे. काल कसा आहे? काल अनंत कालापासून अनादि कालापासून अनंत कालपर्यंत एकच एक काल आहे. आम्ही कालाचे तुकडे पाडलेले आहेत. हे सेकंद आहेत, हे मिनिट आहेत, हे निमिष आहे, तास आहे, दिवस आहे, आठवडा आहे, महिने 6 महिने वर्ष संवत्सर सहा महिने वर असं आहे. आम्ही दिवस विभाग पाडलेले आहेत, हे भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, वर्तमानकाळ आहे. वास्तविक पाहताना काल हा अखंड आहे, मान एकच आहे. काळाला भूतकाळ माहीत नाही, काळाला भविष्यकाळ माहीत नाही, काळाला वर्तमानकाळ माहीत नाही. हे सगळं आम्ही भेद पाडली त्याची. पण तू कसं आहेस? तू मात्र अखंड एक एकच ब्रह्मचं एकच एक शाश्वत असतं, त्याप्रमाणे शाश्वत असणार तो स्वरूप आहे. आणि सगळे देवाधिकांचे अवतार, मानवांचे अवतार, संत महात्म्याचे अवतार हे भगवंता तुझ्या मांडीवरती आहेत बाबा. तुझ्याशिवाय कुणा आधार नाही आहे. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं, सर्वाधार काला, सर्वांना आधारभूत कोण असेल तर कालच आहे. कालाशिवाय कोणी राहू शकत नाही. कोणतरी कुठल्या जरी कालात उत्पन्न होणार आहे आणि कुणीतरी कुठल्या कालात जाणार आहे. देवाधिकांचे अवतार असू दे, मानवांचे असू दे, संत महात्मा असू दे, कुणी असू दे, कालाशिवाय कोणी राहू शकणार नाही. सगळ्यांना अधिष्ठानभूत तू आहेस. पृथ्वीच्या सर्वभूताची औदुंबराय दग्नाय नीलाय औदुंबर म्हटलं त्याला. औदुंबर वृक्षावरती ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे फळ लागले असतात, त्याप्रमाणे हे कालपुरुषा हे सगळे जे माणसाचे पशूंची फळं आहेत हे सगळे तुला चिकटून राहिले. दग्नाय तू कसा आहेस? धई ज्याप्रमाणे सगळ्यांना शांत शांती येतं त्याप्रमाणे तू स्वच्छ आहेस. तुझ्या शरीरामध्ये कुठला कलंक नाही आहे आणि सगळ्यांना तू पुनर्जन्म देऊन आनंदित करणार. जसं घेऊन गेलं म्हणून दुःख करतात, तसं पुनर्जन्म सुद्धा तुझ्यामुळेच होतात, तुझ्या आश्रमे होत असतात. नीलायो तुझं वर्ण कसं आहे? नीलवर्णाचं तू आहेस. आणि परमेश्वर म्हणलेलं आहे, साक्षात शिवांचा अनुग्रह ज्याच्यावरती आहे, शिव ज्याच्या हृदयामध्ये वास करून आहेस. तू कसा आहेस? सगळ्या धर्माधर्मांचा, प्रत्येक प्राणीमात्रांचा, कर्माकर्माचा सगळा निर्णय तुझ्याजवळ आहेत. जगात किती असंख्य प्राणी आहेत जीवात्मे, त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. 84 लक्ष योनी शास्त्रांनी सांगितले आहेत. ते 84 लक्ष योनीमधल्या प्रत्येक जीवात्म्याचा, प्रत्येक मनुष्याचा, प्रत्येक वनस्पतीचा लेखाजोखा तुझ्याजवळ आहे. म्हणजे केवढी बुद्धिमत्ता असेल बघा त्याची. प्रत्येकाचं पाप पुण्याचा हिशोब सगळ्या यमधर्मरायांजवळ आहे आणि त्याप्रमाणे कर्मविपा करून तू फल देतोस. हे तुझं विलक्षण सामर्थ्य आहेस म्हणून तू परमेश्वर, तुझ्या इतकं सामर्थ्य कुणामध्येच नाही. अशा प्रकाराने ते सावित्रीनी यमधर्मराय स्तुती केली आहे. आणि तेवढं माझं भाग्य म्हणले, हा साक्षात परमब्रह्म स्वरूप असणारा कालस्वरूप तू माझ्यासमोर उभारलायस. कालांचा नियंता यमधर्मराजा माझ्यासमोर उभा आहेस. म्हणून मी तुला नमस्कार करते. खूप साठा नमस्कार घातलेला आहे. त्याचे पाय घट्ट धरले. यमधर्मराय संतुष्ट आले. बाई तू कोण आहेस म्हणले? ती म्हणली मी सावित्री आहे. आणि अशा रीतीने यमधर्मराजाला बोलण्यामध्ये तिने गुंतून उभं केलेलं आहे. कारण घटका टाळायला पाहिजे, मृत्यूची वेळ झालेली आहे, त्या वेळेचा अतिक्रमण व्हायला पाहिजे, मुख्य उद्देश हा आहे. आणि ज्यावेळी यमधर्म आले ती स्तुती ऐकून यमधर्मराज त्या ठिकाणी तसेच उभे आहे. मृत्यूची वेळ निघून गेली आहे. नंतर त्यांना भान आलं की आपण कशा करतो या ठिकाणी, सत्यवानाचा मृत्यू ठरलेली वेळ आहे आणि त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि घटका तर टळून चाललेली आहे. ह्या मुलीने मोठी हुशार मुलगी आहे, आपल्या बोलण्यामध्ये गुंतवणी स्तुती केली. आणि आपण देव कसे आहेत? स्तुतीप्रिया देवा. हा देवानं स्तुती भयंकर आवडते. मानवाला आवडतात काही विशेष नाही आहे, पण देवानं सुद्धा स्तुती आवडते. तुम्ही धर्मराज उभे स्तब्ध उभारलेले आहे, सगळं ऐकलेलं आहे, आशीर्वाद दिलेले तिला. आणि मग त्या मुला बाई तुझं कल्याण होऊ दे, मग पहिला आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्या तुझा जीवात्मा बाहेर काढलेला आहे. जीवात्मा बाहेर काढल्याबरोबर तू तडफडून निचेष्ट आलेला आहे. आणि तिने बघितलं सत्यवानाचा जीवात्मा यमभाषाने बांधलेला आहे, यमाने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आणि यमधर्मराज दक्षिण दिशेने हळूहळू चाललेले, त्याबरोबर ती सावित्री त्याच्या मागोमाग चाललेली. पुढे पृथ्वी संपली, पृथ्वीपर्यंत मागोमाग जात होती ते तशी मागोमाग चाललेली आहे. ते बघितले यमधर्मराज म्हणतात, बाई तू कुठे चाललीस? माझ्यामुळे कशा करता लागलेलीस? तू काय पाहिजे तुला? तेव्हा ती म्हणतो, महाराज तुम्ही जिकडे जाणार तिकडेच मी येणार आहे. बाई पृथ्वीपर्यंत तुझी मर्यादा होती, इथंपर्यंत मनुष्य देहाने येऊ शकतो, ह्या ठिकाणी ह्या पंचभौतिक देहाने वरती येत आहेत नाही. म्हणे सावित्री तू मागे सरक आणि जा परत. ते म्हणते, महाराज तुमचे दर्शन झाले असताना मी कशी मागे सरकू? म्हणे तुम्ही साक्षात पुण्यपुरुष आहात, तुम्ही ज्ञानी महापुरुष आहात, संत महात्मे आहात, तर तुमच्या आश्रयाने मी राहणार आहे. म्हणून घट्ट पाय धरले आहेत, मला कुठल्या परिस्थितीत तुम्हाला सोडू नका, मी तुमच्याबरोबर जाणार. हट्ट धरून बसले. यमधर्मराजा बाई तू कसे येतीस? नाही नाही मला तुमच्यावर घेऊन चला म्हणाले. ठीक आहे म्हणले, चल. जाता जाताच त्याने अनेक प्रश्न विचारले. महाराज तुम्ही म्हटला इथून पुढे पृथ्वी तळावरती येता येत नाही, ह्याचं कारण काय म्हणाले? तेव्हा त्याने सांगितलं, बाई पृथ्वी तळावरचा हा पंचभौतिक देह आहे. हा आम्ही जिथं राहतो त्या ठिकाणी पंचभूतांना प्रवेश नाही आहे, त्या ठिकाणी केवळ ईश्वर शक्तीलाच प्रवेश आहे. ईश्वराचे अंश असतील त्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश असतो. बाकी इतर मनुष्य सामान्य मनुष्य पांचभूती देह कोणी येत नाहीत, त्यांचा देह इथंच पडलेला आहे. म्हणून भाऊ म्हणजे तुझ्या पतीचा देह पडलेला आहे, त्यांचं लिंग शरीर मी घेऊन चाललेलो आहे. हा कर्मविकाचा म्हणे. मग कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, सावित्रीने प्रश्न विचारले. सांगितलं नाही वेद होते ते कर्म हेच पुण्यकर्म आहे. त्याच व्यतिरिक्त वेदांत शास्त्रांचा मर्यादा उल्लंघन वागणं म्हणजे अशास्त्रीय वागणं आहे. ज्या कर्माने मनुष्य पुण्यलोकाला जातो तो पुण्यलोक निराळा आहे. आम्ही जिथे घेऊन जातो ते शिक्षा करायला घेऊन जातो म्हणले. प्रत्येक पाण्याचा कर्माकर्माचा विचार करून शिक्षा करण्याकरता आम्ही घेऊन चाललेलो. त्यावरती म्हणते महाराज माझं पुण्यकर्म काय सांगा म्हणाली. भाई तू महापुण्यवान आहेस, तुझं काय सांगू म्हणले. साक्षात भगवत सावित्रीच्या अनुग्रहाने तुला जन्म झालेला आहे म्हणून म्हणले, तुला माझं दर्शन घडलेलं आहे म्हणून तू इथपर्यंत येतेस म्हणले. नाही म्हणले महाराज तुमच्यावर घेऊनच चला म्हणून घट्ट पाय धरलेले आहे. यमधर्मराजांनी दया आलेली आहे, चल म्हटले माझ्याबरोबर असं म्हणत म्हणत यमधर्मराज तिला घेऊन घेऊन चाललेले आहे. अर्ध्या वाटर वेळेला पुन्हा म्हणतात बाई आता तरी मागं फिर म्हणले, मला जाऊ दे एकट्याला मला सोडून दे. ती म्हणते नाही नाही म्हणले महाराज मी ज्या इच्छे झालेली आहे ती माझी इच्छा पूर्ण झालेली नाही आहे. त्याबरोबर तो म्हणतो बाई तुला काय पाहिजे असेल ते मागून घे, फक्त सत्यवानाला मागू नको, त्याच व्यतिरिक्त तुला जे काय हवं असेल ते मागून घे. त्यावर तिने सांगितलं म्हणे मारे माझे अंध सासू आणि ससूर आहे, त्यांना काही दिसत नाही आहे, त्यांचं राज्य कसं आहे, सगळं त्यांच्या नाते दायादानी नाते संबंधांनी नातेवाईकांनी सगळं राज्य त्यांचं हिसकावून घेतलेलं आहे. आणि म्हणे ते अरण्यामध्ये वास करून आहेत तेव्हा त्यांना चांगले दिवस यावेत, त्याला त्यांची राज्यश्री पुन्हा मिळावी आणि त्यांची दृष्टी पण त्यांना पुन्हा यावी. हे यमधर्म महाराज तुम्हाला काय अशक्य म्हणे, करतुम अकर्तुम अन्यथा वा करतुम तुम्ही समर्थ आहात म्हणून म्हणे महाराज तुम्ही तेवढं मला वर द्या. पहिल्या वरतीने घेतलेलं आहे आणि तशीच पुढे चाललेली आहे.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाचे श्लोक बघणार आहोत. आपण मनाचे श्लोक म्हणत असतो, पाठही करत असतो, काही काही करत असतो, तथापि खऱ्या अर्थाने मनाचे श्लोक कळलेत का असं जर विचारलं तर बहुतेक कळलेले नसतात. त्याचं कारण हा कुठलाही ग्रंथ जर कळायचा असेल तर त्याला साधना पाहिजे आणि साधना करायला गुरुकृपा पाहिजे. हे जर नसेल तर तोपर्यंत फक्त वरवर शब्दाचा अर्थ कळतो, पण त्यातला खोल अर्थ जर कळायचा असेल तर खोलात जाऊन जे शब्दाची टरफलं काढून आतला ब्रह्मरस जो आहे तो सेवन करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जसं म्हणतात वाच्यांश काढायचा आणि त्यातला लक्षांश घेता आला पाहिजे, तर ते साधनेनेच कळतो. आणि त्यामुळे आपण थोडा थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यामध्ये दोन प्रकाराने आपण विवरण करू शकतो. एक तर एकेका श्लोकावर विस्तृत विवरण करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक श्लोकाचा थोडा थोडा परिचय करून घेत जाणं. तर त्यातला आज आपण माझ्या दृष्टीनं श्लोकांचा परिचय करून घेऊ आणि मग त्यातल्या काही निवडक श्लोकांच्यावर तर खोलात जाऊन काही विचार करता आला तर बघूया. तर त्या तऱ्हेनं आज आपण प्रत्येक श्लोकाचा थोडा थोडा परिचय करत घेत जाऊया. हरी. आता हे जे समर्थांचे मनाचे श्लोक, त्याला मनोबोध असंही म्हटलेलं आहे. तर दासबोध जसा आहे, दासानी केलेला बोध किंवा दासांना झालेला बोध, तसा इथं मनाला केलेला बोध आहे. समर्थानी मनाला जो बोध केला तो ह्याच्यामध्ये आपण घेतो आहोत. तर हा मनोबोध असं म्हणतात की समर्थानी एका रात्रीत हे सगळे मनाचे श्लोक सांगितले आणि कल्याणाने ते लिहून घेतले आणि हे 205 श्लोक आज मनोबोध किंवा मनाचे श्लोक ह्या स्वरूपात आपल्यासमोर आहेत. आता विचार केला तर असं मनात येतं की मनाचे श्लोक म्हटल्यानंतर किंवा मनोबोध म्हटल्यानंतर मनालाच बोध का केला बरं? बुद्धीला केला असं म्हणत नाहीत, देहालाही म्हणत नाहीत. तर देहाला बोध असा संबोधत नाही आणि बुद्धी सत्वगुणी आहे, ती फारशी व्याप करत नाही परमार्थ साधनेमध्ये. व्याप जर काही करत असेल तर ते मन व्याप करतं. वस्तुत आत्मज्ञान आपलं आपल्याजवळच स्वयंसिद्ध आहे असं असताना आड जर काही येत असेल तर ते मन आड येतं. आपण सगळ्या ग्रंथात नाहीच बघितलं की मन हे नाथिले, मन हे नाही आहे, पण तरी देखील रजोगुणाच्या फांदी तरळत असे. रजोगुणाचं काम आहे आत्मसागरावरून जे आते विकार विचाराचे तरंग येतात त्याला मन म्हटलेलं आहे. मग आपल्याला साधनेनं ते तरंग जे आहेत ते तरंग त्याचा लोप कसा होईल ते बघायचं, मन शांत कसं होईल ते बघायचं. आणि म्हणून मन शांत होण्यासाठी मुख्यत्वे करून अंतरंग साधना जी ध्यान आणि नाम ही जी सांगितली आहे ही करायला पाहिजे. ह्या साधनेनीच तत्त्वम पदार्थ चिंतन हेही आहे, पण त्यात देखील चिंतन आहे पुन्हा. आणि ध्यानानामामध्ये चिंतन नाही, ध्यानात तर अजिबातच चिंतन नाही. मन पूर्णपणे निस्तरंग झालं पाहिजे, कुठलाही विचार नाही, विकार नाही, अशी मनाची स्थिती प्राप्त करून घ्यायची. त्याला उपयोग म्हणून तत्चिंतनम तत्कथनम याचा होतो किंवा नामस्मरणाचा उपयोग होतो, पण नामस्मरणाने देखील आपल्याला ध्यानातच जायचं आहे हे लक्षात घ्यायचं. आणि त्यामुळे समर्थांनी इथं नामाचं महत्त्व सांगितलं असलं तरीसुद्धा ते जे काही खोलात जाऊन सांगतात तेव्हा लक्षात येतं की ध्यानाचीच प्रक्रिया, त्यामुळे ती समजून घेतलं पाहिजे. दासबोधात देखील बघितलं तर 17:5 समासामध्ये समज ध्यानाची प्रक्रिया सांगितली, थोडक्यात सांगितलेली आहे, पण ती सगळी ध्यानाची प्रक्रिया आहे. तर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर इथंसुद्धा मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगताना 205 श्लोकात काही एक 10-11 विचार असे आहेत की ते त्यांनी प्रत्येक श्लोकाचा चरण, शेवटचा चरण जो आहे तो त्यांनी संपवलेला आहे. उदाहरणार्थ अनुपेक्षी कदा राम दासाभिमानी, मना सज्जना राघवी वस्ती की जे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, प्रभाते मनी राम चिंतेत जावा, तुटे वाद संवाद तो हितकारी. वादविवाद नको इथे, वाद संवाद व्हायला पाहिजे. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, जुने ठेवणे मीपणे आकळेना, मना संत आनंत शोधून पाहे, आणि सदा संगती सज्जनाची धरावी, आणि परिसंग सोडून सुखे राहावे. हे 10 चरण जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 5-5 श्लोक, 10-10 श्लोक असे घेतले आहेत, आणि तो सगळा त्याच्यामध्ये भरून शेवटी या चरणामध्ये त्यांनी तो महत्त्वाचा चरण धरलेला आहे. तो आपण जसे ओघाने येतील तसे आपण बघूया. आता आपण जर का त्याचा थोडा थोडा परिचय करून घ्यायचा म्हटलं तर ह्या मनाचं श्लोक छोटंसंच, आकाराने छोटं पण विचाराने फार खोल असं आहे, महत्त्वाचं आहे. काही समजलं नाही आपल्याला, नुसतं मनाचे श्लोक जरी नीट समजले तरी देखील आपल्याला साधना समजेल. त्याला असं म्हटलं जातं उपनिषदांचं सार सगळंच्या सगळं ह्याच्यामध्ये आलेलं आहे, पण सोप्या भाषेमध्ये, शब्द सोपे आहेत. कुठे मोठे मोठे पांडित्यपूर्ण शब्द, वेदांताची भाषा, परिभाषा अशी काही वापरली नाही, साध्या शब्दातून पण ते समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यात देखील पहिला श्लोक थोडासा अवघड वाटतो, नंतर पुढे पुढे जरा सोपे वाटतात. जसं ज्ञानेश्वरीला ओम नमो जी आद्या सुरू केलं की तिथंच आपण अडतो, कारण त्याचाच अर्थ पटकन कळत नाही, काय म्हटलं आहे कुणाष्ट, पुढे गणेशाचं रूप, मग पुढे त्यामाने थोडं थोडं कळायला लागतं. तसं इथंसुद्धा या ग्रंथाचा प्रारंभ जो केला आहे तो गणेशाला शारदेला वंदन करून केलेला आहे, कारण कुठल्याही ग्रंथाला प्रारंभ करताना मंगलाचरण करण्याची पद्धत आहे, त्यानंतर देवदेवतांना नमन करायचं आहे, त्या ग्रंथात काय सांगितलेलं आहे, विषय काय आहे त्याचाही थोडासा परिचय द्यायचा आहे. तसं या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे आणि गणेशाला वंदन केलं आहे. आणि मंगलाचरण करताना सुद्धा किंवा कुठल्याही आपल्याला एखाद्या काही चांगलं कार्य करायचं असेल तर बहुधा आपण गणेशाला वंदन करतो, त्याचं कारण तो विघ्नहर्ता आहे, सर्व सामर्थ्यवान आहे, आणि म्हणून जे काही आपण करायला घेतलेलं असेल त्याच्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून गणेशाला म्हणायचं तुझी कृपा असावी. आणि शब्दाच्या अंगाने काही सांगायचं असल्यामुळे शारदेची कृपा असावी, सरस्वतीची कृपा असावी. म्हणून या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे, हे गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. हा गणाधीश इंद्रियांचा स्वामी आहे गणपती, हा इंद्रियावर ज्याचा ताबा चालतो असा आहे. आणि गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, आणि सर्व जे गुण आहेत, त्रिगुण आहेत, ते ह्याच्या ताब्यात आहेत. सामान्य मनुष्य त्रिगुणाच्या ताब्यात जातो, आणि हा गणपती जो आहे त्याच्या ताब्यात त्रिगुण आहेत, जसं परमेश्वराच्या ताब्यात त्रिगुण असतात. आणि सामान्य जीव हा त्रिगुणाच्या ताब्यात जाऊन त्या गुणाप्रमाणे त्याचे आचार विचार होत असतात. म्हणजे तर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मूळ स्वरूप काय आहे? निर्गुण आहे. विश्व निर्माण झालं तेव्हासुद्धा ब्रह्मदेवाला प्रश्न पडला आहे, काय आहे सगळं काही कळे ना, म्हणून पहिला शब्द आहे तो ओंकार. त्यामुळे ओंकार रूप गणेश जो आहे तिथून त्या निर्गुणातून सगुणाला यायला प्रारंभ झाला. म्हणून आपल्याला सुद्धा नेहमी सांगितलं जातं कुठलाही मंत्र म्हणायचा असला ओंकाराने सुरुवात करा. नुसतं रामकृष्ण हरी देखील नाही, ओम रामकृष्ण हरी, अ उम ह्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळं साठवलेलं आहे. नुसतं ओम ओम म्हटलं तरी देखील चालेल, किंवा नमः शिवाय म्हणायचं असेल ओम नमः शिवाय म्हणायचा. त्यामुळे अशा तऱ्हेनं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून मंत्र जो आपण जपतो, बीज मंत्र म्हणतो, त्याचा प्रारंभ ओमने करायचा. आणि हा ओंकार रूप गणेश आहे. तर इथं मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा असा जो गणेश आहे त्याला ते नमन केलेलं आहे. आता नमो शारदा, ही शारदा ही देखील कशी आहे, चार वाणी ज्या आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा, या चार वाणीची अधिष्ठात्री देवता शारदा आहे. तर तिची कृपा झाल्याशिवाय लिहिणार काय, जायचं आहे ते आपल्याला चारी वाणींच्या पलीकडे, परेच्या पलीकडे. परंतु ते जाताना शब्दांचा उपयोग करूनच पलीकडे जायचं आहे. म्हणून ते शब्द समजण्यासाठी आपल्याला सरस्वतीची उपासना करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, एका ओळीतच त्याला फाव वा वाव दिलेला नाही आहे. हां, कारण मंडळी मग काय होतं, त्याच्यातच गुंतात शब्दामध्ये आणि मूळ ठिकाण बाजूला राहतं. म्हणून त्यांनी एकाच शब्दात म्हटलं आहे, तू विश्वमोहिनी माया आहेस, तुला नमस्कार करून पुढं जायचं. तसं इथेही म्हटलं आहे, नमू शारदा मूळ चत्वार वाचा. आणि चौथ्या चरणामध्ये विषय काय ह्या विषय ग्रंथाचा, तो इथं सांगितला आहे, गमू पंथ अनंत या राघवाचा. हा अनंत राघव जो आहे, केवळ देव्हाऱ्यात बसवलेला राघव राम आपला नव्हे, सर्व विश्वात भरून अनंत राघव आहे. त्याच्या जाण्याकडे, त्याच्याकडे जाण्याचा जो पंथ आहे तो गमू, म्हणजे आपण जाऊया. असं म्हटलं नाही तुम्ही जा त्या मार्गाने, हा रस्ता आहे तुम्ही जा असं म्हणत नाही, आपण जाऊया. म्हणजे आपल्याला बोटाला धरून नेतात ते हळूहळू, हे कसं जायचं आहे, हे ठिकाण पोचायचं आहे. आपण इथं आहोत, कुठे आहोत, देवभावावर आहोत, पोचायचं आहे आत्मभावावर, त्या राघवाच्या ठिकाणी. मग जायचं आहे कसं आहे, चला मार्ग दाखवतो, म्हणून ते दाखवत आहे. आणि म्हणून हा पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी विषय सांगितला आणि मंगलाचरण केलं. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नाव

0: व रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:30. याचं पुनःप्रसारण 5:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूयात संत नामदेव महाराजांची रचना, संगीत वसंत देसाई आणि स्वर वाणी जयराम.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। समर्थांची कीर्ती आता सर्व दूर पसरली होती, लोकांची गर्दी वाढतच होती। सर्व प्रकारचे आणि विविध वृत्तीचे लोक समर्थांना भेटायला येत होते। चोळाप्पा स्वामींच्या भोवती सावलीसारखा वावरत होता। त्याचा परिणाम असा झाला की काहींना चोळाप्पाविषयी असूया वाटू लागली। त्यांना वाटायचं की ते चोळाप्पापेक्षा सर्व दृष्टीने श्रेष्ठ आहेत। आपण सुद्धा स्वामींची सेवा करतो, मग आपल्याला स्वामींचा निकट सहवास मिळायला हवा असं त्यांना वाटू लागलं। स्वामींनी हे अंतर्ज्ञानाने ओळखलं। ह्या मंडळींना त्यांची योग्य ती जागा दाखवावी असं समर्थांना वाटलं। त्यांनी त्या महत्वाकांक्षी लोकांना बोलावलं। सर्वांना आनंद झाला। शेवटी स्वामींनी आपल्या निष्ठेची दखल घेतली याची त्यांना खात्रीच पटली। स्वामी समर्थ सर्वांना म्हणाले, आपण जरा बाहेर जाऊया। सर्वजण स्वामींबरोबर जायला निघाले। चोळाप्पा तर स्वामींच्या मागूनच चालू लागला। स्वामींच्या चालण्याचा वेग वाढला। चोळाप्पा सोडला तर त्या वेगाने कोणालाच चालता येईना। मंडळी दमली। त्यांच्या मनात विचार सुद्धा आला की आपण स्वामींच्या फंदात उगीच पडलो। स्वामी चालता चालता अचानक थांबले, तसे सर्वजण थांबले। समोर निवडुंगाचं काटेरी बन होतं। स्वामी समर्थ त्या काटेरी बनावरून चालू लागले। चोळाप्पा सुद्धा त्यांच्या मागून चालू लागला। बाकीच्या कोणीही ते धाडस केलं नाही, परंतु लोकांना आता चोळाप्पाच्या थोरपणाची खात्री पटली। आश्चर्य म्हणजे स्वामींच्या पायाला एकही काटा बोचला नाही की चोळाप्पाच्या पायात काटा मोडला नाही। सर्वांच्या गर्वाचं हरण झालं। सर्वांनी स्वामींची स्तुती केली। स्वामी पुन्हा चोळाप्पाच्या घरी आले। लोकसुद्धा स्वामींपाठोपाठ आले। प्रचंड गर्दी जमली। लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला। चोळाप्पाने नैवेद्याची तयारी केली। सर्वांना पोटभर जेवायला घातलं। लोक जेवून तृप्त झाले। चोळाप्पा हा स्वामींचा आदर्श शिष्य होता, म्हणून तर स्वामींनी चोळाप्पावर कृपा केली। चोळाप्पाने आपला प्रत्येक श्वास स्वामींना अर्पण केला होता। तो स्वामीमय होऊन गेला होता।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी सांगतो की जे संतांजवळ वावरत राहतात त्यांच्या आयुष्याचं कोट कल्याण होतं। भगवंताचं अधिष्ठान त्यांना प्राप्त होतं। जे संतांची आज्ञा पाळतात, त्यांच्या अर्ध्या वचनात राहतात, त्यांना भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। संत हे तुम्हाला परमार्थाचं मार्गदर्शन करतात। तुमच्या आयुष्याच्या वाटचालीत संत तुमच्या हातातला दिवा होतात। म्हणून तुम्हाला सांगतो की ह्या अप्रतिम अशा संत संगतीला पर्याय नाही। परमेश्वराचं स्वरूप ओळखण्यासाठी संत संगतीची आवश्यकता असते। एक ध्यानात ठेवा की संतांपाशी खूप प्रचंड अशी आध्यात्मिक ताकद असते। ते बोलतात ते खरं होतं। त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यामुळे आपल्या सर्व कामना संत पूर्ण करतात। अर्थात हे खरं आहे की सद्भक्ताला एका परमेश्वरी दर्शनाव्यतिरिक्त कुठलीही कामना नसते।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, प्रतिभानुज यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 29 जून. पुण्यतिथी कशी साजरी करावी? सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो, म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचं नाही असं आधीच ठरवा. नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथं आल्यासारखं काही केल्याचं श्रेय तरी मिळेल. इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावं असं मला वाटतं, पण तुम्हीच दार लावून ठेवलं तर मी काय करणार? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलंच नाही तर तो काय करणार? तसं विषयात राहून दारं बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातत चालला आहे, त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितलं तरी नाम सोडू नका. जसं पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसं तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. समर्थांनी नामाच्या समासात सांगितलं आहे तसं नाम हेच रूप आहे असं समजून नाम घेत चला, म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणं हेच खरं हिताचं आणि कायमचं असतं. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणं, काहीतरी तेज दिसणं, दृष्टांत होणं इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात. एखादा अशक्त हडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असं म्हणाला तर ते वेड्यासारखं होईल. याच्या उलट त्याने नीट औषध घेतलं तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचं शरीर मात्र घट्ट होईल. तसंच परमार्थाच्या अनुभवाचं आहे, आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचं प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचं स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या वगैरे असतात. खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत. पैसा, लौकिक, मुलं, मित्र, आप्त वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्ये नाम आवडीने घेणं किती कठीण आहे. त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. नामाच्या मागे भगवंताचं अस्तित्व आहे, म्हणून नामात सत्संगतीही आहे. मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचं आजच्या दिवसापासून ठरवा. संतांचं अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्माण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
2: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
3: निशंक हो, निर्भय हो,
2: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज 7:30. याचं पुनःप्रसारण 5:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

0: श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.
1: विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

निर्वाण षटकम या प्रकरणामध्ये आचार्य या श्लोकामध्ये सांगतात की पंचकोश सुद्धा आपण नाही, अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय हे पाच प्रकारचे कोश आहेत। कोश म्हणजे आवरण झाकण, जसं कणसाला सुद्धा काय असते झाकण असते, त्याला असे लांब लचक लटकण असते मऊ मऊ आणि वरून वरून ती सालपट असते, तर ती सालपट म्हणजे काय आहे आवरण आहे कोश आहे एक प्रकारचं। हिरवी कोशी कीटकाची आपरी जो आपण पया आपण वैरी आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी। माऊली सांगतात की हा जीव सुद्धा कसा आहे, जसं कोसल्याचा किडा स्वतःभोवतीच वेष्टन तयार करतो आणि सगळे दार बंद करून टाकतो, घर करतो आणि सगळे दार बंद करून टाकतो आणि गुदमरून गुदमरून गुदमरून मृत्यूला पावतो, तर त्याच्या मृत्यूला कारण कोण आहे? तोच आहे। तसं जीवाच्या दुःखाला कारणीभूत कोण आहे, त्याच्या अधःपतनाला त्याच्या घाताला कोण कारण आहे? तोच आहे। आप आपना घात करू शत्रू झालो मी दावेदारू, आपणच आपले शत्रू आहो। कारण लक्ष 84 कशामुळे आहेत? एका देहाला मी म्हटल्यामुळे। म्हणजे मरणाऱ्या देहाला मी कोण म्हटलं? जो न मरणारा आहे त्यानं मरणाऱ्या देहाला मी म्हणलेलं आहे, ती कबुली दिलेली आहे। मग ते विवेकानं लक्षात घ्यायला पाहिजे की हा देह मी नाही, हा देह अन्नमय कोश आहे। कारण असा जोपर्यंत आपण विचार करत नाही, आचार्यांनी जे सांगितलेला मार्ग आहे हेच भवरोगाचे औषध, हे काय आहे? हे भवरोगाचं औषध आहे। जन्म जरा तुटे व्याध, म्हणजे जन्म मृत्यू आणि दुःख ह्याचा सगळ्यांचा नाश करणारी ही काय आहे? व्यवस्था आहे। आणि नोहे काही बाध, मग कुठंच बाधार होणार नाही। जसं घराला काय करते ते नजर लागू नये म्हणून बांधते, काय करे, तसं ह्या जीवाला कोणाची नजर लागलेली आहे? जीवाला नजर कोणाची लागली? तर ह्याला मायेची लागलेली आहे, अज्ञान, स्वस्वरूपाचं अज्ञान। आणि ते अज्ञान करण्यासाठी हा जो मार्ग दाखवलेला आहे, करील वध षड वर्गा, म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार हे जे षडवर्ग आहेत, तर ह्या साही विकारांचा नाश होणार आहे। हेच भवरोगाचे औषध, हेच भवरोगाचं काय आहे औषध आहे। जसं स्वप्नीचिया घाया ओखद चिवची धनंजया, अर्जुना स्वप्नामध्ये जर घाव लागलेला आहे आणि त्याला जर काही विलाज करायचा असेल उपचार, तर त्याला औषध रामबाण उपाय एकच आहे की त्याला जाग करणं। तसं ह्या जीवाला अनादिकालापासून आविद्येची निद्रा लागलेली आहे, झोप लागलेली आहे, हा स्वस्वरूपावर झोपलेला आहे आणि त्याला साधू संत आचार्य जाग करतात, हे विवेकाचं शस्त्र घ्यायला सांगतात। म्हणून हा देह जो आहे तो अन्नमय कोश आहे। ह्याच्यामध्ये म्हणजे रक्त लाळ मूत्र घाम वीर्य केस कातडी नाड्या मांस हाडं हा पृथ्वीचा भाग आहे, रक्त लाळ मूत्र घाम वीर्य हा पाण्याचा भाग आहे आणि याच्यामध्ये जी काही जठराग्नी आहे पोटामध्ये खूप भूक लागली म्हणजे जठराग्नी प्रदीप्त झालेला आहे, मेंदूमध्ये सुद्धा काय आहे अग्नी आहे, हे गरम असते। रक्त कसं असतं? गरम। आणि रक्त जर नसलं तर हे काय आहे? गार आहे, ओलंय नाही, कारण हाडं मांस हे भिजलेले आहेत, रक्तानं भिजलेले आहे। म्हणून ओले मृतिकेचे मंदिर आत सहाजन उंदिर गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा, म्हणजे तुम्ही याचा स्वीकार करू नका। हे सहा उंदरं तुम्हाला आतल्या आत काय करायला लागले? पोखरायला लागले। उंदरं ती घुस काय करत असते? सगळं घर पोखरून टाकते। तसं ते हे पाच उंदरं काय करायला लागले? सगळं हे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पाच विषय आहेत,
आणि हे पाच विषय इंद्रियाद्वारे कळतात. डोळ्याद्वारे रूप कळतं, कानाद्वारे शब्द कळतो, नाकाद्वारे गंध कळतो, त्वचेद्वारे स्पर्श कळतो आणि जिभेद्वारे रस कळतो. हे पाच इंद्रियाद्वारे हे पाच प्रकारचा माल मधात यायला लागला. हे गोदामात आणि ते गोदाम फुल झालं, हाऊसफुल, नो व्हॅकन्सी. म्हणजे आता जागाच नाही म्हणे याच्यामध्ये, पण आता कुठं ठेवायचं हे माल. तर हे जे इंद्रियाद्वारे विषयाचं अंतकरणामध्ये येणं आहे, त्याचे संस्कार व्हायला लागले. हा सगळा गर्दा संस्काराचा आहे आणि ह्या संस्काराला आपण जाणणारे आहोत. म्हणून मन म्हणजे काय आहे, माऊली सांगतात वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावे. ही काय आहे, केवळ कल्पना आहे. मन म्हणजे एक कल्पनेचा गठ्ठा आहे आणि कल्पना कोणी केलेली आहे, सत्यानं केलेली आहे. म्हणून त्याला संकल्प म्हटलेला आहे. सत्यानं केलेली कल्पना याला काय म्हणायचं, संकल्प. एका जनार्दनी कल्पची मुराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. ज्यानं अविवेकानं देहाला मी म्हणण्याची, जगाला सत्य म्हणण्याची कल्पना केलेली आहे आणि देवाहून मी वेगळा आहे अशी कल्पना केलेली आहे, तर त्यानं आता साधू संतांच्या सद्गुरूच्या संगतीत आल्यानंतर आपला विवेक प्रखर करायचा. आणि सद्गुरू सांगतात की हा देह आहे आणि हा तू आहे. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुन हा पहा सूर्य आणि हा पहा जयद्रथ, उचला धनुष्य आणि उडवा त्याचं मुंडकं. कारण प्रतिज्ञा होती ना अर्जुनाची की सूर्यास्ताच्या पूर्वी जयद्रथाचं मुंडकं उडवणार, नाहीतर मी अग्निकाष्ट घेणार, प्रवेश करणार अग्निमध्ये. आता भगवंताला काळजी होती. धर्मराजाचा हरी न सांगता काम करी. आता त्याच्या प्राणाची चिंता देवाला लागली. म्हणून ज्यावेळेस भक्त प्रल्हाद नरसिंह अवतार झाला आणि देवानं बाळाला मांडीवर घेतलं आणि त्याला असं चाटू लागले प्रेमाने, त्यावेळेस भक्त प्रल्हादाला विचारलं की तुला कशाची भीती वाटते. प्रल्हाद सांगतात, देवा हे तुझं जे अक्राळ विक्राळ रूप आहे, डोळ्यातून धगधगत्या ज्वाळा निघायला लागल्या, ती सिंहासारखी नखं येतं, आहे का नाही, पण त्याची मला भीती वाटत नाही. ही अक्राळ विक्राळ रूप पाहून तर मला भीती वाटते ती जन्म आणि मृत्यूच्या दुःखाची. आणि दुसरी गोष्ट, तुला अजून काय वाटतं असं भगवंतानं विचारलं, तर त्यावेळेस भक्त प्रल्हाद सांगतात की माझ्या वडिलांनी तुम्हाला जन्मभर आयुष्यभर विरोध केलेला आहे, तर कृपा करून तुम्ही त्यांना नरकामध्ये घालू नका. त्यावेळेस भगवंतानं दिलेलं उत्तर, हे प्रल्हाद, अरे ज्यांना आयुष्यभर माझ्या नावासाठी वडिलांचा समाजाचा जगाचा विरोध पत्करला, इतक्या अडचणीत येऊन सुद्धा त्यानं माझं नाव घेणं सोडलं नाही, तर त्या भक्ताच्या वडिलांना मी नरकामध्ये कसं घालू. ती व्यवस्था आम्ही आधीच करून ठेवली म्हणजे त्याचा उद्धार करून टाकला. अशा पद्धतीनं भगवंत त्याला प्रेमानं हाक मारा की क्रोधानं हाक मारा, पण हाक त्यालाच मारा. हाका रोणी सांगे तुका नाम घेता राहू नका, म्हणून देवाला आळवायला पाहिजे. म्हणून इथं सांगतात की हा जो प्रपंच आहे आणि ह्या प्रपंचाची जी कल्पना केलेली आहे, कारण साधू संत काय सांगायले, प्रपंच हा नाही जाणा एकाकार वृत्ती झाली, प्रपंच हा नाही जाणा. आणि आपण त्याला खरा मानला, मानला का जाणला, मानणं वेगळं आणि जाणणं वेगळं. म्हणजे मानणं हे अविचारानं आहे आणि जाणणं हे विचारपूर्वक आहे. म्हणून हे अन्नमय कोश आहे आणि या अन्नमय कोशाला तू जाणणारा आहे, या कोशाहून वेगळा आहे. म्हणून बाळ शिष्य असा तुझ्या बुद्धीमध्ये तू निश्चय कर. यानंतर हा सुखदुःख आणि त्याचं अनुभवरूप भोगाचं एक स्थान आहे, हे मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये सगळे जे उत्पन्न झाले ते नष्ट होणार आहे. 100 वर्षापूर्वी याच्यातली एक तरी मूर्ती होती का, आणि 100 वर्षानंतर याच्यातली एक तरी मूर्ती राहणार आहे का, मग आताच ह्या मूर्त्या दिसायला लागल्यात तर ह्या खऱ्या आहेत का,
असा याचा मागचा पुढचा सविस्तर जर विचार केला तर आदि मध्य अंती अवघा हरी एक एकची अनेक एक है एकच हरी अनेक रूपान आपल्याला प्रत्ययाला यायला लागला। म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवी उरु खुण बाणली कैसी। हे अनंत रूप अनंत वेश हे कोणाचे आहे? एका हरीचे आहे, एकच हरी नटलेला आहे। कुंभाराच्या घरी जे काही गाडगे मडके बोळके रांजण आहे ते मग रांजण म्हणजे आजोबा आहे आणि बोळक म्हणजे पंतू आहे असं काही आहे का? परळ म्हणजे नातू पंतू आहे का? असं काही असं काहीच नाही। ते सगळे एकच माती, एकची माती नाना भिंती, रांजण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उगडे। एकची तंतू नाना पटू, साड्या आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उगडे। मग माहेरची साडी एक सासरचं धोतर आहे ती माहेरची साडी नाही, सासरचं धोतर नाही, उघड उघड काय कापूस आहे। तसं तंतू पाहता वस्त्र न दिसे ही नजर आहे, म्हणून नजर सोनारासारखी असायला पाहिजे। एका भक्तानं 5 किलोचं कुत्रं नेलं आणि 1 किलोचा विठ्ठल नेला, ते म्हणजे लावा म्हणे ह्याचा हिशोब। तर त्यांनी सांगितलं हिशोबानं काय आहे ते, काय भाव असेल तर 50,000 कुत्र्याचे आणि 5,000 त्या विठ्ठलाचे। ती म्हणे तुम्ही काय माणसं आहेत, तुम्ही देवाची किंमत इतकी कमी लावली आणि भक्ताची किंमत जास्त लावली। ते म्हणले हे पा माऊली, ते भक्त आणि ते देव ते तुमच्या नजरेने, आमच्या नजरेनं केवळ सोनं आहे। तसं आपली दृष्टी कशाची पाहिजे? अधिष्ठानाची पाहिजे। हे कल्पनेतच अडकलं, ही सोन्यावर गेलेली कल्पना आहे। तसं ही आणि ही जी जीवानं केलेली कल्पना आहे त्या कल्पनेमध्ये अडकलं ना। आणि जनाबाई काय सांगतात? तंतू पाहता वस्त्र न दिसे, तंतू पाहिल्यानंतर वस्त्रच नाही, कारण आडवे आणि उभे दोरे आहेत आणि त्या दोऱ्यावर कपड्याची कल्पना केलेली आहे। मग ते दोरे आडवे आणि उभे दोरे जर आपण पाहिले तर त्या कपड्याचा बाद झाला आणि त्याच्यातला एक दोऱ्यातला जर पिळू उघडला तर काय उघड उघड कापूस आहे। हीच गोष्ट किती साधी सोपी आणि स्पष्ट आहे, याच्यात काही झाकलेलं आहे का? कोणाचा फसवा फसवी आहे का? नाही ना। हे उघड उघड आहे, तंतू पाहता वस्त्र न दिसे, आत्मा लक्षिता जगची नसे। हा सिद्धांत आहे की तुम्ही जर आत्मस्वरूपाकडेची नजर जर घेतली तर जगत सिद्ध होत नाही, कारण हे जगत जर सत्य म्हणावं तर तिने काळात असावं। आहे का हे भूतकाळामध्ये? आहे का भविष्य काळामध्ये? आता वर्तमान काळात दिसायला लागलं तर ते खरं नाही, कारण आधी मध्ये अंती हे लक्ष नाही सत्याचं। मग तसं जगताची प्रतीती आधी होती का आणि नंतर राहणार आहे का? आता मधातच या जगाची आणि शरीराची प्रतीती व्हायला लागली तर त्याला सत्य का मानायचं? कारण आपल्याला थोडा विचार करता येतो ना, याचा मागचा पुढचा आढावा घेता येतो। म्हणून हे शरीर आता दिसायला लागलं पण हे मागं नव्हतं आणि पुढं राहणार नाही असा याचा निकाल आहे, म्हणून हे आताच खरं नाही। हे कोणी कोणी ठरवायचं? तुम्ही ठरवायचं, तुमच्याच विवेकानं ठरवायचं, कारण तुमच्याकडे विवेक आहे। सद्गुरु काय सांगतात? मज हृदयी सद्गुरु। बाळ शिष्य सांगतो की माझ्या हृदयामध्ये सद्गुरु आहे, सद्गुरु सांगतात ठीक आहे, पण तू तुझ्या ठिकाणी असलेल्या विवेकाचा उपयोग कर। मज हृदयी सद्गुरु का? जेणे तारिलो संसार पुरु, ज्यानं या संसाराच्या जन्म मृत्यूच्या चक्रातून मला पार पाडलं तर त्यांचा माझ्या अंतकरणामध्ये आदर आहे, ठीक आहे। म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी, म्हणून विशेष आदर कशावर ठेवायला लावला सद्गुरूंनी? विवेकावर, कारण विवेक प्रत्येकाकडे आहे। आत्मा अनात्मा विवेक ज्ञानम ज्ञानम भवती निर्मला, जगाच्या पाठीवर याच्या इतकं पवित्र निर्मळ सहज सोपं ज्ञान, स्पष्ट ज्ञान कुठंच पाहायला मिळत नाही। मी कोण आहे आणि मी कोण नाही हेच आचार्य सांगतात।

कोश हे पाच कोश मी नाही, हे पाच प्राण मी नाही, पाच उपप्राण मी नाही, हे सप्त धातू मी नाही आणि हे पंचकोश सुद्धा मी नाही। मग अन्नमय कोश म्हणजे काय हे आपण पाहिलं। आता हा जो प्राणमय कोश आहे ते पाहू, म्हणजे पंच कर्मेंद्रिय आणि पंच प्राण यांना मिळून काय होतं, हा प्राणमय कोश आहे। मग प्राणाचा स्वभाव काय आहे, क्रिया, हा त्याचा धर्म आहे। म्हणून श्वासोच्छवासाची ही जी क्रिया आहे, 21,600 श्वास येतात आणि जातात। मग येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला तुम्ही जाणलं का, तुम्ही त्याच्यासोबत आले गेले, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला तुम्ही जाणलं, तुम्ही स्थिर आहेत आणि श्वास अस्थिर आहे। म्हणून शरीर आपल्याला स्थिर वाटतं आणि श्वास अस्थिर वाटतं। आता श्वास जर अस्थिर आहे तर शरीर स्थिर असेल का बरं? जर पायाच हलणारा आहे, गाडीचे चाकच हलणारे, तर गाडी ठीक स्थिर आहे का? ती गाडी सुद्धा पळायला लागली, गाडी चाकाच्या वेगानं पळायला लागली। मग एक जण गाडीमध्ये बसला आणि गाडीतच पळू लागला ती म्हणे मला लवकर जायचं। अरे लवकर जायचं पण गाडी थांबल्याशिवाय कसं? गाडी स्टेशनवरच थांबणार आहे आणि स्टेशन अजून आलं नाही, गाडी पळायला लागली। मग ह्यानं आरामानं बसावं का यानं बी गाडीसोबत पळावं? गाडीतच बसलं आणि गाडीतच पळायला लागला। म्हणजे ही जी जीवाची धावपळ आहे तर ही कशी आहे, प्रकृतीला धरून आहे आणि प्रकृतीत कशी आहे, व्हॅरिएबल आहे, म्हणजे बदलणारी आहे। कॉन्स्टंट कुठे आहे? कारण ह्या शरीराचा पायाच बदलणार आहे। क्या खूब बनाया बंगला अंदर नारायण है सोया उसे हमें जगाना। म्हणून आपल्याला वाटतं जग स्थिर आहे आणि मन फार चंचल। वा वा आता चंचल मनाला घेऊन जर आपण जगाकडे पाहायला लागलो तर कसं वाटणार मग ते? आहे का नाही? पण आपल्याला वाटतं की जग स्थिर आहे आणि मन फार चंचल आहे। हो महाराज, काय करावं, पोतीत बसलं तरी मनच लागत नाही, ते पटकन घरी जाऊन येते। मन वढाय वढाय म्हणजे ते इथं बसलं तिथं बसलं कुठेही बसलं तरी ते त्याचं फिरणं चालूच आहे। मग शरीरानं स्थिर असावं का मनानं स्थिर असावं? म्हणून ध्यान कशामुळं सांगितलं की त्या मनाला एके ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणं, लक्ष एक लक्ष लावून राहा गोविंदू गा। म्हणून क्षण एक मन स्थिर करून, क्षणभर आपण या मनाला स्थिर करून विचार करायला पाहिजे की हे शरीर अन्नमय कोश आहे आणि प्राणमय कोश म्हणजे पाच कर्मेंद्रिय आणि पाच प्राण। त्याच्यामध्ये वाणी म्हणजे वाक म्हणजे काय आहे, वाणी आहे। पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय आणि गुद म्हणजे उपस्थ। गुद आणि उपस्थ म्हणजे मलमूत्र विसर्जनाची जागा। तर ही पाच कर्मेंद्रिय आहे कारण या कर्मेंद्रियाद्वारे क्रिया होत असते, हातानं देण्याघेण्याची क्रिया होते। तर इथं पंचीकरणामध्ये श्री रामगुरु सांगतात की वाणी म्हणजे याचं कार्य काय आहे, वचन बोलणं, आणि याची देवता आहे अग्नी। वाणीची देवता अग्नी आहे। पाणी म्हणजे हात, हातानं देणं घेणं होते, देवाणघेवाण। तर याची देवता इंद्र आहे, हाताची देवता इंद्र आहे। पाद म्हणजे पाय आहे, म्हणजे गमनागमन, येणं आणि जाणं, याची देवता उपेंद्र आहे। आणि यामध्ये जे मलमूत्र विसर्जनाचं जे कार्य आहे तर ते वेगवेगळं आहे, याला शिष्ण म्हणतात। तर याचं कार्य आहे आनंद म्हणजे रतिभोग घेणं, आणि याची देवता प्रजापती आहे। आणि शेवटची जी कर्मेंद्रिय आहे ते बुध म्हणजे याचं काम मल विसर्जन करणं, मल त्याग विसर्ग विसर्जन करणं, त्यांना तर त्याची देवता यम आहे। म्हणून ह्या देवताला जाणणारे आपण, ह्या क्रियेला जाणणारे आपण, या कर्मेंद्रियाला जाणणारे आपण ह्या सगळ्याहून कसे आहोत, वेगळे आहोत। आत्ता इथं कोणकोण सगळे ह्या कर्मेंद्रियाला जाणून याच्या क्रियेहून आपण वेगळे आहोत।
आणि पाच प्राण आणि पाच उपप्राण काल आपण पाहिलं ना, प्राण अपान व्यान उदान समान हे पाच प्राण आणि उपप्राण कुर्म कृकुल देवदत्त धनंजय आणि नाग हे पाच उपप्राण, ह्या प्राणाच्या क्रियेला जाणून आपण प्राणाहून वेगळे आहोत। हा झाला प्राणमय कोश। आता मनोमय कोश आहे, तर मनोमय कोशामध्ये हे पाच ज्ञानेंद्रिये आणि एक मन येतं म्हणजे कल्पना येतं। हे कान नाक डोळा त्वचा जीभ आहे ना, आणि म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे विषय जाणण्यात येणारे आहेत। इंद्रिय विषय जाणण्याचे द्वार आहेत आणि अंतकरण हे विषय जाणण्याचं ठिकाण आहे, सेंटर आहे। हे विश्व म्हणजे सर्कल आहे आणि हे सगळे विषय जाणण्याचं ठिकाण सेंटर केंद्रबिंदू अंतकरण आहे। कारण कुठलाही विषय कोणाला जर कळाला असेल तर कुठं कळाला, मनात कळाला, अंतकरणात कळाला। सीता मातेला हरणाचं जे रूप दिसलं ते कुठं कळालं, मनात कळालं। आणि कशानं दिसलं, डोळ्यानं दिसलं। आणि काय दिसलं, रूप दिसलं। म्हणजे युग बदलले तरी सुद्धा हे सूक्ष्म देहाचा ढाचा जशाला तसाच आहे। काय कळणार, विषय कळणार, कशानं कळणार, इंद्रियाद्वारे कळणार, कशात कळणार, मनात कळणार, आणि कोणाला कळणार तर अंतकरणात प्रगट असलेले तुम्ही, त्या तुम्हाला कळणार। म्हणून हे सूत्र आहेत, हे गणित आहे, हे कधी बदलत नाही। कोणालाही केव्हाही कुठंही कधीही आवाज ऐकू आला तर कानाद्वारे अंतकरणात ऐकू आला। म्हणून शब्द कशाला म्हणायचं, शब्द जो कानानंच ऐकू येतो त्याला शब्द म्हणायचं। कशाला म्हणायचं कान, ज्याच्यानं शब्दच ऐकू येतो त्याला कान म्हणायचं। कशाला म्हणायचं मन, ज्याच्यामध्ये सगळे विषयाचं ज्ञान होतं त्याला काय म्हणायचं, मन। आणि कोणाला म्हणायचं मी, ज्याला सगळं इंद्रियाद्वारे अंतकरणात विषयाचं ज्ञान होतं त्याला म्हणायचं मी। आता हे प्रत्येकाची डेफिनेशन झाली ना, व्याख्या। मग आता याच्यामधलं मी कोण आहे हे निवडायचं, आणि हे निवडून निवडून निश्चित करायचं की मन म्हणजे कल्पनेचा गठ्ठा आहे, शरीर हाडामासाचा गठ्ठा आहे, प्राण श्वासांचा गठ्ठा आहे, आणि मी ह्या सगळ्याला जाणणारा पठ्ठा आहे। बरोबर आहे की नाही? म्हणून देह हाडामासाची मुळी आणि त्याला मी म्हणून कवटाळी, त्याला आपण कोटाळलं, आलिंगन दिलं, मी समजून पकड केलं, आणि ही पकड सुटायला पाहिजे। ही पकड सुटली की लक्ष 84 आताच सुटली। कारण हत्ती कवट खातो ते हिरवगार असतं आणि ते त्याच्या जठराग्नीमध्ये जाऊन भाजून निघते। त्याची आता जठराग्नी म्हणजे कशी असेल, त्याचं पोट केवढं आहे की नाही? मग ते ज्यावेळेस कवट सोडतं ते जशाला तसं सोडतं, पण आता मात्र त्या कवटामध्ये उगवण शक्ती नाही। तसं सद्गुरूच्या संगतीत आल्यानंतर हे मन रूपानं राहत नाही, कारण हे मन लक्ष 84 घालणारं बीज आहे आणि हे बीजच जळून जाते। म्हणून तुकोबराय सांगतात, बीज भाजूनही केली लाही आम्हा जन्म मरण नाही। आम्हाला याच देहात याच डोळ्यानं आम्ही मुक्तीचा सोहळा भोगणार, आम्हाला मुक्त व्हायचं नाही। याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हा सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। म्हणून स्वर्गी जे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा का। आता ते जसं एसटीमध्ये बसलेले काय करतात, पैसे देऊन गप बसते, त्याला बोलता येतं का, आता काहीच बोलता येत नाही। आणि ते ड्रायव्हर घंटी वाजवते, पैसे गोळा करते, कंडक्टर पैसे बी गोळा करते आणि घंटी बी वाजवते। तसं मृत्यू लोकातला जीव काय करतो, विवेक बी करतो, कर्म बी करतो, उपासना बी करतो, सगळंच करतो, आणि ह्याला गप बसायचं आहे का? आहा, जे कारण ही व्यवस्थाच अशी आहे की नाशिवंत देता ब्रह्म येते हाता, ऐशी याची कथा पुराणात। हे जरी शरीर नाशवान असलं तरी या नाशवान शरीरामध्ये अशी एक खूबी आहे की मी अविनाश परमात्मा आहे, ब्रह्मरूप आहे, असं लक्षात घेता येतं। म्हणून भगवान सांगतात, या विनाशी व्यवस्थेमध्ये तू अविनाश परमात्मा आहे। विनश्यत्स्व अविनश्यंती इह पश्यती सह पश्यती, असं जो जाणतो अर्जुना तोच खरं जाणतो, नाहीतर बाकीचे सगळे जे ज्ञान आहेत ना त्याला ज्ञान म्हणता येत नाही।
ते खरं ज्ञान काही वेगळंच आहे. ते ज्ञान पैगा भरवे जरी मणी आची आणावी तरी संताया भजावी सर्वस्वसे. तर या संताला सर्व तनू म्हणू जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणून मनोमय कोश तुम्ही आहेत का तुमचा आहे हे तुम्ही नाही आणि तुमचा नाही तुम्ही याच्याहून वेगळे आहात. आता यापुढे विज्ञानमय कोश आहे म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी. आता गंमत काय झाली की आधी इंद्रियाला घेऊन ज्या विषयावर मनानं कल्पना केली त्या विषयावर बुद्धी विचार करते आणि ती शिक्कामोर्तब करते की हे खोटं आहे. शरीर हाडा मासाच्या रचनेला तुम्ही मानव समजता म्हणजे मानवपणाची ही कल्पना आहे आणि व्यवहारामध्ये हाडं मासं खरे हे बुद्धीनं निवाड्या केलेलं आहे. कारण कोणाचंही शरीर काय आहे हाडं आणि मासच आहे ना. म्हणून आचार्य काय सांगतात स्थूलो मांसमयो आशुची आत्मा ज्ञानमय पुण्य. स्थूल शरीर मांसमय आहे अपवित्र आहे घाण आणि आत्मा ज्ञान स्वरूप आणि पवित्र आहे. तयोर ऐक्यम प्रपश्यंती आणि त्यालाच आपण एक करून टाकलं किंवा ज्ञानमतः परम जगाच्या पाठीवर याच्या इतकं मोठं अज्ञान कोणतं असू शकतं की आपण सूर्याला अंधार समजत नाही आपण पृथ्वीला मात पाणी समजत नाही आकाशाला पृथ्वी समजत नाही. ते म्हणते जमीन आसमान का अंतर आहे जमीन आसमान का अंतर. अरे जमिनीला कळत नाही ना आसमानाला कळत नाही आमच्या दृष्टीनं दोन्ही एकाच मापात बसले बरोबर आहे की कुठं आहे अंतर. ते म्हणते आकाश पृथ्वी जमीन आसमान का फरक आहे म्हणते कुठे आसमानात आणि जमिनीत फरक हिला कळत नाही त्याला कळत नाही. आपल्या दृष्टीनं दोघं एकाच कोटीत बसले न जाणणाऱ्याच्याच कोटीत बसले. मग तसं देह हाडा मासाची मुळी आणि आचार्य काय सांगतात स्थूलो मांसमय आशुचि. आपण मांसाला श्वास नाही समजलं बरं बरं श्वासाला वासना नाही समजले बरं वासनेला मांस नाही समजले आणि ज्ञानालाच मांस कसं काय समजलं म्हणजे ही चूक झाली का नाही. हे किती मोठं अज्ञान आहे आणि या अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागतं. कारण ही बुद्धी निश्चय करते बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. अहर्निशी शब्दाचा अर्थ दिवसा जागृतीमध्ये आणि रात्री स्वप्न सुषुप्तीमध्ये. ही काय निश्चय आहे आपला बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीनं निश्चय केला की हे शरीर पंचमहाभूताचे भौतिक आहे भूतापासून निर्माण झालं म्हणून भौतिक म्हणायचं याला. मग शरीराची निर्मिती झाली आणि आपण त्याला जाणलं म्हणजे आपण त्याच्याहून वेगळे आहोत. शरीर इंद्रियाद्वारे जाणण्याचा विषय आहे आणि आपण त्याला इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणणारे आहोत. म्हणून आत्ता इथं सगळेच आपण काय आहोत देहाहून वेगळे आहोत असा निश्चय बुद्धीमध्ये करायचा. आणि हा विज्ञानमय कोश आहे या हा कोशसुद्धा आपण नाही आणि आपला नाही आपण याच्याहून वेगळे आहे. आता यानंतर आनंदमय कोश आहे. याबद्दल आचार्य सांगतात की पुण्यकर्म भोगकाळी कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्मुख होत असते. पुण्यकाळात जो काही भोग आहे कारण ज्यावेळेस कारण हे संचित म्हणजे काय आहे पुण्य आणि पाप या दोन्ही कर्माचं फळ भोगण्याचं काय आहे हे कर्माचा साठा आहे आणि ज्यावेळेस पुण्यकर्माचा उदय होतो त्याचा भोग आणि त्या काळामध्ये कदाचित बुद्धीची वृत्ती अंतर्मुख होते आतल्या आत झाली असता आत्मस्वरूप भूत आनंदाच्या प्रतिबिंबाचा अनुभव घेते. आत्मस्वरूप कसं आहे आनंदरूप आहे त्या प्रतिबिंबाचा ती अनुभव घेते. तीच वृत्ती पूर्ण कर्म फल भोगानंतर निद्रा रूपाने विलीन होते आणि तीच वृत्ती परत काय होती झोपेमुळं काय होती अज्ञानात लीन होती. कारण ते मन कल्पना करू करू थकते ना कौरव कल्पना करते ते थकते आणि अज्ञानामध्ये लीन होतं. त्या वृत्तीस आनंदमय कोश म्हणतात. त्याला उदाहरण काय आहे वावटळीत झालेल्या ढगाप्रमाणे हा आनंदमय कोश क्षणिक आणि कदाचित होणारा आहे कधीमध्ये होणारा आहे. जसं आकाशामध्ये वीज चमकावं नेहमी चमकती का तसं हा आनंद कदाचित होणारा आहे.
आणि मी सर्वदा स्थित असल्यामुळे नित्य आहे, मी सदा सर्वदा आहे। आपल्या जीवनातला एक क्षण सांगा की या वेळेला मी नव्हतो, असं आठवतं का आपल्याला? नाही आठवत, कारण मी इथं नाही तर गावाला होतो, पोतीत नव्हतं तर घरी होतो, शेतात होतो, बसस्टँडवर होतो, रेल्वे स्टेशनला होतो, कुठंतरी होतो ना, पण होतो। मी नाही असा एक क्षण सांगता येतो का आपल्या जीवनातला? अहम अस्मी सदा भामी कदाचिन्नाहम अप्रियः, मी मला कधीच आवडत नाही, असं कधी झालं का? मी मला नेहमीच आवडतो, सुखात आवडतो, दुखात आवडतो, पापात आवडतो, पुण्यात आवडतो, रोगात आवडतो, निरोगी अवस्थेत आवडतो, कोरोनात आवडतो। कोण आवडायला? मास्क कशामुळं? आपल्याला आपण प्रिय म्हणून। सगळ्यात परम प्रीतीचा विषय कोण आहे तर ज्याला तोच आहे। म्हणून याज्ञवल्क्य मुनी आपल्या पत्नी मैत्रीला सांगतात, हे मैत्री आत्मानस्तु कामायम सर्वम प्रियम भवती, की मी जे तुला आवडतो ना तर ते माझ्यामुळं नाही तुझ्यामुळं, आणि तू जे मला आवडते तर ते तुझ्यामुळं नाही माझ्यामुळंच। म्हणजे परम प्रीतीचा विषय ज्याला तोच आहे प्रत्येकाला। मग शरीर प्रिय का? शरीरापेक्षा प्राण प्रिय, पैशापेक्षा शरीर प्रिय, शरीरापेक्षा प्राण प्रिय, प्राणापेक्षा इंद्रिय प्रिय, इंद्रियापेक्षा आपण प्रिय। कारण आपण सगळं आहे, सगळं गेलं तर जाऊ द्या बाबा, पण आपण वाचलो पाहिजे, आहे की नाही? म्हणून सगळ्यांनी आपली संरक्षण करून ठेवलेले आहे। म्हणून सगळे कसे येतं, स्वतःलाच स्वतःवर प्रेम करणारे आहे। परम प्रीतीचा विषय आपणच आहोत, म्हणून हीच गोष्ट परम प्रेमास्पद, परम प्रीतीचा विषय। म्हणून हा जो आनंदमय कोश आहे तो काय आहे? कारण देहरूप आहे, तो आपण नाही आणि आपला नाही। याचं सविस्तर वर्णन पंचीकरणामध्ये श्रीरामगुरु काय करतात, आपल्या आवडत्या पदार्थाला पाहिल्याने जो आनंद होतो त्याला प्रिय असे म्हणतात। आवडती वस्तू आहे ना, आता एखाद्याला ठेसा आवडतो, ते असलं तर त्याला आनंद होतो, आणि त्या आपल्या आवडत्या पदार्थाला त्याचा लाभ झाल्यामुळं जो आनंद होतो त्याला प्रमोद म्हणतात। हे शास्त्रीय भाषा, त्याला काय म्हणायचं? प्रमोद। आवडणारी वस्तू प्रिय आणि त्याचा भोग झाला तो प्रमोद, आणि तो भोगल्यानं जो आनंद होतो त्याला प्रमोद म्हणतात। अशा रीतीने विषयाच्या संबंधापासून प्रिय, मोद, प्रमोद रूप तीन प्रकारची जी वृत्ती होती तिला आनंदमय कोश म्हणतात। म्हणजे आवडत्या पदार्थाचा लाभ झाल्यानं जो आनंद होतो त्याला मोद असं म्हणायचं। आवडती वस्तू मिळाली, त्याचा भोग झाला, तर त्याच्यामुळं जो आनंद होतो त्याला मोद म्हणायचं, आणि आपला आवडता पदार्थ भोगल्यानं जो आनंद होतो त्याला प्रमोद म्हणायचं। आपला आवडता पदार्थ जो भोग घेतला आपण त्याला प्रमोद म्हणायचं। आणि ह्या तिन्हीला प्रिय, मोद आणि प्रमोद रूप तीन प्रकारची जी अंतःकरण वृत्ती आहे तिला आनंदमय म्हणतात। परंतु त्या विषयजन्य आनंदाच्या योगानं शुद्ध निर्विकार आत्मा जाणला जात नाही, या वृत्तीनं आत्मा जाणला जात नाही, आणि तो कोशात झाकलेला असल्यामुळं ती प्रियादी तीन प्रकारच्या वृत्तीपासून झालेल्या आनंदाने संयुक्त अशी जे अविद्येतले मलिन सत्व असते त्याला आनंदमय कोश म्हणतात। म्हणजे ही अंतकरण वृत्ती आनंद आहे परंतु विषयाच्या संबंधातून निर्माण झालेला आहे, म्हणून ती मलिन वृत्ती आहे, आणि हिलाच काय म्हणायचं? आनंदमय कोश। म्हणून वृत्तीरहित जे चैतन्य आहे ना ते आपलं अस्तित्व आहे। दोन लाटामधलं जे अंतर आहे का, पहिली लाट उठली आली आणि ती अजून दुसरी उठायची, ह्याच्यामधलं जे अंतर आहे ना तितक्यात दुपटी मारून घ्यायला पाहिजे, बुडी मारून घ्यायला पाहिजे, स्नान करून घ्यायला पाहिजे। कारण दोन वृत्तीमधलं जे अंतर आहे ते आपलं वास्तविक स्वरूप आहे, म्हणजे वृत्तीरहित चैतन्य, त्याला ब्रह्मचैतन्य म्हटलेलं आहे। म्हणून वृत्ती हे निवृत्त झाली जण न दिसे तेथे, अशा पद्धतीनं हा आनंदमय कोश सुद्धा तू नाही, तुझा नाही। म्हणून बाळ शिष्या
तू पंचकोशाहून सुद्धा कसा आहे, वेगळा आहेस असं आपल्याला सद्गुरु लक्षात आणून देतात।

अशा पद्धतीनं तुम्ही हात नाही, पाय नाही, कान नाही, नाक नाही आणि हे पंचकोश सुद्धा तुम्ही नाहीत. असं आचार्य आपल्या आत्मस्वरूपाचं वर्णन करतात आणि सद्गुरु काय सांगतात, मी तू पणाची थोर आली भुली. हे मी आणि तू ह्या दोन्हीचं आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. एक तर ईश्वरही कळाला नाही आणि मी सुद्धा यथार्थ रूपानं कळालेला नाही. म्हणून मी येथे कोण ओळखी मोडली, मी इथं कोण आहे ही ओळखच काय झाली, मोडून गेली. अहम विवेके काया जड झाली, आणि ह्या अहम रूपानं काय झाली, काया जड झाली. आता कसं करावं, आता काही समजणं म्हणे हे तर सांगायला लागले की लय सोपं आहे, पण आता आपल्याला मरण नाही हे कसं निश्चित करावं. आता हे असं वाटतं ना, आता प्रत्येकाला मरण नाही हे खरंय, कुणीच मरणारे नाही हे खरंय, आणि न मरणं आपल्याला आवडतं, पण हे खरं आहे का कसं आहे अजून काय होत नाही. विश्वास बसत नाही, आणि विश्वास बसण्यासाठी

रडायचं ना ते मन अज्ञानात लीन होत. म्हणजे त्याचा ध्यास होता ना तस विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. म्हणून जप व्हायला पाहिजे पण कोणाचा? विष्णूचा. ओम विश्वाम विष्णू म्हणजे हे सगळं काय आहे? विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणून भेद खोटा आहे म्हणजेच वास्तविक अभेद आहे. आणि हेच आचार्यांनी अद्वैत तत्वज्ञानाची स्थापना जगाच्या पाठीवर चारी दिशेला चार पीठावर केलेली आहे. राहिलेला विषय आपण नाही. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकणार आहोत मोग रांगणेकर यांची गीतरचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग दरबारी कानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग दरबारी कानडा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्ती सुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: संगीतकार राम कदम यांचं गीत ऐकूया. गीत आहे मा उ पेठकर यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया श्री गोंदवलेकर महाराज यांची पदरचना. संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आज आपण मनाचे श्लोक बघणार आहोत। आपण मनाचे श्लोक म्हणत असतो, पाठही करत असतो, काही काही करत असतो, तथापि खऱ्या अर्थाने मनाचे श्लोक कळलेत का असं जर विचारलं तर बहुतेक कळलेले नसतात। त्याचं कारण हा कुठलाही ग्रंथ जर कळायचा असेल तर त्याला साधना पाहिजे आणि साधना करायला गुरुकृपा पाहिजे। हे जर नसेल तर तोपर्यंत फक्त वरवर शब्दाचा अर्थ कळतो, पण त्यातला खोल अर्थ जर कळायचा असेल तर खोलात जाऊन जे शब्दाची टरफलं काढून आतला ब्रह्मरस जो आहे तो सेवन करायला पाहिजे। त्याच्यासाठी जसं म्हणतात वाच्यांश काढायचा आणि त्यातला लक्षांश घेता आला पाहिजे, तर ते साधनेनेच कळतो। आणि त्यामुळे आपण थोडा थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर त्याच्यामध्ये दोन प्रकाराने आपण विवरण करू शकतो, एक तर एकेका श्लोकावर विस्तृत विवरण करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक श्लोकाचा थोडा थोडा परिचय करून घेत जाणं। तर त्यातला आज आपण माझ्या दृष्टीनं श्लोकांचा परिचय करून घेऊ आणि मग त्यातल्या काही निवडक श्लोकांच्यावर तर खोलात जाऊन काही विचार करता आला तर बघूया। त्या तऱ्हेनं आज आपण प्रत्येक श्लोकाचा थोडा थोडा परिचय करत घेत जाऊया। हरी, आता हे जे समर्थांचे मनाचे श्लोक, त्याला मनोबोध असंही म्हटलेलं आहे। तर दासबोध जसा आहे, दासानी केलेला बोध किंवा दासांना झालेला बोध, तसा इथं मनाला केलेला बोध आहे। समर्थाने मनाला जो बोध केला तो ह्याच्यामध्ये आपण घेतो आहोत। तर हा मनोबोध असं म्हणतात की समर्थाने एका रात्रीत हे सगळे मनाचे श्लोक सांगितले आणि कल्याणाने ते लिहून घेतले आणि हे 205 श्लोक आज मनोबोध किंवा मनाचे श्लोक ह्या स्वरूपात आपल्यासमोर आहेत। आता विचार केला तर असं मनात येतं की मनाचे श्लोक म्हटल्यानंतर किंवा मनोबोध म्हटल्यानंतर मनालाच बोध का केला बरं? बुद्धीला केला असं म्हणत नाहीत, देहालाही म्हणत नाहीत। तर देहाला बोध असा संबोध नाही आणि बुद्धी सत्वगुणी आहे, ती फारशी व्याप करत नाही परमार्थ साधनेमध्ये। व्याप जर काही करत असेल तर ते मन व्याप करतं। वस्तुत आत्मज्ञान आपलं आपल्याजवळ स्वयंसिद्ध आहे असं असताना आड जर काही येत असेल तर ते मन आड येतं। आपण सगळ्या ग्रंथात नाहीच बघितलं की मन हे नाथिले, मन हे नाही आहे, पण तरी देखील रजोगुणाच्या फांदी तरळत असे। रजोगुणाचं काम आहे आत्मसागरावरून जे आते विकार विचाराचे तरंग येतात त्याला मन म्हटलेलं आहे। मग आपल्याला साधनेनं ते तरंग जे आहेत ते तरंग त्याचा लोप कसा होईल ते बघायचं, मन शांत कसं होईल ते बघायचं। आणि म्हणून मन शांत होण्यासाठी मुख्यत्वे करून अंतरंग साधना जी ध्यान आणि नाम ही जी सांगितली आहे ही करायला पाहिजे। ह्या साधनेनीच तत्वपदार्थ चिंतन हेही आहे, पण त्यात देखील चिंतन आहे पुन्हा। आणि ध्यानानामामध्ये चिंतन नाही, ध्यानात तर अजिबातच चिंतन नाही, मन पूर्णपणे निस्तरंग झालं पाहिजे। कुठलाही विचार नाही, विकार नाही अशी मनाची स्थिती प्राप्त करून घ्यायची। त्याला उपयोग म्हणून तत्चिंतनम तत्कथनम याचा होतो किंवा नामस्मरणाचा उपयोग होतो, पण नामस्मरणाने देखील आपल्याला ध्यानातच जायचं आहे हे लक्षात घ्यायचं। आणि त्यामुळे समर्थांनी इथं नामाचं महत्त्व सांगितलं असलं तरीसुद्धा ते जे काही खोलात जाऊन सांगतात तेव्हा लक्षात येतं की ध्यानाचीच प्रक्रिया, त्यामुळे ती समजून घेतलं पाहिजे। दासबोधात देखील बघितलं तर 17:5 समासामध्ये संबंध ध्यानाची प्रक्रिया सांगितली आहे, थोडक्यात सांगितलेली आहे, पण ती सगळी ध्यानाची प्रक्रिया आहे। तर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। तर इथंसुद्धा मनाच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगताना 205 श्लोकात काही एक 10 विचार असे आहेत तिथे त्यांनी प्रत्येक श्लोकाचा चरण, शेवटचा चरण जो आहे तो त्यांनी संपवलेला आहे. उदाहरणार्थ अनुपेक्षी कदा राम दासाभिमानी, मना सज्जना राघवी वस्ती की जे, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, तुटे वाद संवाद तो हितकारी. वादविवाद नको इथे, वाद संवाद व्हायला पाहिजे. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, जुने ठेवणे मीपणे आकळेना, मना संत आनंत शोधून पाहे, आणि सदा संगती सज्जनाची धरावी, आणि परिसंग सोडून सुखे राहावे. हे 10 चरण जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी 5-5 श्लोक, 10-10 श्लोक असे घेतले आहेत, आणि तो सगळा त्याच्यामध्ये भरून शेवटी या चरणामध्ये त्यांनी तो महत्त्वाचा चरण धरलेला आहे. तो आपण जसे ओघाने येतील तसे आपण बघूया. आता आपण जर का त्याचा थोडा थोडा परिचय करून घ्यायचा म्हटलं तर ह्या मनाचं श्लोक छोटंसंच, आकाराने छोटं पण विचाराने फार खोल असं आहे, महत्त्वाचं आहे. काही समजलं नाही आपल्याला, नुसतं मनाचे श्लोक जरी नीट समजले तरी देखील आपल्याला साधना समजेल. त्याला असं म्हटलं जातं उपनिषदांचं सार सगळंच्या सगळं ह्याच्यामध्ये आलेलं आहे, पण सोप्या भाषेमध्ये. शब्द सोपे आहेत, कुठे मोठे मोठे पांडित्यपूर्ण शब्द, वेदांताची भाषा, परिभाषा अशी काही वापरली नाही, साध्या शब्दातून पण ते समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यात देखील पहिला श्लोक थोडासा अवघड वाटतो, नंतर पुढे पुढे जरा सोपे वाटतात. जसं ज्ञानेश्वरीला ओम नमो जी आद्या सुरू केलं की तिथंच आपण अडतो, कारण त्याचाच अर्थ पटकन कळत नाही, काय म्हटलं आहे कोणास ठाऊक. पुढे गणेशाचं रूपक, मग पुढे त्या मनाने थोडं थोडं कळायला लागतं. तसं इथंसुद्धा या ग्रंथाचा प्रारंभ जो केला आहे तो गणेशाला शारदेला वंदन करून केलेला आहे, कारण कुठल्याही ग्रंथाला प्रारंभ करताना मंगलाचरण करण्याची पद्धत आहे, त्यानंतर देवदेवतांना नमन करायचं आहे, त्या ग्रंथात काय सांगितलेलं आहे, विषय काय आहे त्याचाही थोडासा परिचय द्यायचा आहे. तसं या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे आणि गणेशाला वंदन केलं आहे. आणि मंगलाचरण करताना सुद्धा किंवा कुठल्याही आपल्याला एखाद्या काही चांगलं कार्य करायचं असेल तर बहुधा आपण गणेशाला वंदन करतो, त्याचं कारण तो विघ्नहर्ता आहे, सर्व सामर्थ्यवान आहे, आणि म्हणून जे काही आपण करायला घेतलेलं असेल त्याच्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून गणेशाला म्हणायचं तुझी कृपा असावी. आणि शब्दाच्या अंगाने काही सांगायचं असल्यामुळे शारदेची कृपा असावी, सरस्वतीची कृपा असावी. म्हणून या पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे, हे गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. हा गणाधीश इंद्रियांचा स्वामी आहे गणपती, हा इंद्रियावर ज्याचा ताबा चालतो असा आहे. आणि गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, आणि सर्व जे गुण आहेत, त्रिगुण आहेत, ते ह्याच्या ताब्यात आहेत. सामान्य मनुष्य त्रिगुणाच्या ताब्यात जातो आणि हा गणपती जो आहे त्याच्या ताब्यात त्रिगुण आहेत, जसं परमेश्वराच्या ताब्यात त्रिगुण असतात. आणि सामान्य जीव हा त्रिगुणाच्या ताब्यात जाऊन त्या गुणाप्रमाणे त्याचे आचार विचार होत असतात. म्हणजे तर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मूळ स्वरूप काय आहे? निर्गुण आहे. विश्व निर्माण झालं तेव्हासुद्धा ब्रह्मदेवाला प्रश्न पडला आहे काय सगळं काही कळे ना, म्हणून पहिला शब्द आहे तो ओंकार. त्यामुळे ओंकार रूप गणेश जो आहे तिथून त्या निर्गुणातून सगुणाला यायला प्रारंभ झाला. म्हणून आपल्याला सुद्धा नेहमी सांगितलं जातं कुठलाही मंत्र म्हणायचा असला ओंकाराने सुरुवात करा. नुसतं रामकृष्ण हरी देखील नाही, ओम रामकृष्ण हरी, अ उम ह्याच्यामध्ये सगळंच्या सगळं साठवलेलं आहे. नुसतं ओम ओम म्हटलं तरी देखील चालेल, किंवा नमशिवाय म्हणायचं असेल ओम नमशिवाय म्हणायचं. त्यामुळे अशा तऱ्हेनं ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून मंत्र जो आपण जपतो, बीज मंत्र म्हणतो, त्याचा प्रारंभ ओमने करायचा आहे. आणि हा ओंकार रूप गणेश आहे. तर इथं मुळारंभ आरंभ जो निर्गुणाचा असा जो गणेश आहे त्याला ते नमन केलेलं आहे. आता नमो शारदा, ही शारदा ही देखील कशी आहे, चार वाणी ज्या आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा, या चार वाणीची अधिष्ठात्री देवता शारदा आहे. तर तिची कृपा झाल्याशिवाय लिहिणार काय, जायचं आहे ते आपल्याला चारी वाणींच्या पलीकडे, परेच्या पलीकडे, परंतु ते जाताना शब्दांचा उपयोग करूनच पलीकडे जायचं आहे. म्हणते शब्द समजण्यासाठी आपल्याला सरस्वतीची उपासना करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, एका ओळीतच त्याला फाव वा वाव दिलेला नाही आहे. हां, कारण मंडळी मग काय होतं, त्याच्यातच गुंतात शब्दामध्ये आणि मूळ ठिकाण बाजूला राहतं. म्हणून त्यांनी एकाच शब्दात म्हटलं आहे, तू विश्वमोहिनी माया आहेस, तुला नमस्कार करून पुढं जायचं. तसं इथेही म्हटलं आहे, नमू शारदा मूळ चत्वार वाचा. आणि चौथ्या चरणामध्ये विषय काय ह्या विषय ग्रंथाचा, तो इथं सांगितला आहे, गमू पंथ अनंत या राघवाचा. हा अनंत राघव जो आहे, केवळ देव्हाऱ्यात बसवलेला राघव राम आपला नव्हे, सर्व विश्वात भरून अनंत राघव आहे. त्याच्या जाण्याकडे, त्याच्याकडे जाण्याचा जो पंथ आहे तो गमू, म्हणजे आपण जाऊया, असं म्हटलं नाही तुम्ही जा त्या मार्गाने, हा रस्ता आहे तुम्ही जा असं म्हणत नाही, आपण जाऊया, म्हणजे आपल्याला बोटाला धरून नेतात ते हळूहळू. हे कसं जायचं आहे, हे ठिकाण पोचायचं आहे. आपण इथं आहोत, कुठं आहोत, देवभावावर आहोत, पोचायचं आहे आत्मभावावर, त्या राघवाच्या ठिकाणी. मग जायचं आहे कसं आहे, चला मार्ग दाखवतो, म्हणून ते दाखवत आहे. आणि म्हणून हा पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी विषय सांगितला आणि मंगलाचरण केलं. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी

0: आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 5 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: मारुतराजांनी गाठ पडलेली आहे. वाली सुग्रीवांची कथा आलेली आहे. मारुतीने सांगितलं की म्हणे वाली सुग्रीव दोघं भाऊ आहेत, पण दोघांच्या मध्ये प्रचंड भांडण चाललेलं आहे. तो सुग्रीव सांगतो की वाली म्हणे महाबलवान राम म्हणतो एका बाणात वालीला मारेन मी, काय अवघड त्याच्यामध्ये. तेव्हा ती म्हणते बाबा रे तसं नाही म्हणे, वाली काय सामान्य नाही आहे, वाली महाबलवान आहे. वालीच्या बलवत्याची एक गोष्ट सांगतो म्हटले तुम्हाला का, वाली किती बोलवाला माहिती का म्हणले, रावणाने त्रैलोक्य जिंकलेलं बरं का, त्रैलोक्य विजय रावण आहे. दंडकारण्य राक्षसांचं राज्य आहे, दक्षिणेत त्यांचं राज्य आहे, मध्ये किष्किंधेमध्ये मात्र हे माकडांचं राज्य होतं. तेव्हा रावणाला वाटलं हे राज्य आपण घेऊन टाकावं, हे माकडं मारून टाकावी. वाली मुख्य राजा, वालीला मारण्याचं राज्य आपल्या ताब्यात आलं, म्हणून वालीला मारलं पाहिजे म्हणून रावण एकदा त्या ठिकाणी आला. वालीचा रोजचा नियम होता त्रिकाल स्नान संध्या करायची. बघा बरं बल कशा द्या, संध्येमध्ये बल आहे. रामायण काळातली माकडं तीन वेळा संध्या करत होती. माकडं बरं का, माणसं ब्राह्मण म्हणत नाही तुम्हाला मी, माकडांची कथा सांगतोय. रामायण काळातली माकडं त्रिकाल संध्या करत होती. वालीचा रोजचा नियम होता पूर्वेला जगन्नाथपुरी जायचं, तिथं स्नान करायचं, परत संध्या तिथं करायची आहे. माध्यान सध्या रामेश्वरला करायची आणि सायं सध्या द्वारकेला करायची, असं रोजचा त्याचा नियम होता. त्याप्रमाणे वाली जगन्नाथपूरला गेलेला आहे, जाऊन त्या ठिकाणी स्नान संध्या उपस्थान करत उभा आहे, असं हातवर करून सूर्याला उपस्थान करत उभारलेला आहे. हा रावण म्हणतो हीच वेळ योग्य आहे म्हणले, वाली जप करत उभारलेला आहे, जाऊन मागून हल्ला करून त्याला पकडून मारून टाकावं. म्हणून रावण दबकत दबकत मागून यायला लागलेला आहे. माकडा शेपटाने लगेच चावल लागते, शेपू वळव करायला लागलं. तेव्हा तो वाली म्हणतो शेपटाला गप्पस म्हणले मी ध्यान करतो सूर्याचं, मध्ये वळवू नकोस, कोण असेल ते नंतर बघू म्हणजे काय असेल ते, आता शांत बस. म्हणून शेपटाला शांत केले. रावण मागून आला आणि वाली उडी मारली. त्याने उडी मारल्याबरोबर रावणाने आपल्या खाके, त्या वालीने रावणाला खाके दाबून धरलेले आहे. तसंच सूर्याचं उपस्थान केलं, जपवर केलं, दिशावंदन केलं आणि खाके दाबून धरले विसरलो. तिथून तसाच उडालेला आहे. माध्यान संध्या केली त्याला घेऊनच, सायं संध्या केलेली आहे आणि संध्याकाळी घरी आला. आणि घरी आल्यानंतर आपल्या बाळाला घेण्याकरता म्हणून त्याने पाळण्यातनं मूल उचलले, त्यामुळे रावण खाली पडला खाकेतून. सांगायचं तात्पर्य असं आहे, वाली इतका बलवान आहे त्रैलोक्य विजय रावण, पण त्याला खाके दाबून धरलं होतं त्यांनी, आपल्या पाळण्यावर त्याने टांगून ठेवलं मुलाच्या, इतका बलवान वाली आहे रामा, त्याला मारणं सोपं नाही आहे. तरी पण राम म्हणतो मी त्याला मारेन, कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. वाली सुग्रीवाचं युद्ध झालं आणि एकच बाण घेऊन रामाने वालीला मारून टाकले. वालीला मारल्याबरोबर बाण घुसल्याबरोबर वाली मागवळून बघितलं, बघतो तो काय रामप्रभूंचा बाण आहे तो. वालीने पहिल्यांदा दूषण दिलेलं आहे, रामा मागून का बाण मारलास, पुढे काय युद्ध केलं नाहीस, मागून काय तुझी युद्धनीती अशी आहे का वगैरे वगैरे रामाला बोललो. तर रामप्रभू म्हणतात बाबा रे नीतिमत्ता मला शिकवू नकोस म्हणले, स्वतःच्या भावाच्या भावाच्या बायकोला पळवून तुरुंगात ठेवणार तू, तू काय नीतिमत्ता शिकवतो मला म्हणले, आणि माकडांचे काय युद्ध करायचं का म्हणले, माकडांचे मी शिकार करतो म्हणले. वाघ सिंह कोल्हे दांडगे असून माकडं हे शिकारी वस्तू आहे म्हणले, शिकारलं काय असं बंधन नाही समोर युद्ध केलं पाहिजे म्हणून. तू माकडेच म्हणले शाखा मरतो तू, तुझे काय मला कशा नीती शिकवतोस. पण रामांचं दर्शन झालं मात्र आणि रामांचा बाण आज घुसलेला आहे. झालं, वालीची चित्तवृत्ती पालटली एकदम. आणि सुग्रीवाला त्यांनी बोलावलेलं, सुग्रीवा इकडे म्हणले, म्हणले बाबा तुझ्या माझ्यावर मोठे उपकार झाले. सुग्रीव म्हणतो काय उपकार केले मी, बाबा मी तुझ्याशी अपकार केलं, तुझी पत्नी पळवली, तुला राज्याबाहेर हकलून दिलं तुझ्या मंत्रासहित, तुला ऋषभ पर्वतावर राहावं लागलं, राज्य उपभोग तुला काय मिळालेलं नाही आहे, तुझ्याशी क्रूरपणे मी मागलो, पण तू मात्र माझा सख्खा भाऊ ठरलास म्हणले, माझं कल्याण केलंस. काय कल्याण केलं, अंतकाळी मला राम दाखवलास तू. चित्त शुद्ध झाले बरं का, रामाचा बाण आत घुसलेला आहे, रामप्रमुख दर्शन झाल्याबरोबर चित्त शुद्ध झाली आणि अहंकार सगळा गळून गेला. त्याला गर्व जो होता बलाचा, तो बलाचा गर्व निघून गेला अहम ममत्वाद व्यपहाय सर्व सगळं अहम ममत्व निघून गेलं, रामप्रभू दर्शन झालेलं आहे आणि म्हणतो बाबा रे तू माझं कल्याण केलंस, मला अंतकाळी राम दाखवलास, बाकी सगळं मिळालं असतं, अंतकाळी राम मिळणार नाही आहे, अंतकाळी मला राम दाखवलास, माझ्या आयुष्याचं कल्याण केलंस बाबा रे सुग्रीवा, माझ्यावर मोठे उपकार केलेस. ताराधाची पत्नी महापतिव्रता ती म्हणते महाराज मी तुमच्यावर सतीय नाही आहे म्हणून तारा सतीयाला निघालेली आहे, तू वालीने उपदेश केलेला आहे हे तारे मध्ये ध्येय जाणू नकोस म्हणले, माकडावर सती होऊन तुला काय मिळायचं म्हणले, याच्यापेक्षा अक्षरात रामप्रभू समोर आहेत बाई, त्यांचं दर्शन घे, त्यांचं सेवा कर, आयुष्य उरले आयुष्यात, त्याच्यात तुझं उद्धार आहे. बघावर का एक माकड ध्यान सांगते अंत काही मरायच्या वेळेला. रामचरित्र हे अशा प्रकारचं दिव्य चरित्र आहे. पाहिल्याबरोबर निरंकार वृत्ती व्हायची, रामाचा बाण म्हणजे मुक्तिप्रद बाण आहे तो. रामचरित्रात अशा अनेक कथा आहेत की ज्या प्रत्येक कथेतून तुमची वृत्ती ही ब्रह्मज्ञानाकडे जाते. असे चरित्र कोणी केलं नाही आहे. रामांचा अनुग्रह कुणावरती आहे? गिधाडांच्यावर अनुग्रह आहे, दगडावर अनुग्रह आहे, माकडांच्यावर अनुग्रह आहे, मारुतरांच्यावर अनुग्रह आहे आणि ज्यांना ज्यांना मारलं त्या सगळ्यांच्यावर अनुग्रह आहे. मोठा अनुग्रह केला असं रामचरित्र दिव्य आहे की जे राम नाम घेतले असताना तत्काळ मुक्ती मिळते. पण ज्ञानेश्वर महाराज उपदेश केलाय रामकृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा तो शिवाचा राम जप. बाबानो बाकी काही जीवनात करू नका, फक्त राम राम राम राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. रामाने दगडांचा उद्धार केलाय, माकडांचा उद्धार केला, भिल्लांचा उद्धार केलाय, गिधाडांचा उद्धार केलेला आहे, तुम्ही तर माणसात. म्हणून राम नामाशिवाय राहू नका. सदा देता घेता उठता बसता सारखं मुखातून श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम एवढंच म्हणा, बाकी काही करू नका. संसारातून उद्धाराचा मंत्र आहे. कलीतून तरुण द्यायचा कलिसंतरणोपाय मंत्र म्हणून हा श्रीरामाचा मंत्र आहे, हा सिद्ध मंत्र आहे. म्हणून रामदास स्वामींनी हाच मंत्र उपदेश केला, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, बाकी काही करू नका. रामचरित्रामध्ये सर्व प्रकारची प्रेरणा आहे. रामाचं राज्य हे मोठं विलक्षण आहे. रामाने रावणाला मारून टाकलं, सीतामायला मुक्त केलेलं आहे. पुढचा मुख कथा कुठे आलेला आहे? सीता गे सीतेला पळवून नेलं आणि त्यामुळे सगळ्या लंकेचा उच्छेद झाला. लक्ष्मीला हात लावल्याबरोबर सगळ्या लंकेचा उच्छेद झालेला आहे. महालक्ष्मी म्हणते मी कुणाजवळ राहणार? मी फक्त रामाजवळ राहू शकते, विष्णूजवळ राहू शकते, माझा अभिलाष जे करतील त्यांचा मी नाश करेन. उलट जगन्माता म्हणून तुम्ही सेव तिचे पूजन करा, ती संतुष्ट आहे. महालक्ष्मीचा अभिलाष करायचं नाही आहे, महालक्ष्मी माता म्हणायची आहे. तुझा अनुग्रह कृपा अनुग्रह असू दे म्हणून तिचं पूजन करायचं आहे, तिचा अभिलाष करायचं नाही. हा मोठा फरक आहे बरं का. अभिलाष आणि अनुग्रह करून घेणं हा मोठा फरक आहे. म्हणून आपल्या दिवाळीमध्ये आपण महालक्ष्मीचं पूजन करत असतो. ती आपली माता आहे, जगन्माता आहे, तिचा अभिलाष करायचं नाही आहे, तिचा अनुग्रह मागायचा आहे. ती कृपादृष्टी तुमच्या सगळ्यांच्यावर देणारच आहे. सीतेला मुक्त केलेलं आहे, सीतेला घेऊन आलेलं आहे. पुढे सीतेने अग्निप्रवेश केलेला आहे. सीता शुद्धी केली पाहिजे. अग्निप्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी दोन सीता आल्या एकदम. म्हणजे दोन सीता कुठल्या आल्या वाट ठिकाणी? अग्नीला विचारलं तो अग्नी म्हणतो म्हणे रामा ही खरी सीता आहे ना, ती मायाजवळ आहे म्हणले. जेव्हा लक्ष्मण त्या रेंग मारून लक्ष्मण निघून गेला होता ती अग्निरेखा होती, ती ओलांडताना प्रगट झालो होतो मी आणि खरी सीता माझ्याजवळ ठेवली आहे आणि छायारूप सीता प्रगट करून ती रावणाजवळ दिली होती म्हणले. खरं सीते रावणा हात लावलं तर रावण तिचं भस्म झाला असता म्हणे. म्हणून पुढचं लीला व्हायला पाहिजे म्हणून ती खोट्या सीतेला ही छायारूप सीता जी आहे ही लंकेमध्ये गेलेली आहे आणि जेव्हा सीतेने अग्निप्रवेश केला तेव्हा ही सीता प्रकट झाली. म्हणून खरी सीता जी आहे ही घे बाबा, आजपर्यंत सामान्य सांभाळलेलं आहे म्हणून ती पवित्र सीता ही तुझी तुला घे म्हणून तुला परत घेऊन परत दिली आहे. तेव्हा ती छाया सीता म्हणायला लागली आता मला कोण स्वीकारायला म्हणले, आता मी राम नाम घेत घेत माझी बुद्धी आलेली आहे. रामपर्वत म्हणतात मी एकपत्नीवर धारण केलंय तेव्हा आता माझा उद्धार कोण करणार? तेव्हा रामप्रभू म्हणले बाई तू असं कर, भगवान शिवांजवळ जा म्हणले, त्यांची उपासना कर म्हणले, तुला मार्ग सांगतील ते. मग त्याप्रमाणे ती छाया सीता जी होती ती कैलास पर्वतावर गेलेली आहे, मानस सरोवर स्थानावर केलेलं आहे आणि ओम नम शिवाय म्हणून भगवान शिवांची आणि पार्वतीची उपासना केली आणि तिने मागितलं म्हणे पतिंदेही असं पाच वेळा तिने मागितलं शिवांजवळ. भगवान शिव म्हणत आहेत तथा असतो असं पाच वेळा अनुभव भगवान शिव म्हणाले. जा म्हणले आता पुढल्या जन्मामध्ये तू पुन्हा अग्नीतून प्रगट हो म्हणले, तू अग्नीतून आगले आहेस, ह्या जन्मात तुला अग्निनारायण तुला सांभाळ केलं आहे म्हणून पुढल्या जेव्हा द्रुपदराने यज्ञ केला त्या यज्ञातून ही द्रौपदी प्रगट झालेली आहे, तीच पुन्हा त्या ठिकाणी आलेली आहे आणि सगळ्या कौरवांचा विनाश तिने केलेला आहे. बाबा रे तू पाच वेळा मला मागितलेस पती दे म्हणून शिव मोठ्या रसिक आहेत, त्याने अनुग्रह सांगितलं जा म्हणे तुला पाच पती मिळतील. म्हणून द्रौपदीला पुढल्या जन्मात पाचपती मिळालेले आहे वगैरे, त्या छायासीतेचा असं पुढल्या पुढचं कथामाग महाभारतामध्ये गेलेलं आहे. अशा प्रकारचं हे दिव्य असणारं ब्रह्मवैवर्त पुराण आहे की जेणेकरून सगळ्यांच्या चित्ताला मलाना आनंद येणार आहे, मनाची वृत्तवृत्ती अंतर्मुख करणार आहे परमेश्वराकडे चित्तवृत्ती लावण्याकरता. म्हणून ह्या सगळ्या कथा दिव्य कथा श्रवण करायच्या आहेत. पुढे या ठिकाणी सावित्रीचं आख्यान आलेलं आहे. आपण सर्वजण वटपौर्णिमेत उत्सव करतो, त्याचं मूळ कारण काय, कुठून सुरुवात झाला उत्सव, त्या ठिकाणी सावित्रीचं आख्यान आलेलं आहे. अश्वपती नावाचा राजा होता, मोठा सम्राट चक्रवर्ती राजा होता. यथाओग्यकाली विवाह झालेला आहे पण काही पुत्र कन्या पुत्रच नाही त्यांना, काहीच नाही, कन्या नाही पुत्र नाही. राजाची इच्छा होती की आपल्याला पुत्र व्हावा, राणीची इच्छा होती आपल्याला कन्या व्हावी. दोघेजण पुष्कर क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी सावित्रीची आराधना केली. ब्रह्मा आणि सावित्री या दोघांची खूप आराधना केली. बरीच वर्ष निघून गेल्यानंतर सावित्रीच्या आराधनेने भगवती सावित्री साक्षात प्रगट झाली आहे. राजा म्हणतो बाई माझ्या मनातलं मनोगत जाणतेस आहेस, तेव्हा मी मीराला काय सांगणार तुला. राणी पण म्हणते भगवती तू माता आहेस, सर्वांच्या अंतर्यामी तू स्थित आहेस, बुद्धीला प्रेरणा करणार तूच आहेस, आमच्या मनात दोघांचे तू जाणते आहेस, तर आम्हाला दोघांना इष्ट असं वर दे. तर त्यावेळी म्हणले ठीक आहे तुमच्या दोघांची इच्छा पूर्ण होते म्हणून सांगितले त्यांनी. क्रमशः तुमच्या दोघांची इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला सावित्रीनी आणि ती अंतर्धान पावली. पुढे सावित्रीच्या कृपाप्रसादाने सावित्रीच्या कृपा अनुग्रहातिशयाने पहिल्यांदा कन्या जन्माला आली. अरे सावित्रीचा अनुग्रह तिच्यावरती, त्यामुळे अतिशय देखणी अतिशय स्वरूप बुद्धिमती हुशार आणि बालपणीच तिला तपश्चर्याचं वेळ लागलेलं आणि तिने पण खूप ब्रह्मदेवाची सावित्रीची खूप आराधना केली. पुढे तिच्या विवाहाचा प्रस्ताव आलेला आहे तेव्हा राजा म्हणला बा तिला जो वर पसंत असेल त्याच्याशी तिला वर विवाह करू दे. ती म्हटली मी सत्यलोकातनं आलेली आहे, जो सत्य वाहणार असेल त्याच्याशीच मी विवाह करणार. पण पृथ्वीवरचे अनेक राजे लोकांचे हिंडत हिंडत हिंडत हिंडत चालली होती आणि हिंडता हिंडता अरण्यामध्ये दुमत्सेन नावाचा एक राजा होता. तोही मोठा राजा होता पण त्याच्या नातेवाईकाने राज्य हिसकावून घेतलेलं आहे आणि त्याला अरण्यात घालवून दिलं. हा अरण्यात राजावरून बसलेला आहे. आपल्या आईवडिलांचं राज्य गेलेलं आहे. त्याने एक पुत्र सत्यवान नावाचा पुत्र होता. सत्यवान म्हणजे काय, सत्याप्रमाणे वागणारा, सत्य ज्याच्या आश्रयाने राहिलेला आहे तो सत्यवान. आपण म्हणतो हा मनुष्य बुद्धिवान आहे म्हणजे काय, अतिशय ग्रहण सामर्थ्याने युक्त असलेली बुद्धीनी युक्त आहे तो बुद्धिमान. हा धनवान आहे म्हणतो म्हणजे धन त्याच्यावर खूप आहे म्हणून तो धनवान. हा विद्यावान आहे, अनेक प्रकारची विद्या ज्याच्याजवळ आहे तो विद्यावान. तसा हा सत्यवान आहे, सत्य ज्याच्या हृदयात प्रतिष्ठित झालेलं आहे, सत्याला सोडून तो कधी वागलेला नाही. आणि सत्य काय, तो म्हणतो ह्या वयामध्ये आई वडिलांची सेवा करणं कर्तव्य आहे. आई वडिलांचं राज्य गेलेलं आहे, धन गेलेलं आहे, म्हणून आई वडिलांना टाकून देणं हा धर्म नाही आहे, उलट आई वडिलांचंच सेवन केलं पाहिजे, त्यांना आपली आवश्यकता आहे हे जाणून हा सत्यवान आपल्या माता पित्यांची सेवा करण्याकरता म्हणून त्या अरण्यात जाऊन राहिलेले. रोज लाकडाची मोळी आणायची, बांधून आणायची, जे काय अरण्यात फळं मुलं असतील ती आणायची, पाणी आणून द्यायचं. आणि ते आईवडील कसे आहेत, दोघे अंध झालेले आहे, त्यांचं राज्य गेलेलं आहे, अशा अवस्थेत त्यांची सेवा करायची. आणि सेवक त्या ठिकाणी बसलेले आहे. आणि एकदा सावित्री त्या ठिकाणी हिंडत हिंडत अरण्यातून चालली होती आणि हा सत्यवान पाणी घेऊन येत होता तेव्हा त्याने बघितलं. त्याला बघितल्याबरोबर ती म्हणते हा पुरुष कसा आहे, हा सत्य लोकातला पुरुष आहे, सत्य वागणार पुरुष आहे आणि मी पण सत्य लोकातली ब्रह्मलोकातून आलेली आहे, तेव्हा सत्यवान जो असेल त्याच्याशी मला विवाह करायचा आहे. म्हणून सगळी चौकशी केली त्यांनी कोण आहे काय. तेव्हा त्याने सांगितलं बाबा रे हा एक मुलगा आहे अरण्यात राहणारा. हा तो भिल्ल्याने सांगितलं हा कोण आहे आम्हाला माहीत नाही पण अरण्यामध्ये ह्या ठिकाणी असतो आणि मोठा धैर्यशाली पुरुष आहे, आई वडिलांनी सेवा करतो एवढी बातमी कळली. तेव्हा त्याला आनंद वाटला की आपल्या माता पित्यांना हा काय समजतोय, हा परमेश्वर समजतोय. आई वडिलांची सेवा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मातृदेवा भवा पितृदेवा म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे सत्याप्रमाणे शास्त्राप्रमाणे आपलं जीवन जगणारा मनुष्य आहे. आणि तिने सांगून टाकलं वडिलांना की मला म्हणे सत्यवानाशी विवाह करायचा आहे. त्यामुळे सगळे हसायला लागले. म्हणले हा वेळा मनुष्य काय, वेडीस काय म्हणले तू, काय करत म्हणजे भाऊ करू, हा अरण्यात राहतो म्हणले तुला अरण्यात राहावं लागेल, हा लाकड तोडून आणतो त्याला तुला मदत करावं लागेल, इथं फळमुळं काय मिळतो नाही सांगता येत नाही आहे, आणि तू मोठी राजकन्या आहेस, तुला मोठे मोठे राजे लोक मागणी घालतायत, सौंदर्याला बघून सगळ्या भारतवर्षात लोक तुझ्या पायासून उभे आहेत, बाई ते सगळं टाकून हे काय करतेस तू? तेव्हा तिने सांगितलं नाही नाही म्हणले, हा सत्यवान आहे आणि ह्याच्याशी मला विवाह करायचा आहे. शेवटी त्या मुलीच्या आग्रहाने त्या सत्यवानाचा आणि त्या सावित्रीचा दोघांचा विवाह झाला. त्या धुमत्सेन राजाला पण मोठा, अशोकपती राजाला पण मोठा आनंद झाला की आपल्या मुलाचा विवाह झालेला आहे आणि आपला मुलगा सेवा करतो आणि त्याच्या मदतीला ही सून पण आलेली आहे. पण त्या धुमत्सेन राजाने सांगितलं, बाई तू म्हणतेस ही गोष्ट खरी आहे, विवाह करतेस ही गोष्ट खरी आहे, पण तुला एक ज्योतिष सांगतो म्हणले. म्हटलं काय ज्योतिष आहे? हा मुलगा म्हणले तरुण वयात जाणार आहे असं आम्हाला बालपणी एका ज्योतिषाने सांगितलेलं आहे, ह्याचा विचार करून तू विवाह कर. ती म्हटली ते काय नाही, हा सत्यवान वागतोय ना तेव्हा याच्याशी विवाह मी करणार, ह्या निश्चयाने ठरवलं दिन आणि त्याच्याशी विवाह केला. पण तिला माहिती होतं की कालांतराने आपल्या नवऱ्याचा मृत्यू येणार आहे, कारण ज्योतिषाने सांगितलेलं आहे, ब्रह्ममुखातून वाक्य आलेलं आहे, असत्य होणार नाही आहे. झालं विवाह झालेला आहे आणि तिला तो दिवस कळला की आपल्या पतीचा मृत्यूचा दिवस उगवलेला आहे आणि तो म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा हा आपल्या पतीचा मृत्यू दिवस आहे हे तिला कळलं. आणि त्या सासूसर विचारते, म्हणे महाराज मी पण आज त्यांच्याबरोबर अरण्यात जाते. ते म्हणतात, बाई तो एकटा चाललेला आहे, आमचं तू एकटी आम्हाला सोडून कसं जाणार, आम्ही दोघे आंधळे आहोत, डोळे दृष्टी नाही आहे, आणि तू गेला तर आम्हाला कोण बघणार? पण ते सासू म्हणते, अहो जाऊ दे म्हटले, आजपर्यंत काही सोन्याने कधी आग्रह धरलेला नाही आहे, अरण्य त्याच्या मदतीत जाते म्हणते आहे तेव्हा त्याला जाऊ दे, त्या दोघांनी जाऊ दे. त्याप्रमाणे हे दोघं जण निघालेले नेहमीप्रमाणे त्यांनी काय इंधन गोळा केलेलं आहे, फळं फळं सगळी तोडलेली आहेत, पाणी भरून ठेवलं आहे, आता म्हणजे आपल्या आईवडिलांना घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे. इतकं सगळं करता करता एक मोठा वटवृक्ष होता, तो म्हणतो मी दमलेलो आहे आणि मला दम लागले, धाप आलेली आहे, तो आम्ही आता झोपणार आहे. ती म्हणते झोपा म्हणाली आणि स्वतःच्या मांडीवर घेऊन पतीदेवाला झोपले. पण ती मात्र जागी होती, कारण तिला माहिती होतं आजचा दिवस साक्षात यमधर्मराज येणार आहेत आणि आपला पतीदेवांचा मृत्यूचा दिवस आहे. तेव्हा स्वतः पुण्यकव्रत करून बसलेली आहे आणि तिला न्यायला कोणी यमदूत नाही, बरं का, साक्षात यमधर्मराज त्या ठिकाणी आलेले आहे. अति पुण्यवान जे असतील त्यांना दर्शन घडतं यमधर्मराजांचं, कारण साक्ष ते कसे आहेत, ते धर्मराज आहेत. ते आल्याबरोबर ही सावध होती आणि तिने बघितलं, तो म्हणतोय मला चक्कर आलेली आहे, मूर्छा येते आहे असं तो म्हणतोय, आणि ती मूर्छावून खाली पडल्याबरोबर ती घाबरलेली आहे आणि बघतो तो समोर यमधर्मराज साक्षात दिसायला लागलेली आहे. त्याबरोबर ती उठलेली आहे, हात जोडून प्रार्थना केली आहे, यमाय धर्मराजाय मृत्यवेच अंतकाय च वैवस्वताय कालाय सर्वभूत क्षयाय च औदुंबराय दग्धाय नीलाय परमेष्ठिने रुकोदराय चित्राय चित्रगुप्ताय ते नमहा म्हणून 14 नावं घेऊन तिने प्रार्थना केली आणि सांगितलं, बाबा हे जी नावं घेतील त्यांना तू दीर्घायुष्य देतोस असं पुराणामध्ये व्यासाने लिहून ठेवलेलं आहे. तू कसा आहेस? सर्व संयमनात यमहा, सगळ्यांना संयमन करणार तू आहेस, म्हणून तुला यमास संज्ञा आहे. सगळ्यांच्या हृदयात तूच अंतर्यामी आहेस, तू धर्मराजा आहेस, तू कधी कोणावर अन्याय करणार नाही आहेस, धर्मानेच चालणार आहेस. आपल्याला म्हणते पांडवांच्या मध्ये धर्मराजा होते, धर्मराजा कोण होते? ते साक्षात यमापासून झालेले पुत्र होते, यमांचे मानसपुत्र होते, म्हणून ते पण धार्मिकच होते. साक्षात धर्म धर्म म्हणतात तू तुझ्या आश्रयाने राहिलेला आहे. मृत्यवे सगळ्या प्राणी मात्रांना त्या संसार सागरातून सोडवणारा तूच आहेस. अंतकायच सगळ्या विश्वाचा अंत करणारा तूच आहेस. मोठं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. बाकी पुष्कळ लोक म्हणतात आम्ही त्याला मारलं, याला मारलं, कौरवांचा अंत केला, पांडवांचा अंत, सगळे लोक म्हणत असतात, पण खरा अंत कोण आहेस? तूच आहेस. तू याला सहाय्य होतोस त्यांना विजय मिळतो म्हणले, बाकी त्यांना विजय मिळत नाही. वैवस्वताय तू कसा आहेस? साक्षात आत्मरूप असणाऱ्या विवस्वानाचा पुत्र आहेस. विवस्वान म्हणजे भगवान सूर्यनारायण. तेव्हा सूर्याचं तेज, सूर्याची आत्मरूपता, सूर्याची समता हे सगळी तुझ्या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रकारे तिने स्तुती सुरू केली. अंतकाय सगळ्यांचा अंतकाय तू दर्शन देणार आहे. कालाय कालस्वरूप तू आहेस. कालाची कधी घटना होत नाही आहे. काल कसा आहे? काल अनंत कालापासून अनादि कालापासून अनंत कालपर्यंत एकच एक काल आहे. आम्ही कालाचे तुकडे पाडलेले आहेत. हे सेकंद आहेत, हे मिनिट आहेत, हे निमिष आहे, तास आहे, दिवस आहे, आठवडा आहे, महिने, 6 महिने, वर्ष, संवत्सर, सहा महिने वर असं आहे. आम्ही दिवस विभाग पाडलेले आहेत, हे भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, वर्तमानकाळ आहे. वास्तविक पाहताना काल हा अखंड आहे, मान एकच आहे. काळाला भूतकाळ माहीत नाही, काळाला भविष्यकाळ माहीत नाही, काळाला वर्तमानकाळ माहीत नाही. हे सगळे आम्ही भेद पाडले त्याची. पण तू कसं आहेस? तू मात्र अखंड एक एकच ब्रह्मच एकच एक शाश्वत असतं, त्याप्रमाणे शाश्वत असणार तो स्वरूप आहे. आणि सगळे देवाधिकांचे अवतार, मानवांचे अवतार, संत महात्म्याचे अवतार हे भगवंता तुझ्या मांडीवरती आहेत बाबा. तुझ्याशिवाय कुणा आधार नाही आहे. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलं सर्वाधार काला, सर्वांना आधारभूत कोण असेल तर कालच आहे. कालाशिवाय कोणी राहू शकत नाही. कोणतरी कुठल्या तरी कालात उत्पन्न होणार आहे आणि कुणीतरी कुठल्या कालात जाणार आहे. देवाधिकांचे अवतार असू दे, मानवांचे असू दे, संत महात्मा असू दे, कुणी असू दे, कालाशिवाय कोणी राहू शकणार नाही. सगळ्यांना अधिष्ठानभूत तू आहे. पृथ्वीच्या सर्वभूताची औदुंबराय दग्नाय नीलाय औदुंबर म्हटलं त्याला. औदुंबर वृक्षावरती ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे फळ लागले असतात त्याप्रमाणे हे कालपुरुषा हे सगळे जे माणसाचे पशूंची फळं आहेत हे सगळे तुला चिकटून राहिले. दग्नाय तू कसा आहेस? दही ज्याप्रमाणे सगळ्यांना शांत शांती येतं त्याप्रमाणे तू स्वच्छ आहेस. तुझ्या शरीरामध्ये कुठला कलंक नाही आहे आणि सगळ्यांना तू पुनर्जन्म देऊन आनंदित करणार. जसं घेऊन गेलं म्हणून दुःख करतात तसं पुनर्जन्म सुद्धा तुझ्यामुळेच होतात, तुझ्या आश्रमे होत असतात. नीलाय तुझं वर्ण कसं आहे? नीलवर्णाचं तू आहेस आणि परमेश्वर म्हणलेलं आहे. साक्षात शिवांचा अनुग्रह ज्याच्यावरती आहे, शिव ज्याच्या हृदयामध्ये वास करून आहेस. तू कसा आहेस? सगळ्या धर्माधर्मांचा, प्रत्येक प्राणीमात्रांचा, कर्माकर्माचा सगळा निर्णय तुझ्या जवळ आहेत. जगात किती असंख्य प्राणी आहेत जीवात्मेत, त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. 84 लक्ष योनी शास्त्रांनी सांगितले आहेत. ते 84 लक्ष योनीमधल्या प्रत्येक जीवात्म्याचा, प्रत्येक मनुष्याचा, प्रत्येक वनस्पतीचा लेखाजोखा तुझ्याजवळ आहे. म्हणजे केवढी बुद्धिमत्ता असेल बघा त्याची. प्रत्येकाचं पाप पुण्याचा हिशोब सगळ्या यमधर्मरायांजवळ आहे आणि त्याप्रमाणे कर्मरूपा करून तू फल देतोस. हे तुझं विलक्षण सामर्थ्य आहेस म्हणून तू परमेश्वर, तुझ्या इतकं सामर्थ्य कुणामध्येच नाही. अशा प्रकाराने ते सावित्रीनी यमधर्माची स्तुती केली आहे. आणि तेवढं माझं भाग्य म्हटले, हा साक्षात परमब्रह्म स्वरूप असणारा कालस्वरूप तू माझ्यासमोर उभारलायस. कालांचा नियंता यमधर्मराजा माझ्यासमोर उभा आहेस. म्हणून मी तुला नमस्कार करते. खूप साठा नमस्कार घातलेला आहे. त्याचे पाय घट्ट झाले. यमधर्मराय संतुष्ट आले. बाई तू कोण आहेस म्हटले? ती म्हणली मी सावित्री आहे. आणि अशा रीतीने यमधर्मराजाला बोलण्यामध्ये तिने गुंतून उभं केलेलं आहे. कारण घटका टाळायला पाहिजे, मृत्यूची वेळ झालेली आहे, त्या वेळेचा अतिक्रमण व्हायला पाहिजे मुख्य उद्देश हा आहे. आणि ज्यावेळी यमधर्म आले ती स्तुती ऐकून यमधर्मराज त्या ठिकाणी तसेच उभे आहे. मृत्यूची वेळ निघून गेली आहे. नंतर त्यांना भान आलं की आपण कशा करतो या ठिकाणी, सत्यवानाचा मृत्यू ठरलेली वेळ आहे आणि त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि घटका तर टळून चाललेली आहे. ह्या मुलीने मोठी हुशार मुलगी आहे, आपल्या बोलण्यामध्ये गुंतवणी स्तुती केली. आणि आपण देव कसे आहेत? स्तुतीप्रिया देवा. हा देवानं स्तुती भयंकर आवडते. मानवाला आवडतात काही विशेष नाही आहे, पण देवानं सुद्धा स्तुती आवडते. तुम्ही धर्मराज उभे स्तब्ध उभारलेले आहे, सगळं ऐकलेलं आहे, आशीर्वाद दिलेले तिला. आणि मग त्या मुला बाई तुझं कल्याण होऊ दे, मग पहिला आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्या तुझा जीवात्मा बाहेर काढलेला आहे. जीवात्मा बाहेर काढल्याबरोबर तू तडफडून नितेष्ट आलेला आहे. आणि तिने बघितलं सत्यवानाचा जीवात्मा यमभाषाने बांधलेला आहे, यमाने आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. आणि यमधर्मराज दक्षिण दिशेने हळूहळू चाललेले, त्याबरोबर ती सावित्री त्याच्या मागोमाग मागोमाग चाललेली. पुढे पृथ्वी संपली, पृथ्वीपर्यंत मागोमाग जात होती ती तशी मागोमाग चाललेली आहे. ते बघितली यमधर्मराज म्हणतात बाई तू कुठं चाललीस? माझ्यामुळे कशा करता लागलेलीस? तू काय पाहिजे तुला? तेव्हा ती म्हणतो महाराज तुम्ही जिकडे जाणार तिकडंच मी येणार आहे. बाई पृथ्वीपर्यंत तुझी मर्यादा होती, इथंपर्यंत मनुष्य देहाने येऊ शकतो, ह्या ठिकाणी ह्या पंचभौतिक देहाने वरती येत आहेत नाही. म्हणे सावित्री तू मागे सरक आणि जा परत. ते म्हणते महाराज तुमचे दर्शन झाले असताना मी कशी मागे सरकू? म्हणे तुम्ही साक्षात पुण्यपुरुष आहात, तुम्ही ज्ञानी महापुरुष आहात, संत महात्मे आहात, तर तुमच्या आश्रयाने मी राहणार आहे. म्हणून घट्ट पाय धरले आहेत, मला कुठल्या परिस्थितीत तुम्हाला सोडू नका. मी तुमच्याबरोबर जाणार, हट्ट धरून बसले. यमधर्माच्या बाई तू कसे येतीस? नाही नाही मला तुमच्यावर घेऊन चला म्हणाले. ठीक आहे म्हणले चल. जाता जाताच त्याने अनेक प्रश्न विचारले. महाराज तुम्ही म्हटला इथून पुढे पृथ्वी तळावरती येता येत नाही, ह्याचं कारण काय म्हणाले? तेव्हा त्याने सांगितलं बाई पृथ्वी तळावरचा हा पंचभौतिक देह आहे. हा आम्ही जिथं राहतो त्या ठिकाणी पंचभूतांना प्रवेश नाही आहे, त्या ठिकाणी केवळ ईश्वर शक्तीलाच प्रवेश आहे. ईश्वराचे अंश असतील त्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश असतो. बाकी इतर मनुष्य सामान्य मनुष्य पांचभूती देह कोणी येत नाहीत, त्यांचा देह इथंच पडलेला आहे. म्हणून भाऊ म्हणजे तुझ्या पतीचा देह पडलेला आहे, त्यांचं लिंग शरीर मी घेऊन चाललेलो आहे. हा कर्मविकाचा म्हणे. मग कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, सावित्रीने प्रश्न विचारले. सांगितलं नाही वेद होते ते कर्म हेच पुण्यकर्म आहे. त्याच व्यतिरिक्त वेदांत शास्त्रांचा मर्यादा उल्लंघन वागणं म्हणजे अशास्त्रीय वागणं आहे. ज्या कर्माने मनुष्य पुण्यलोकाला जातो तो पुण्यलोक निराळा आहे. आम्ही जिथे घेऊन जातो ते शिक्षा करायला घेऊन जातो म्हणले. प्रत्येक पाण्याचा कर्माकर्माचा विचार करून शिक्षा करण्याकरता आम्ही घेऊन चाललेलो. त्यावरती म्हणते महाराज माझं पुण्यकर्म काय सांगा म्हणाली. भाई तू महापुण्यवान आहेस, तुझं काय सांगू म्हणले. साक्षात भगवत सावित्रीच्या अनुग्रहाने तुला जन्म झालेला आहे म्हणून म्हणले, तुला माझं दर्शन घडलेलं आहे म्हणून तू इथपर्यंत येतेस म्हणले. नाही म्हणले महाराज तुमच्यावर घेऊनच चला म्हणून घट्ट पाय धरलेले आहेत. यमधर्मराजांनी दया आलेली आहे, चल म्हटले माझ्याबरोबर असं म्हणत म्हणत यमधर्मराज तिला घेऊन घेऊन चाललेले आहेत. अर्ध्या वाटर वेळेला पुन्हा म्हणतात बाई आता तरी मागं फिर म्हणले मला जाऊ दे एकट्याला मला सोडून दे. ती म्हणते नाही नाही म्हणले महाराज मी ज्या इच्छे झालेली आहे ती माझी इच्छा पूर्ण झालेली नाही आहे. त्याबरोबर तो म्हणतो बाई तुला काय पाहिजे असेल ते मागून घे, फक्त सत्यवानाला मागू नको, त्याच व्यतिरिक्त तुला जे काय हवं असेल ते मागून घे. त्यावर तिने सांगितलं म्हणे मारे माझे अंध सासू आणि ससूर आहे, त्यांना काही दिसत नाही आहे, त्यांचं राज्य कसं आहे, सगळं त्यांच्या नाते दायादानी नाते संबंधांनी नातेवाईकांनी सगळं राज्य त्यांचं हिसकावून घेतलेलं आहे. आणि म्हणे ते अरण्यामध्ये वास करून आहेत तेव्हा त्यांना चांगले दिवस यावेत, त्यांना त्यांची राज्यश्री पुन्हा मिळावी आणि त्यांची दृष्टी पण त्यांना पुन्हा यावी. हे यमधर्म महाराज तुम्हाला काय अशक्य म्हणे, करतो मग करतो अन्यथा वा करतो तुम्ही समर्थ आहात म्हणून म्हणे महाराज तुम्ही तेवढं मला वर द्या. पहिल्या वरतीने घेतलेलं आहे आणि तशीच पुढे चाललेली आहे.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। समर्थांची कीर्ती आता सर्व दूर पसरली होती, लोकांची गर्दी वाढतच होती। सर्व प्रकारचे आणि विविध वृत्तीचे लोक समर्थांना भेटायला येत होते। चोळाप्पा स्वामींच्या भोवती सावलीसारखा वावरत होता। त्याचा परिणाम असा झाला की काहींना चोळाप्पाविषयी असूया वाटू लागली। त्यांना वाटायचं की ते चोळाप्पापेक्षा सर्व दृष्टीने श्रेष्ठ आहेत। आपण सुद्धा स्वामींची सेवा करतो, मग आपल्याला स्वामींचा निकट सहवास मिळायला हवा असं त्यांना वाटू लागलं। स्वामींनी हे अंतर्ज्ञानाने ओळखलं। ह्या मंडळींना त्यांची योग्य ती जागा दाखवावी असं समर्थांना वाटलं। त्यांनी त्या महत्वाकांक्षी लोकांना बोलावलं। सर्वांना आनंद झाला। शेवटी स्वामींनी आपल्या निष्ठेची दखल घेतली याची त्यांना खात्रीच पटली। स्वामी समर्थ सर्वांना म्हणाले, आपण जरा बाहेर जाऊया। सर्वजण स्वामींबरोबर जायला निघाले। चोळाप्पा तर स्वामींच्या मागूनच चालू लागला। स्वामींच्या चालण्याचा वेग वाढला। चोळाप्पा सोडला तर त्या वेगाने कोणालाच चालता येईना। मंडळी दमली। त्यांच्या मनात विचारसुद्धा आला की आपण स्वामींच्या फंदात उगीच पडलो। स्वामी चालता चालता अचानक थांबले, तसे सर्वजण थांबले। समोर निवडुंगाचं काटेरी बन होतं। स्वामी समर्थ त्या काटेरी बनावरून चालू लागले। चोळाप्पा सुद्धा त्यांच्या मागून चालू लागला। बाकीच्या कोणीही ते धाडस केलं नाही, परंतु लोकांना आता चोळाप्पाच्या थोरपणाची खात्री पटली। आश्चर्य म्हणजे स्वामींच्या पायाला एकही काटा बोचला नाही की चोळाप्पाच्या पायात काटा मोडला नाही। सर्वांच्या गर्वाचं हरण झालं। सर्वांनी स्वामींची स्तुती केली। स्वामी पुन्हा चोळाप्पाच्या घरी आले। लोकसुद्धा स्वामींपाठोपाठ आले। प्रचंड गर्दी जमली। लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला। चोळाप्पाने नैवेद्याची तयारी केली। सर्वांना पोटभर जेवायला घातलं। लोक जेवून तृप्त झाले। चोळाप्पा हा स्वामींचा आदर्श शिष्य होता, म्हणून तर स्वामींनी चोळाप्पावर कृपा केली। चोळाप्पाने आपला प्रत्येक श्वास स्वामींना अर्पण केला होता। तो स्वामीमय होऊन गेला होता।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी सांगतो की जे संतांजवळ वावरत राहतात त्यांच्या आयुष्याचं कोट कल्याण होतं। भगवंताचं अधिष्ठान त्यांना प्राप्त होतं। जे संतांची आज्ञा पाळतात, त्यांच्या अर्ध्या वचनात राहतात, त्यांना भगवंताची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। संत हे तुम्हाला परमार्थाचं मार्गदर्शन करतात। तुमच्या आयुष्याच्या वाटचालीत संत तुमच्या हातातला दिवा होतात। म्हणून तुम्हाला सांगतो की ह्या अप्रतिम अशा संत संगतीला पर्याय नाही। परमेश्वराचं स्वरूप ओळखण्यासाठी संत संगतीची आवश्यकता असते। एक ध्यानात ठेवा की संतांपाशी खूप प्रचंड अशी आध्यात्मिक ताकद असते। ते बोलतात ते खरं होतं। त्यांना सिद्धी प्राप्त झाल्यामुळे आपल्या सर्व कामना संत पूर्ण करतात। अर्थात हे खरं आहे की सद्भक्ताला एका परमेश्वरी दर्शनाव्यतिरिक्त कुठलीही कामना नसते।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, प्रतिभानुज यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात